0: गीतरामायणातलं हे अजरामर गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचा आणि रचना गदी माडगुळकर यांची.
1: श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

गौरी कवी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते उदयकुमार उपाध्ये. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आता काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात होत आहे. प्रतीक्षा आहे फक्त काही क्षणांची.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 मीटर्स, त्याचप्रमाणे 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। हे प्रसारण आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 24 मे 2026। पहाटेचे 5:55 आणि 57 सेकंद झाली आहेत। आमची पहिली सभा आता सुरू होत आहे। ह्या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत। मंडळी सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग जोगिया।

संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात दुर्गेश चंदावरकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया माधुरी सत्यनारायण यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग.

स्वप्नील गोरे यांनी गायलेला अभंग आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता आपण करूया आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वरात देशभक्तीपर गीतानं. रचना आहे राम मोरे यांची.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात राम मोरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते भूमानंद बोगम. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सगळे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. सकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती,
1: जगूया आनंदी.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी कार्यक्रमात मी भावना पारखी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आमच्या समोरच इमारत नूतनीकरणाचं म्हणजे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत अव्याहतपणे मजूर राबत असतात. प्रचंड आवाज आणि त्याच्या जोडीला प्रचंड धूळ, नुसता वैताग आलाय. घरात रोजच्या रोज धूळ साफ करणं हे आता नित्याचं काम होऊन बसलंय. एक दिवस जरी काचेच्या टिपॉयवरची धूळ तशीच राहिली तर थर वाढत जातो आणि काचेची पारदर्शकता धूसर होत जाते. मंडळी, ते बघत असताना सहजच माझ्या मनात आलं की ही धुळीची पुटं आपण नेहमी साफ करतो, पण मग मनाचं काय? मनावरही अशीच धूळ जमा होत असेलच की, कधी विसंवादाची, कधी नको त्या विचारांची. ही धूळ वेळच्या वेळी झाडली नाही तर आपलं मन देखील धूसर होऊ लागेल, नितळता नाहीशी होईल. आणि मग? आणि मग काय मंडळी? अहो, चूक काय, बरोबर काय तेच समजेन असं होईल. म्हणूनच मनावर चढलेली ही नकोशी पुटं आपण ताबडतोब स्वच्छ करूया आणि जगूया की आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून। श्रोतेहो, सकाळचे 6:35 आणि 35 सेकंद झाली आहेत। आता जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच काही ठिकाणी हलकासा पाऊस पडला। कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस असं नोंदलं गेलं। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 30 अंश सेल्सिअस अशी झाली। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 77% अशी नोंद झाली। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल। मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता 27 मे पर्यंतच्या कालावधीसाठी हवामानाचा इशारा। हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्राकरता लागू आहे। केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, मालदीव, कोमोरीन तसेच दक्षिण पूर्व भागात वादळी वातावरण असण्याची तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे। श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा। ह्या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 6:40 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी। आज आपण ऐकणार आहोत लवंग पिकाची लागवड याविषयीची माहिती। हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी ठीक 2 वाजता, सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा अभ्यासाचा ताण तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ, सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर सामाजिक जबाबदारी सहभाग डॉक्टर मनोज पाटील यांचा। या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आकाशवाणी सांगली केंद्रानं। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 14 लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा, सकाळी 9:30 सामुदायिक गायन पाठ, सकाळी 10:15 नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, दुपारी 12:00 वनिता मंडळ, गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलणकर यांची मुलाखत आणि त्यानंतर उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती, संवादिका पल्लवी गोडसे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युववाणी, भारत सरकार आयोजित युवा कला उत्सव 2025-26 एकल हार्मोनियम वादनात राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कारानं सन्मानित युवा कलाकार श्रीरंग हेरंब जोगळेकर यांच्याशी बातचीत ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत, श्रीकृष्ण शास्त्री यांचं तबलावादन आणि रेयांश ठाकूर यांचं संतुरवादन, निर्मिती नागपूर केंद्राची। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा वार माझं शिवार परोपकार या आख्यानविषयावर आधारित कीर्तनकार शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल। रात्री 7:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर चाफेकर बंधू पोवाडा। रात्री 8:30 गुजराती सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओ स्कोप आणि रात्री 10:00

0: अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सतारवादन, हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 नयन घोष यांचं सतारवादन राग गुजरी तोळी, दुपारी 2:30 सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीत गायन राग मोहना धर्मावती आणि राग मालिका, संध्याकाळी 5:02 उषा विजयकुमार यांचं कर्नाटक शैलीत चित्रवीणावादन राग हंसध्वनी धन्यासी आणि पंतुवराली. श्रोते हो, अस्मिता वाहिनीवरून आज दिवसभरात प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. सकाळचे 6:40 होत आहेत. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची. सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया लवंग पिकाची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मसाल्यात वापरण्यात येणारी लवंग म्हणजे फुले उमलण्यापूर्वी साधारण फिकट नारंगी वाळलेली कळी, परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्याचे फुलात आणि नंतर जांभळासारख्या फळात रूपांतर होते. अशा फळांचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी करतात. या पिकाची लागवड करण्यासाठी नारळाच्या 4 झाडांच्या मध्यभागी 1.5 ते 2 वर्षाचे रोप लावावे. सुपारी बागेत मात्र सलग 2 चौकोन मोकळे सोडून 3 चौकोनात मध्यभागी रोप लावावे. अशा प्रकारे ठरलेल्या अंतरावर 75x75x75 cm आकाराचे खड्डे उन्हाळ्यात काढून प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 टोपल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट, 75 ग्रॅम 2% मिथिल पॅरेथियॉन भुकटी मातीत मिसळून खड्डे तयार ठेवावेत. लागवडीसाठी 2 वर्ष वयाचे निरोगी रोप वापरावे. पाण्याची सोय असल्यास वर्षभर लागवड करता येते. पावसाळ्यात लागवड करायची झाल्यास पावसाचा जोर कमी झाल्यावर लागवड करणे फायद्याचे ठरते. जमिनीतील सतत ओलावा लवंगाच्या झाडांना खूप मानवतो, पण दलदलीची किंवा कोरडी जमीन नसावी. त्या दृष्टीने लवंगेला भरपूर पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन करावे. लवंगांच्या झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी. मुख्यतः दक्षिण आणि पश्चिम दिशेकडील प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करावा. ज्यावेळी झाडाला नवीन पालवी येते त्यावेळी पाने खाणाऱ्या अळीचा उपद्रव आढळून येतो, त्यामुळे पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी. या किडीच्या नियंत्रणासाठी 0.5% क्विनॉल फॉसची फवारणी करावी. अखंड काळ्या रंगाची आणि पिवळे पट्टे असलेली केसाळ अळी फांद्या तसंच खोडांना भोक पाडून आज शिरते, त्यामुळे फांद्या आणि झाडं वाळतात. यासाठी वाळलेल्या फांद्या कापून त्यांचा नायनाट करावा. खोडावरील भोकामध्ये सेल्फॉसची 1 गोळी घालून भोक चिखलाने बंद करावे. रोपांना तसंच पूर्ण वाढलेल्या झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला पानाच्या टोकावर आणि कडांवर काळसर ठिपके किंवा चट्टे येतात. कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होते आणि पाने अकाली गळून पडतात. या रोगामुळे कोवळ्या पानांच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते. रेताळ आणि निकस जमिनीत तसेच कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड झालेल्या झाडांना हा रोग होतो. पाणी पुरवठ्यात अनियमितपणा देखील रोगाला कारणीभूत ठरतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाळते. रोग होऊ नये म्हणून 1% बोर्डो मिश्रणाच्या मे आणि सप्टेंबर महिन्यात फवारण्या कराव्यात. प्रादुर्भाव झालेली पानं आणि वाळलेल्या फांद्या कापून जाळून टाकाव्यात. डायबॅक झालेल्या झाडाच्या आळ्यात वयोमानाप्रमाणे 1% बोर्डो मिश्रणाचे 5 ते 10 लिटर द्रावण ओतावे आणि झाडावर 15 दिवसांच्या अंतराने 1% बोर्डो मिश्रणाच्या 3 फवारण्या कराव्यात. लागवडीनंतर 5 ते 6 वर्षांनी झाडाला कळ्या लागतात. झाडांपासून जानेवारी ते एप्रिल दरम्यान उत्पन्न मिळते. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारंगी छटा प्राप्त होते. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात 4 ते 5 दिवस वाळवाव्यात. 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडापासून 1 ते 2 किलोपर्यंत वाळलेल्या लवंगा मिळतात.
0: लवंग पिकाची लागवड या

0: विषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. मंडळी, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2 वाजता.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आभार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्युशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू, आणि तिथे जाऊनसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत. आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल, ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: राजू बावीसकर हे केवळ चित्रकार नाहीत तर एक संवेदनशील माणूस, जीवनाकडे खोलवर पाहणारे कलावंत आणि शब्दांतूनही चित्र उभे करणारे लेखक आहेत. त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. हे आत्मकथन एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नसून खानदेशातील ग्रामीण जीवन, जातीय वास्तव, गरिबी, कला आणि माणुसकी यांच्या संगमातून उभा राहिलेला एक जिवंत दस्तऐवज आहे. मातंग समाजात जन्मलेल्या राजू बावीसकरांनी गरिबी, उपेक्षा आणि संघर्ष अनुभवत स्वतःचा मार्ग तयार केला. बँडमध्ये वादन करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या कलाकारांनी शिक्षण, कलेची ओढ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेनं स्वतःचा मार्ग घडवला. बँडपासून चित्रकलेपर्यंतचा त्यांचा प्रवास ही केवळ यशोगाथा नसून स्वाभिमान, जिद्द आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा प्रवास आहे. बावीसकर जीवनातली वेदना नाट्यमयतेने मांडत नाहीत, उलट शांत आणि प्रामाणिक स्वरात त्या व्यक्त करतात. त्यामुळे लेखनात आक्रोशाऐवजी स्वीकृती, तक्रारीऐवजी जाणीव आणि संघर्षातून उभा राहिलेला सकारात्मक मानवतावाद दिसतो. दलित आत्मकथनाच्या परंपरेत हे लेखन वेगळं ठरतं कारण ते विद्रोहापेक्षा समज आणि संवेदना ह्यावर भर देतं. काळ्या निळ्या रेषा वाचताना सतत जाणवत राहतं की लेखक हा आधी चित्रकार आहे. त्याच्या शब्दात दृश्यात्मकता आहे. गावकुसाबाहेरचं जीवन, सातपुड्याच्या रांगा, पावसात भिजणारी माणसं, श्रम, वेदना, स्त्रियांचं जगणं, जातीय वास्तव, हे सगळं त्या पुस्तकातून इतक्या प्रभावीपणे उभं राहतं की वाचक त्या जगाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनतो. राजू बावीसकर यांच्या कलेत आणि लेखनात रेषा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांच्या चित्रातल्या रेषा जशा ठाम, संयमी आणि वास्तवाशी प्रामाणिक आहेत, तशाच त्या शब्दांमधल्याही. त्या रेषा सहानुभूती मागत नाहीत, घोषणा करत नाहीत, त्या फक्त अनुभव समोर मांडतात. म्हणूनच त्यांची अभिव्यक्ती अधिक खोलवर भिडते. या पुस्तकातली भाषा प्रवाही आणि संवेदनशील आहे. लेखनातील भाषा देखील या अनुभवाला सजीव बनवते. साधी सरळ मराठी ही या कथनाची मूलभूत सहज भाषा असली तरी तिच्यासोबत येणारे अहिराणी, भिलाऊ आणि मांगाऊ बोलीतील संवाद या कथनाला वास्तवतेचा आणि जिवंतपणाचा स्पर्श देतात. या बोलीभाषा त्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाशी घट्ट जोडलेल्या असल्याने कथन अधिक प्रामाणिक आणि वातावरण निर्मितीक्षम बनतं. निसर्ग वर्णनं आणि प्रसंगचित्र यामुळे प्रत्येक प्रकरण जिवंत होत जातं. म्हणूनच हे आत्मकथन हे केवळ साहित्यकृती राहत नाही तर एका कलाकाराच्या अंतर्मनाचा प्रवास बनतं. काळ्या निळ्या रेषा या शीर्षकातली प्रतिमा देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे. चित्रकाराच्या जगात रेषा ही केवळ आकृती घडवणारी रचना नसते, ती अनुभव, वेदना आणि भावनांचे माध्यम असते. लेखकाच्या जीवनातले अनेक प्रसंग अशाच काळ्या निळ्या रेषांसारखे आहेत जणू. कधी वेदनेने गडद झालेले, कधी संघर्षांनी थरथरणारे आणि कधी आशेच्या उजेडाने उजळलेले. या रेषांमधून लेखकाच्या आयुष्याचा आणि त्याच्या कलात्मक जाणीवांचा आलेख आकार घेतो. राजू बावीसकर यांची कला आणि त्यांचे लेखन ही वास्तवाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका आहे. दुःखाला नाट्यमय न करता, संघर्षाला विद्रोहाच्या घोषणेत न बदलता त्यांनी जीवनाचा अर्थ शोधला आहे. म्हणूनच काळ्या निळ्या रेषा हे पुस्तक केवळ वाचण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहे.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 1:55 श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 7:05 झाले आहेत.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19

0: रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण, शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन, राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव, शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश, आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. योमे और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य

क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणी।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
4: श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस। स्किझोफ्रेनिया ह्या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो। तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जाते, पण तरीही खास भावांसाठी आणि त्यांच्या अनोख्या बंधासाठी दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रीय बंधू दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। केवळ सख्खा भाऊ नव्हे तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्त्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसाच्या निमित्तानं करून दिली जाते। मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया, जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे। 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोपळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते। जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ही एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं। त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: मराठी

0: Araki.
1: Apli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apli.
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
3: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविल्हे कोश रचना ही पाहायला मिळते.
2: बरोबर.
3: म्हणजे अ ते ज्ञ पर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठंतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्त्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
2: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
3: अगदी.
2: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून, त्यांनी स्वागत केलं.
3: स्वागत केलं
2: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
3: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
2: ज्ञान प्रवाही
3: असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थ

0: शास्त्र तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20 खंडातील सगळ्यात शेवटची नोंद, म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो. आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो. आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो. आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखलेसारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा ल वा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुरचिकित्सा, म्हणजे आयुर्वेदात आतुरचिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एप्स्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे. रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते बरं का, म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 कडी शिकतो क का की वगैरे, तर इथं की पर्यंतच आपण गेलं म्हणजे की सांगाने. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगाने, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: एका साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं

0: मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, हे पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्यानं होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एवारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एवारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे, स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत.
1: हां,
0: म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये, अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे.
1: हां,
0: की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव,
1: हां,
0: म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे किंवा ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi2100@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: aquí.
1: Aquí,
0: Maraki.
1: Aquí,
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया उषा आमणूकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून 8 वाजता प्रसारित होणारं समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 प्रसारित होणारं मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र, आणि त्यानंतर ठीक 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो

इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 वाजता सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्यं तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधान

0: आव्हानांचं प्रतिपादन, देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण, क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक, आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया भारत तांबे यांचं गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरात.

रंजना जोगळेकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी ह्या TTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आता ऐकूया एक निवेदन आमच्या स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयीचं. मंडळी, मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. काळानुसार लग्न पद्धती बदलत आहेत. पूर्वीच्या काळातली लग्न आणि आत्ताच्या आधुनिक काळातली लग्नाचं बदललेलं स्वरूप, बदललेल्या पद्धती, मंडळी ह्याच विषयावर आपण बोलूया ह्यावेळच्या स्वरसंवाद ह्या कार्यक्रमात. विषय आहे बदलत्या लग्न पद्धती. उद्या अर्थातच सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी संवादिका आहेत सुचेता गरुडे. संपर्कासाठी आमचे फोन नंबर जसे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. तेव्हा जरूर फोन करा उद्या सकाळी 11:05 ते 11:40. विषय आहे बदलत्या लग्न पद्धती आणि तुमच्याशी संवाद साधणार आहेत सुचेता गरुडे. निवेदन संपलं. मंडळी, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी आणि कार्यक्रम सुरू आहे भावधारा. कार्यक्रमातलं ह्यानंतरचं गीत आपण ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. रचना आहे सुधाकर कुलकर्णी यांची.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सगळे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया कथा मुंबईतल्या सगळ्यात उंच टेकडीवरच्या म्हणजेच वाळकेश्वरच्या श्री गुंडी देवीची.
1: वाळकेश्वरच्या टेकडीवर आहे ती मलबार हिल, भौगोलिकदृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. मुख्यमंत्री, मंत्री, बडे सरकारी अधिकारी आणि प्रभावशाली लोकांच्या निवासस्थानाचा हा विभाग. पण वाळकेश्वर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान राजभवन. नुकतंच त्याचं नामकरण लोकभवन असं झालंय. आज मुंबईच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर जबरदस्त प्रभाव असलेलं वाळकेश्वर कोणे एकेकाळी मात्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात असे. वाघासारख्या हिंस्त्र श्वापदांचा वावर असलेली घनदाट अरण्याने व्यापलेली ही टेकडी ऋषी मुनींचं तपश्चर्येचं आवडतं स्थान होती. त्या काळी इथं जाणंही सोपं नव्हतं. या टेकडीवर असलेल्या देवांच्या उत्सव सणांनाच काय ते इकडे थोडीशी वर्दळ असते. एरवी हे एक शांत घनदाट अरण्याचं निर्जन म्हणावं असं स्थान होतं. वाळकेश्वरचे

0: करून शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली होती. तेव्हापासून या ठिकाणाला बालुकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं अशी लोकांची श्रद्धा आहे. वाळकेश्वराचं मूळ मंदिर आता जिथं लोकभवन वसलंय त्या ठिकाणी होतं असं सांगितलं जातं.
1: लोकभवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या खडकाळ किनाऱ्यावरच्या एका खडकावर श्रीगुंडी देवीचं छोटेखानी मंदिर आहे. जुन्या काळी इथं मंदिर नव्हतं. या ठिकाणी होता तो तीनही बाजूंनी समुद्रानं वेढला गेलेला एक उंच उभा खडक. या खडकाच्या वरच्या बाजूला सुईच्या नेढ्यासारखी अत्यंत चिंचोळी अशी उभी खाच होती. या खाचेतून आरपार जाता येणं शक्य असलं तरी सोपं नव्हतं. थोडासा जरी अंदाज चुकला तर खाली असलेल्या समुद्राच्या पोटातल्या अणकुचीदार दगडांवर पडून कपाळ मोक्ष हा ठरलेलाच. या खडकाला श्रीगुंडी असं म्हणत. नजरेला ही खाच योनी म्हणजेच वजायनासारखी दिसत असल्यानं तिला तेच नाव मिळालं. माणसाचा जन्म योनीतून होतो पण त्या काळात बाळाला जन्म देणं जसं अवघड होतं तेवढंच अवघड त्या खाचेतून आरपार जाणं होतं. म्हणूनच त्या खाचेतून सही सलामत आरपार जाणाऱ्याची पापमुक्ती होऊन त्याचा नवा जन्म होतो ही कल्पना रुळली होती. पापातून मुक्त होण्याचा हा शॉर्टकट लगेचच लोकप्रिय झाला. पापमुक्ती देणाऱ्या या खडकाची ख्याती सर्वदूर पसरली. देशभरातले अनेक श्रद्धाळू इथं येऊ लागले असं जुन्या पुस्तकात नोंदवलेलं आढळतं. पापमुक्त करणारा श्रीगुंडीचा खडकच पुढल्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि राघोबादादा पेशवे यांच्याशीही जोडला गेला. अफजुल खानाच्या वधानंतर छत्रपती या ठिकाणी येऊन गेल्याची कथा सांगितली जाते. परदेश गमन हे पातक समजलं जाण्याच्या काळात राघोबादादांनी युरोपात त्यांचे दोन वकील पाठवले होते. त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी राघोबादादा श्रीगुंडीच्या खाचेतून आरपार गेल्याची कथाही सांगितली जाते. राघोबादादांच्या पापमुक्तीच्या कथेचा संबंध नारायणरावांच्या खुनाशीही जोडला जात होता.
0: सन 1776 साली जेव्हा राघोबादादांनी इंग्रजांकडे आश्रय घेतला तेव्हा त्यांचा मुक्काम गव्हर्नमेंट हाऊसमध्ये होता ही माहिती उपलब्ध आहे. पण त्यांनी या खडकाच्या आधारे पापमुक्ती करून

0: घेतली ही मात्र आख्यायिकाच म्हणावी लागेल. तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही म्हणता येईल. ब्रिटिश पूर्व काळात मुंबईवर झालेल्या परकीयांच्या आक्रमणात मुंबईतील अनेक देवालयांप्रमाणेच वाळकेश्वर देवालय आणि त्याच्या शेजारीच असणारं श्रीगुंडी श्रद्धास्थानही उद्ध्वस्त झालं असावं. तसं असेल तर सन 1630 ते 1680 दरम्यानचे छत्रपती शिवाजी महाराज आणि 18व्या शतकातले राघोबा दादा यांनी श्रीगुंडीच्या पापमुक्ती करण्याच्या शक्तीचा अनुभव घेतला या कथा केवळ आख्यायिकाच ठरवाव्या लागतील. एखाद्या श्रद्धास्थानाशी थोर लोकांचा संबंध जोडला तर आख्यायिकांना बळकटी मिळते या शहाणपणातून नंतरच्या काळात या कथा रचल्या गेल्या असाव्यात. उद्ध्वस्त झालेल्या श्रीगुंडीच्या खडकाच्या जागेवर नंतरच्या काळात देवीचं देऊळ बांधण्यात आलं. 2015 सालात या देवळाचं नूतनीकरण करण्यात आलं. या देवीला श्रीगुंडी बरोबरच सकलाई, सागरमाता असंही म्हटलं जातं. या देवीची पूजा मुख्यतः कोळी समाज करतो. तिची वार्षिक जत्रा गुरुपौर्णिमेनंतर लगेचच येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी होते. पूर्वी मुंबईबरोबरच दूरच्या गावांमधून कोळी लोक बोटीतून जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला येत असत. नंतरच्या काळात मात्र सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रातून कोळी लोकांचं येणं बंद करण्यात आलं. देवीच्या शेजारच्या म्हसोबाला बळी अर्पण करण्याची पूर्वी असलेली प्रथाही आता बंद करण्यात आली आहे.
1: जत्रेच्या दिवशी 3 बत्ती चौकापासून ते श्रीगुंडी देवीच्या देवळापर्यंत जत्रेला आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी असते. सकाळीच सुरू झालेली ही एका दिवसाची जत्रा रात्री उशिरा संपते. उर्वरित 364 दिवस या देवीची पूजा अर्चा लोकभवनचे सुरक्षा रक्षक आणि विविध विभागातले कर्मचारी करत असतात. लोकभवनच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काही अंतर चालून गेल्यावर डावीकडे समुद्राच्या दिशेने उतरत जाणारा रस्ता दिसतो. घनदाट झाडांनी व्यापलेल्या या अत्यंत नयनरम्य रस्त्याने चालताना मोरासारखे पक्षीही सहज नजरेस पडतात. या रस्त्याला मध्ये उजवीकडे फुटणाऱ्या फाट्याच्या शेवटी श्रीगुंडी देवीचं देऊळ आहे. समोर तिन्ही बाजूंनी पसरलेला समुद्र, दूरवर दिसणारा कुलाबा, किनाऱ्यावरच्या दगडावर आपटणाऱ्या भेसाळ लाटा, घणाणता वारा आणि मागे लोकभवनाची भव्य वास्तू, टेकडीवरची घनदाट झाडी, असं हे अत्यंत रमणीय स्थान आहे. अतिसंवेदनशील असलेल्या लोकभवनच्या परिसरात एरवी जाता येत नाही, पण देवीच्या वार्षिक जत्रेच्या दिवशी या पवित्र आणि रमणीय स्थळाचं दर्शन कुणालाही घेता येत.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या

0: हा DTH उपग्रह वाहिनीवरून श्रद्धेहो सकाळचे 9:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. काही क्षणातच
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: ताई हे बघ.
4: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
4: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
5: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
3: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
3: RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया शेम टू शेम या चित्रपटासाठी विनय मांडके आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत. संगीतकार अनिल मोहिले.

0: इये मराठीचीये नगरी या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: से चलने वाली सुपरफास्ट
3: एक्सप्रेस के यात्रियों. ताई, तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सामुदायिक गायन पाठ थोड्याच वेळात.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: ताई, हे बघ.
5: हॅपी बर्थडे टू यू.
4: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
5: नेहमी शॉपिंग.
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
6: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
7: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
4: आय नो ना.
7: RBI सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: अच्छा बच्चो, आज हम तुम्हें असमिया भाषा का एक गीत सिखाएंगे. सीखना चाहते हो ना असमिया भाषा गीत? अच्छा, ये जो गीत है इसमें अपने देश की मट्टी के प्रति देशवासियों के प्रेम का प्यार का वर्णन है. तो मैं सिखाऊंगा ये गाना और मेरी मदद करेंगी नलिनी जी साथ. सबसे पहले तुम गीत के बोल लिख लो. ए माती रे, ए माती रे, मोरो मोते,
9: मोरो मोते,
8: माती के,
9: माती के,
8: सुमिलो,
9: सुमिलो,
8: माती के सुमिलो, माती के सुमिलो. हो गया ना यहाँ तक? आगे लिखो. एई माती ते, এই মাটিতে জীবন, এই মাটিতে জ নি বলনা, ইসকো জ বলনা, এই মাটিতে জীবন সবি, জীবন
9: সবি,
8: জি কাছে জ কে নিচে বিন্দি লগা লেনা হ্যাঁ, তো জীবন সবি, আকি আকি, দোবার আকি, আকি আকি, মোসিলো. पहला अंतर आएगा इसके बाद. दूर आकाहार, ये जो ना आका आकाश श को बोलते वहां ह की तरह से, तो आका ये ह और ह के बीच में आका खार भी नहीं, आका हार भी नहीं, आकाहार, आकाहार लिखो. दूर आकाहार, रोहन कियोनु, लागे लागे, खागोर तोलीर, खागोर खागोर, ख नहीं बोलना, ह, खागोर तोलीर, खागोर मतलब समुद्र के तल में, तो खागोर तोलीर. मानिक कियो, मानिक कियो नू, मानिक कियो नू, लागे लागे,
9: लागे लागे.
8: इसके आ गया है आहा आहा, फिर मातीर बुकुत, हाँ मातीर बुकुत, मौनोर मालोती बुटोलो मोनोर मालोती बुटोलो। इसके बाद फिर वही आ जाएगा एई माती रे मोरो मोते। फिर दूसरा अंतरा है मोनोर
9: मोनोर
8: कोरोनी

मीरा परांजपे यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद आपण ऐकलं. नाटक होतं संगीत सौभद्र. यानंतर आपण ऐकूया संगीत विद्याहरण या नाटकातलं पद. रचना आहे काकासाहेब खाडीलकर यांची आणि स्वर आहे चंद्रकांत लिमये यांचा.

संगीत विद्याहरण या नाटकातलं काकासाहेब खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं चंद्रकांत लिमये यांच्या स्वरात. मंडळी कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना, संगीतकार कानू घोष.

श्रोतेहो, या गीताबरोबरच नाट्यपराग कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया

0: ಬಾಕಿ
1: ಸುಗಂಧ
2: अशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं जिद्द या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं पांडुरंग दीक्षित यांनी. गीतबहार चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
4: नाही, आधी बचत,
3: आधी झुमके.
4: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
5: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन?
6: आरबीआय सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं चित्रपट असला नवरा नको गवाई. संगीत होतं राम कदम यांचं.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 PM. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं आत्मविश्वास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांचं संगीत होतं आणि गीतरचना होती प्रवीण डवणे यांची. याबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नयन घोष यांचं सतारवादन. राग आहे गुजरी तोडी. विलंबित तसंच विलंबित गत 3 तालात आहे आणि द्रुतगत आहे 3/8 तालात. तबला साथ राजेंद्र अंतरकर. नयन घोष यांचं सतारवादन राग गुजरी तोडी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नयन घोष यांनी सतारीवर वाजवलेला राग गुजरी तोडी आपण ऐकला. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता ऐकूया श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: बालगंधर्व या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आनंद भाटे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. मूळ पद्यरचना आणि संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर. पसंती या श्रोत्यांची. शिरपूर जैन, जिल्हा वाशिमचे गिरीश सोनाली आणि आरव देशमुख. गढी कारखाना, तालुका गेवराई, जिल्हा बीडचे श्रोते दिनकर गंगा साळवे, सचिन, संजय साळवे आणि प्राजक्ता.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: हॅपी जर्नी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं होतं. गीतरचना क्षितिज पटवर्धन यांची होती. संगीत दिलं होतं करण कुलकर्णी यांनी. आवड कळवणारे श्रोते, राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी तसंच शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे, त्याचप्रमाणे मलकापूर जिल्हा बुलढाणाचे संजय उषा प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराप, जगदीश तांबट, संजय चौहान आणि नगीनदास बैरागी.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझं शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर

का मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

अमेय दाते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुधाकर नेर्लेकर यांचं हे गीत होतं, संगीत दिलं होतं सुरेंद्र अकोलकर यांनी. आवड या श्रोत्यांची. शनिवार पेठ बीडहून पी बी हनुमंत समर्थ वल्लभ श्रावणी तसंच प्रथमेश कुलथे, मुकाम पोस्ट बोरी खुर्द, जिल्हा जालनाचे श्रोते सुधाकर, प्रशांत, जगुताई राजे जाधव, वर्षाताई, संचित वायाळ, प्रथमेश, सोहम, प्रणाली आणि सानवी देशमुख.

फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत प्रियांका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलं होतं. संगीतकार निलेश मोहरीर. आवड कळवणारे श्रोते, महादेव घाट अमलेश्वरहून डोमन सुमन, मिथिलेश तारिणी ठाकूर, सूरज सुजला ज्योती आणि रेयांश ठाकूर, जांभरून तालुका राधापूरहून दुर्गादास गंगाधर गजानन संजय जोशी, आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी परभणीचे, गणेश हारगावकर. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा आपली आवड कार्यक्रम आता संपला.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा।
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
2: 10 लाख द्या वाचाल।
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
9: आई एम हियर।
10: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता।
9: तुझं डोकं चार्ज कर।
10: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
9: पाहिलंस
10: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
9: बुद्धू, सुधर जरा।
10: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI

0: उत्तराखंड करणी शरद जांभेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग 1, 2, 3 असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी

0: छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आता सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखर सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गडकिल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं, आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो, आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेलात,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागला आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुबाईचं दर्शन घेतलं, आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तसतसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेनासं झालं, आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणालात की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे, आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलाय, आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे, आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले, त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
0: बरं.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेने म्हणतो जातो, म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते. पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं, आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
0: बरोबर.
1: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत, कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
0: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
1: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
0: बरोबर.
1: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
0: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
1: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा आधी अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही.
0: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
0: पावनभूमी
1: नक्कीच.
0: खरंच.
1: आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोड पाणी आहे आणि 12 महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा. किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं.
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणालात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता IQ माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे, हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर.
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते. आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे.
0: अच्छा.
1: आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
0: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद.
0: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
1: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच,
1: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात
0: बरोबर
1: ट्रेक करताना. आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लिडिंग पण करतो.
0: अरे वा,
1: वेळ मिळेल तेव्हा करतो पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
0: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
1: अर्थातच
0: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहेत, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
1: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
0: कसोटी तिथे असते,
1: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरू केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झालं माझं.
0: लोकांसाठी हे रोजच आहे,
1: हा त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
0: अगदी खरं आहे. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
1: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापदं सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं
0: आहे. आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं काय सांगाल त्याबद्दल?
1: दुर्गम

0: भारतातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांचा चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो. खूप आनंदी असतात हे. छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं. साधं पिठलं भाकरी खूप छान, त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली. तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: खरंय, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आत्ता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे. कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी. तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचा नाही. ती एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या

0: मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर,
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूज वर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतो. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गडकिल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मैत्रिणींनो. अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रान मेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: अगदी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते.
1: हा हा.
2: आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
2: म्हणजे
1: कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
2: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं,

0: लायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा, म्हणजे त्याचा गर
0: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गुळ घालायचा.
1: अच्छा,
0: हा गुळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
0: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर, एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतं.
1: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
0: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
0: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
1: होऊन जात.
0: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: वा वा, छान उल्काताई, एकाच रेसिपीमध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
0: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
1: बरोबर,
0: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
1: ठरलेला मेनू,
0: असा तो ठरलेला मेनू असायचा.
1: अगदी अगदी,
0: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
1: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
0: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
1: चालेल ना, अगदी
0: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
1: चालेल,
0: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
1: बरं,
0: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
1: अच्छा,
0: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येतं
0: हा त्याला काजूचं बोंड म्हणतात.
1: बोंड असं म्हणतात
0: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
1: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
1: बरं,
0: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार आहे.
1: अच्छा,
0: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
1: जिरं,
0: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
1: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे.
0: अगदी अगदी,
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही सांगा आता कृती,
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची.
1: बरोबर,
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
1: अच्छा,
0: हा वाफवून
1: रेग्युलर कुकरला लावायचं.
0: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात, अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची, म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर,
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
1: अच्छा,
0: आणि ती त्या भरित्याला लावायची.
1: मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे
1: प्रकार.
0: अगदी, जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झाली
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खर तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: मग जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो.
1: अगदी
0: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
1: म्हणतात. बरोबर
0: आहे. त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
0: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही?
0: हा. आता समजा 1/2 किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
1: अच्छा.
0: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: हा. आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम आहे.
0: नाजूक काम, नाजूक हातानी करायचं आणि जरा संयमान करायचं.
1: अगदी अगदी अगदी.
0: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता 1/2 किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
1: अच्छा.
0: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
1: अच्छा.
0: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
1: भिजवायचे.
0: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बर.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
1: बर.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: दळायचं.
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
1: पीठच करायचं
0: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं.
1: ओके.
0: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
1: बर.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा गुळ घालून, ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बर. बर.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, पिक्या केळ्याचा वास सुद्धा, म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
1: तयार करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: तेव्हा ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची, प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना?
0: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही का, ह्या खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: त्यात थोडासा आंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, माहितीये थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा, अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का. उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना.
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी,
0: अगदी
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईंड तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची,
1: जास्त
0: घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात.
1: अच्छा.
0: म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत नाही. आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात.
1: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: आता प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं,
0: एक तारी टाइप पाक करायचा. आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं,
1: एक तारी म्हणजे मला वाटतं उल्कातई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
0: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण
1: घ्याल
0: ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: हा. आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याचवेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बर.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटत
1: राहणार.
0: तूप सुटत.
1: आणि गॅस चालूच ठेवायचं,
0: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतो जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारेची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पाडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकानी जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का. उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत राहा, बनवत राहा, तुम्ही आनंद घेत राहा. राहा आणि दुसऱ्यांनाही देत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील.
2: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा

टेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची, आणि हो आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अशोक पत्की यांचं संगीत होतं आणि चित्रपट आई पाहिजे.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाच.

0: वाटतं.
1: बंद कर तो जरा गाणं, जरा दाखव की हंगामा.
2: हंगामा, जय हंगामा. कहां गई मेरी गंगम्मा, टकले से घाबर गई क्या? आ दिखाता हूं तुझे हंगामा.

0: सुदेश भोसले, विनय माणके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट थरथराट, संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार

बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

हे गीत विनय मांडके, अरुण इंगळे आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं. या गीताबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर प्रसारित होईल रायगड जिल्हा वार्तापत्र 1:40.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय

0: या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशु पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सवालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जंजिरा किल्ला पाहणं आता अधिक सुरक्षित आणि आनंददायी. राष्ट्रीय लोक अदालतीत 7,078 प्रकरणं निकाली. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली. आणि येत्या 30 आणि 31 मे रोजी रायगडावर पायी जाण्याचा मार्ग राहणार बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राजापुरी जेटीवरून शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर पूर्वी जावं लागायचं. मात्र किल्ल्याजवळ जेटी नसल्याने किल्ल्यात जाणं हे अनेकदा जिकिरीचं असायचं. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी किल्ल्याजवळ अद्ययावत आणि सुसज्ज अशी जेटी उभारली आहे. 11.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जेटी पर्यंत बोटीनं प्रवास करावा लागतो. बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच या जेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या जेटीमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, जेटी चुकीच्या ठिकाणी उभारली आहे असं सांगत शिडाच्या बोटी चालवणाऱ्या व्यावसायिकांनी एक दिवस किल्ला बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जंजिरा किल्ल्यास भेट देणे आता अधिक सुरक्षित झाल्याने मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान येत्या 26 तारखेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगडमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 7,078 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यामुळे 20,50,20,615 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यातील 25,681 वा

0: पदपूर्व आणि 12,194 प्रलंबित अशी 37,875 प्रकरणे राष्ट्रीय अदालत समोर ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. गेल्या 26 महिन्यात अपघातात 236 जणांचे बळी गेले आहेत, अनेक जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य अपघात दुचाकीचे झाले आहेत आणि हेल्मेट नसल्याने बळींची संख्या वाढली आहे. या विरोधात आता रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून शून्य मृत्यू उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात काळजी, शिक्षण आणि नागरी सहभाग, डेटा आणि नियम निधी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या पंचसूत्रीवर काम करून मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या 3 शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर स्पीड लिमिट बोर्ड लावणे, 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवण क्षेत्राबाबत बोर्ड लावणे, वाहन सावकाश चालवा तसे ठिकठिकाणी बोर्ड लावणे अशा उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसासाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, योगिता बर्वे यांनी गायलं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1:55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद.
1: राजू बावीसकर हे केवळ चित्रकार नाहीत तर एक संवेदनशील माणूस, जीवनाकडे खोलवर पाहणारे कलावंत आणि शब्दांतूनही चित्र उभे करणारे लेखक आहेत. त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. हे आत्मकथन एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नसून खानदेशातील ग्रामीण जीवन, जातीय वास्तव, गरिबी, कला आणि माणुसकी यांच्या संगमातून उभा राहिलेला एक जिवंत दस्तऐवज आहे. मातंग समाजात जन्मलेल्या राजू बावीसकरांनी गरिबी, उपेक्षा आणि संघर्ष अनुभवत स्वतःचा मार्ग तयार केला. बँडमध्ये वादन करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या कलाकारांनी शिक्षण, कलेची ओढ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेनं स्वतःचा मार्ग घडवला. बँडपासून चित्रकलेपर्यंतचा त्यांचा प्रवास ही केवळ यशोगाथा नसून स्वाभिमान, जिद्द आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा प्रवास आहे. बावीसकर जीवनातली वेदना नाट्यमयतेने मांडत नाहीत, उलट शांत आणि प्रामाणिक स्वरात व्यक्त करतात. त्यामुळे लेखनात आक्रोशाऐवजी स्वीकृती, तक्रारीऐवजी जाणीव आणि संघर्षातून उभा राहिलेला सकारात्मक मानवतावाद दिसतो. दलित आत्मकथनाच्या परंपरेत हे लेखन वेगळं ठरतं कारण ते विद्रोहापेक्षा समज आणि संवेदना ह्यावर भर देतं. काळ्या निळ्या रेषा वाचताना सतत जाणवत राहतं की लेखक हा आधी चित्रकार आहे. त्याच्या शब्दात दृश्यात्मकता आहे. गावकुसाबाहेरचं जीवन, सातपुड्याच्या रांगा, पावसात भिजणारी माणसं, श्रम, वेदना, स्त्रियांचं जगणं, जातीय वास्तव, हे सगळं त्या पुस्तकातून इतक्या प्रभावीपणे उभं राहतं की वाचक त्या जगाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनतो. राजू बावीसकर यांच्या कलेत आणि लेखनात रेषा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांच्या चित्रातल्या रेषा जशा ठाम, संयमी आणि वास्तवाशी प्रामाणिक आहेत, तशाच त्या शब्दांमधल्याही. त्या रेषा सहानुभूती मागत नाहीत, घोषणा करत नाहीत, त्या फक्त अनुभव समोर मांडतात. म्हणूनच त्यांची अभिव्यक्ती अधिक खोलवर भिडते. या पुस्तकातली भाषा प्रवाही आणि संवेदनशील आहे. लेखनातील भाषा देखील या अनुभवाला सजीव बनवते. साधी सरळ मराठी ही या कथनाची मूलभूत सहज भाषा असली तरी तिच्यासोबत येणारे अहिराणी, भिलाऊ

0: काळ्या निळ्या रेषा या शीर्षकातली प्रतिमा देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे. चित्रकाराच्या जगात रेषा ही केवळ आकृती घडवणारी रचना नसते, ती अनुभव, वेदना आणि भावनांचे माध्यम असते. लेखकाच्या जीवनातले अनेक प्रसंग अशाच काळ्या निळ्या रेषांसारखे आहेत जणू. कधी वेदनेनी गडद झालेले, कधी संघर्षांनी थरथरणारे आणि कधी आशेच्या उजेडाने उजळलेले. या रेषांमधून लेखकाच्या आयुष्याचा आणि त्याच्या कलात्मक जाणीवांचा आलेख आकार घेतो. राजू बावीसकर यांची कला आणि त्यांचे लेखन ही वास्तवाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका आहे. दुःखाला नाट्यमय न करता, संघर्षाला विद्रोहाच्या घोषणेत न बदलता त्यांनी जीवनाचा अर्थ शोधला आहे. म्हणूनच काळ्या निळ्या रेषा हे पुस्तक केवळ वाचण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. कृषीवाणी पुनप्रसारित करीत आहो हा कार्यक्रम लवंग पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मसाल्यात वापरण्यात येणारी लवंग म्हणजे फुले उमलण्यापूर्वी साधारण फिकट नारंगी वाळलेली कळी, परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्याचे फुलात आणि नंतर जांभळासारख्या फळात रूपांतर होते. अशा फळांचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी करतात. या पिकाची लागवड करण्यासाठी नारळाच्या 4 झाडांच्या मध्यभागी 1.5 ते 2 वर्षाचे रोप लावावे. सुपारी बागेत मात्र सलग 2 चौकोन मोकळे सोडून 3 चौकोनात मध्यभागी रोप लावावे. अशा प्रकारे ठरलेल्या अंतरावर 75x75x75 सेंटीमीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात काढून प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 टोपल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट, 75 ग्रॅम 2% मिथिल पॅरेथियॉन भुकटी मातीत मिसळून खड्डे तयार ठेवावेत. लागवडीसाठी 2 वर्ष वयाचे निरोगी रोप वापरावे. पाण्याची सोय असल्यास वर्षभर लागवड करता येते. पावसाळ्यात लागवड करायची झाल्यास पावसाचा जोर कमी झाल्यावर लागवड करणे फायद्याचे ठरते. जमिनीतील सतत ओलावा लवंगाच्या झाडांना खूप मानवतो, पण दलदलीची किंवा कोरडी जमीन नसावी. त्यादृष्टीने लवंगेला भरपूर पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन करावे. लवंगांच्या झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी. मुख्यतः दक्षिण आणि पश्चिम दिशेकडील प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करावा. ज्यावेळी झाडाला नवीन पालवी येते त्यावेळी पाने खाणाऱ्या अळीचा उपद्रव आढळून येतो, त्यामुळे पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी. या किडीच्या नियंत्रणासाठी 0.5% क्विनॉल फॉसची फवारणी करावी. अखंड काळ्या रंगाची आणि पिवळे पट्टे असलेली केसाळ अळी फांद्या तसंच खोडांना भोक पाडून आज शिरते, त्यामुळे फांद्या आणि झाडं वाळतात. यासाठी वाळलेल्या फांद्या कापून त्यांचा नायनाट करावा. खोडावरील भोकामध्ये सेल्फॉसची 1 गोळी घालून भोक चिखलाने बंद करावे. रोपांना तसंच पूर्ण वाढलेल्या झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला पानाच्या टोकावर आणि कडांवर काळसर ठिपके किंवा चट्टे येतात. कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होते आणि पाने अकाली गळून पडतात. या रोगामुळे कोवळ्या पानांच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते. रेताळ आणि निकस जमिनीत तसेच कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड झालेल्या झाडांना हा रोग होतो. पाणी पुरवठ्यात अनियमितपणा देखील रोगाला कारणीभूत ठरतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाळते. रोग होऊ नये म्हणून 1% बोर्डो मिश्रणाच्या

0: मे आणि सप्टेंबर महिन्यात फवारण्या कराव्यात. प्रादुर्भाव झालेली पानं आणि वाळलेल्या फांद्या कापून जाळून टाकाव्यात. डायबॅक झालेल्या झाडाच्या आळ्यात वयोमानाप्रमाणे 1% बोर्डो मिश्रणाचे 5 ते 10 लिटर द्रावण ओतावे आणि झाडावर 15 दिवसांच्या अंतराने 1% बोर्डो मिश्रणाच्या 3 फवारण्या कराव्यात. लागवडीनंतर 5 ते 6 वर्षांनी झाडाला कळ्या लागतात. झाडांपासून जानेवारी ते एप्रिल दरम्यान उत्पन्न मिळते. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारंगी छटा प्राप्त होते. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात 4 ते 5 दिवस वाळवाव्यात. 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडापासून 1 ते 2 किलो पर्यंत वाळलेल्या लवंगा मिळतात.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण लवंग पिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादर करते रोशन जाधव.
2: 4 पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
1: 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली तो. पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण, म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल, तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो,

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू, आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत ऐकूया। सरस्वती सुब्रमण्यम यांचं गायन, व्हायोलिन साथ पी नारायण, मृदंगम साथ AL नाथ। सुरुवातीला सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेला राग मोहना, ताल आदी।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनं कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीक

येत्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास्गो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिश कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत TK विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20

0: मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहोत. 3:11 झाली आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य हल्ला. लेखक विजय दिवाण, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.

0: मिळेल मला.
1: आले हो
0: आहे घरात, त्याचं कवाड उघड की मग.
1: लय उशीर केला त्यांना. आव म्या कवाधरची वाट बघत होते.
0: अगं तालुक्याला गेलतो, तिकडून वापसीला टाइम लागला बघ.
1: बसा बसा हो अण्णा.
0: बस तू बस. अरे अगं असा अंधार काऊन केला इथं? तुळशी मोर दिवा बी लावलेला दिसत नाही.
1: आव दिवस लावित होते तर तुमची हाक आली बघा.
0: अरे अगं तू आणि एवढं बारकुस काऊन झालं ग तुझ? काय दुखत काय म्हणाव तुझ?
1: दुखत नाही अण्णा.
0: मग
1: परदिवे लागण झाली तरी बी धनी अजून घरी नाही आलं म्हणून घोर लागलाय जीवाला. कापसाची रोप आता कमरे एवढी झाली आहेत.
0: बर
1: तेव्हा आवरातलं तण काढायचं होत.
0: कुणी गडी बिडी असलीच की त्याच्या संग?
1: नाही एकलच हाय.
0: एकलच?
1: मेठ्याचा भाकर बांधून दिलती ती घेऊन सकाळच्या पारीच गेलय रानात.
0: असो
1: मी सांगितलं बी होत त्यांना की दुपारच्याला अण्णा येणार आहेत जेवळीहून. तर म्हणे की एका वावरातलं तण काढून 4 वाजेपोत्तर घरी येतो.
0: 4 वाजेपोत्तर? आणि मग असं कसं अजून आलं नाही जावं घरी?
1: काय माहित आता एवढ्यात गच्च अंधार पडल तर मग कसं होईल हो अण्णा? शेताकडे जाऊन बघून यावं का काय म्हणते मी?
0: तू कशा पाहिजे ती पोरी? म्या आहे की म्या जातो आणि बघून येतो. तू थांब घरीच पोरा संग.
1: पर तुम्ही एकटा नका जाऊ अण्णा.
0: काऊन ग?
1: बाहेर देवळाच्या कट्ट्यावर 4-2 बापे बसलेले
0: असते की
1: तो राठोडाचा तुक्या नसत कोणी बी. त्यांना बरोबर घेऊन जावा.
0: वय वय बघतो म्या काय करायची ती. हे पोरी घोर नग लावून जीवाला काय म्हणतो म्या?
1: वय वय
0: जातो मी बघून येतो बर का.
1: जरा सांभाळून जावा.
0: तुकाराम ए तुक्या. अरे आहे का घरात?
2: आलो आलो.
0: अरे चल रे आपल्याला दगडून बघायला जायचंय. चल लवकर
2: आलो अण्णा.
0: निघणार
2: तू गणप्या? अरे अण्णा बोलवताय चला लवकर.
0: चला चला चला चला.

0: अन्ना श्वास लागला काय चालून चालू दम खवायच
1: दत्तू रानाला कशाला तकलीफ दिलीस रान तुडवत जायची आपण दोघं तिघच गेलो असतो दगडूला बघायला
2: तकलीफ काय विनय मला पोरांनो अरे चला बिगिन चला ना
1: अरे काय गच अंधार पडलाय
3: कसं
0: अंधार पडला की डोंगरातून जंगली जनावर मात्र याच्यात उतरू शिवारात बिबटत हमेशा फिरत असतात बघ शेता शेतातून
1: लय बिबट अरे मला एक सांगा ह्या दगडूचाच बैल मारला होता ना रे बिबट्याने
4: बरोबर
1: कावांना
2: हो वय वय वय गेल्या साली मारला होता शेतातच आंब्या खाली मारला आणि त्याचा मावजा बी दिलता सरकारनं रुपये 4000
0: यो जंगली जनावराचा त्रास लय वाढला बघा अण्णा
1: ह्या शिवराबाहेरच्या जंगलाचं अभयारण्य का काय झालं ना अण्णात तवापासून जंगली जनावर मारता बी येत नाही
3: मारते
1: रानडुकर ह्यो धुडगुस घालतात ना पिकात ना पण काय बी करता येत नाही
3: रानडुकर झाली ती
2: पोरा हो अरे अजून किती चाला लागणार र अरे अंधारात वाट बी दिसत
3: आता आलंच किंवा अन्न आलंच आलं हे समोर कुत्राचा वावर आहे ना त्याच्या बांधावर वर गेलं की दगडूच शेत आहे बघा गणप्या हे गणप्या अरे ती बॅटरी आण इकडं अरे अण्णाला रस्ता दाव नीट
0: हे बघा हे बघा हे दगडूच वावर की ती दोन आंब्याची झाड दगडूचीच की गणप्या त्या झाडापासल्या छपरीत कोणी आहे का बघ रे जरा जा बरं जा
2: अरे पण हिथं काय बी चाललंय माणसाची
1: अरे दत्तू हे दत्तू अरे इकडे छपरीत बैल आहे बांधलेला बैल कुणी बी नाही बघ
0: हा बरं बरं बरं तिकडे कपाशीच्या रानात बघ जरा हा दगडूबा गेला तरी कुठं म्हणाव
1: ए दगडू
0: दगडूबा
3: अरे दगडू
0: दगडू बाबा
3: दगडूबा
1: तू क्या ए दत्तू चला चला चला रे मोर बघू चला
0: हे ढोळ काय कापड बिपड पडलं काही तो फका बर
3: कापडच आहे अरे दगडून भाकर बांधून आणलेलं कापड दिसतंय हे तिचा ठेचा आहे नौका सांडलेला
1: अण्णा ओ अण्णा ए तू क्या अरे इकडे इकडे इथं कुणीतरी पडलेलं दिसतंय रे
0: कुठं
1: अरे या कापसाच्या वावरात
0: कुठं रे गणप्या
1: या या बिगिन या या अरे
0: चला चला ए जरा बॅटरी लागा बर
1: अरे इकडे इकडे या
0: माणूसच पडलेला
1: आहे
3: बाप्पा रे दगडूच आहे की हो
0: दगडू
3: अण्णा बघा दगडूच आहे
2: कोण आहे ते जावई अरे असं कस निश्चित पडलंय बघू
0: दगडूच आहे दगडूच
2: जावई ओ जावई दगडूबा
3: अण्णा राहू द्या तुमचा जावई गेला किंवा नाही ओ देणार आता
2: पांडुरंगा अरे काही प्रीत घडणार आहे
0: अण्णा दरबर
1: अण्णा
0: त्यांना तिकडं छपरापाशी नेऊन बसू
1: सांभाळ अण्णा
0: तुम्ही जावा तिकडं तिथं सांभा बरं तुम्ही तिथं सांभा तिथंच हे काय पडलं रे इथं
3: अरे अरे तो कोयता आहे दगडूचा तण काढता काढता आज खेळ खाल्ला झाला का काय म्हणावं
0: तसंच झालं असणार त्याच्या डाव्या मुठीत बघ गवत धरलेलं आहे गच तू घ्या जरा ह्याच्या तोंडावर तरी बॅटरी मार
3: बाप्पा रे बाप्पा अरे केवढा रगत हा इथं बाबा दत्तू अरे या बॅटरीच्या उजेडात बघ टोपलं भर रगत सांडलंय की रे मान खाली
0: आणि ह्यो जखमा बघ गळ्यावर दोन भोक आहेत बघ गळ्यावर खोल पातोर समज रगत तिथनच वाहिलंय
3: अरे याचे पाय बघा रे कसे गुडघ्यात दुमटलेले आहेत ते सरळ बी होत नाहीत तसेच दुमडून राहिलेत बसून तण काढताना जागीच लुडकला का काय हो
1: ए तू क्या
3: काय रे गणप्या आणि असं लटलट कापतोस का शपाई
1: अरे नाही रे पण मला एक सांग दगडूचा एक बैल ह्या आंब्याखालीच मारला होता ना रे बिबट्यानं गेल्या साली
0: होय
3: बरोबर
0: इथंच मारला होता कारण
1: मग दगडूला बी त्या बिबट्यानंच मारलं नसेल कशावरून रे अरे वाघातच का माहितीये
0: दगडूचा बैल बिया वाघनच मारला नव्हता का?
1: बिबट असतच लय खतरनाक.
3: हे बघ कळोखांनी पाहिलं बिबट,
0: दगडूचा बैल मारला नव्हता गेल्या
1: वर्षी. वाघाचंच काम
0: वाघाचं काम आहे ते बिबट्याचंच काम. आता पुढचं काय करायचं?
3: पोलीस पाटलाला गाठून आधी पोलीस ठाण्यात खबर द्यावी लागल. झालंच तर वन खात्याच्या साहेबाला वीस सांगावा धाडावा लागल.
0: पर तो पातोर ह्यो मोडदा हिथच पोड द्यायचा का?
3: मायला येडा की खुळा तू. अरे इथं कोल्हा लांडगी येतील, ते बिबट बी पुन्हा वापस येईल. अरे ते समजे लचके तोडून सफासट करतील सकाळ पोत्तर.
0: तू क्या तुझं पागुड काढवायचं?
3: पागुट माझं पागुट. आणि ते काऊन राग?
0: अरे ते आतरून ह्यो मोडदा त्याच्यावर झोपूत.
3: ठीक आहे ठीक आहे.
0: आणि झोळी करून घेऊन जाऊत गावात. तिथं त्याच्या घरी ठेवून निवांत वाट बघूत पोलीस.
1: अरे हि तर रानात कशा पण ठेवायचं रातभर त्याला?
0: चल चल हातर बर हातर हातर हे मुडदा ठेवा बर त्याच्या.
3: नीट धर नीट धर.
1: चल
0: धर बर. अरे ते पाय धर ना जर मागून वर उचल उचल.
4: हॅलो. हा येस जागतिक वन्यजीव निधी कार्यालय. हो हो
5: हॅलो. मी विभागीय वनसंरक्षक खापर्डे बोलतोय.
4: हा हा
5: प्रल्हाद शिंदे आहेत का?
4: हा हा खापर्डे साहेब. हा मी प्रल्हादच बोलतोय. काय म्हणताय? हो येस. हा तुमची ती बिबट्यानं शेतकऱ्याला ठार केल्याची बातमी वाचली पेपरात.
5: फार भयानक घटना आहे होती. आमचा वनक्षेत्रपाल गेला होता रात्री पोलिसांना घेऊन.
4: बरं बरं.
5: रात्रीच त्यांनी पंचनामा केला.
4: हा
5: फोटो बिटो काढले आहेत. अहो जंगली जनावर असं नरभक्षक झालं की आमची फार तारांबळ होते. अहो सगळे लोक वन खात्यालाच दोष देतात.
4: नाही नाही खापर्डे साहेब, हे बघा तो बिबट्या नरभक्षक झाला असं लगेच नाही म्हणता येणार.
5: हॅलो. म्हणूनच मी काय म्हणतोय शिंदे साहेब, मी आता त्या टाकळी गावाला व्हिजिट करायला चाललोय. आमचे DIG कोकाटे साहेब आहेत ना?
4: हा हा बरं.
5: तेही येत आहेत.
4: अच्छा
5: म्हटलं तुम्ही येत आहेत का विचारावं?
4: हो येस. हॅलो. हा मी येईनच. माझा एक सहकारी आहे मुकुंद साळवी.
5: अच्छा अच्छा.
4: तो मला ह्या कामात नेहमी मदत करतो, त्याला सोबत घेऊया.
5: वा वा ऑफकोर्स. आम्ही आता निघतोच आहे, अगदी 5 मिनिटात निघतोय.
4: बरं बरं.
5: वाटेमध्ये तुम्हाला दोघांना पिकअप करतो.
4: हा ठीक आहे.
5: तुम्ही तयार राहा.
4: बरं बरं.
5: आम्ही अगदी निघतोच.
4: हा ठीक आहे ठीक.
5: ओके.
3: मायला मैतीचं समजा आटून आंघोळी करूस तोर दुपार उलटून गेली की रे दत्तू?
0: ओके.
3: काल रातच्याला बी डोळ्याला डोळा लागला नाही.
0: हो ना. तरी लेका मुडद्याची चिरफाड करायला डॉक्टर स्वतःच आला होता तालुक्याहून. म्हणून दुपार पाचवर तरी आटपत आलं. गुदस्ता वाघानं दगडूचा बैल मारला होता बघ, त्याचा 4000 मावजा दिला त्या दगडूला.
3: मिळाला होता की नाही?
0: हा मिळाला होता ना. हा तर दगडूलाच मारला. हाय तो कितीक मावजा देत्यात कोण जाणे.
3: अरे राती वन खात्याचा साहेब बोलला म्हणे सरपंचाला. मी होतो तिथं. अरे 40,000 मावेजा मिळेल म्हणे वहिनीला.
0: 40,000 लेका रगड पैसा झाला की हो.
3: अरे तुक्या. ए तुक्या. अरे तुक्या. अरे काय गणपिया. अरे कुठे तरफडला होतास रे?
1: अरे तुम्ही इथं बसलाय आणि तिकडे एक जीप गाडी गेली ना थेट दगडूच्या वावराकडं.
3: जीप गाडी?
1: अरे लय वाटून झाला.
0: जीप गाडी? कोण फौजदार बिजदार होते का तिच्यात?
1: अरे फौजदार साहेबाच्या बी वरला साहेब होता. पोलीस पाटील सांगत होता थांबून त्यालाच रस्ता पुसला आणि गेले म्हणा थेट वावरात. 1 घंट्याच्या वर टाइम झालाय.
3: बघा बघा बघा
1: आधी बघा.
3: अरे ती बघ जीप गाडी येते वापस वावराकडनं त्या पांडी मधून.
1: अरे इकडच
3: राम राम साहेब. राम राम. दगडूच्या वावराकडे गेलता की काय?
6: काय रे काय नाव तुझं?
3: तुकाराम राठोड नाव आहे जी माझं.
6: अस
3: ह्यो दत्तू हाय आणि ह्यो गणपिया.
6: बर काल रात्री तुम्ही लोकांनीच मुडदा रानातून उचलून आणलात ना?
3: होय साहेब होय साहेब.
4: तिथं छपरीत जो बैल बांधलेला आहे तो रात्री तुम्ही दगडूला शोधायला गेला होता तेव्हा तिथंच बांधलेला होता का?
3: होय साहेब तिथंच बांधलेला होता.
4: बरं मग त्या छपरीत काही तुडवा तुडवी हिसका हिसकी झाल्याचे काही खुणा दिसल्या का तुम्हाला?
3: नाही बा तसलं काय बी दिसलं नाही बघा.
5: शिंदे साहेब आपण त्या मयताच्या घरी जाऊयात का?
4: हो हो
5: त्याच्या कुटुंबियांना भेटूया.
4: हो भेटूया भेटूया. तुकाराम.

0: त्या दगडू सांगळ्याचं घर दाखवतो आम्हाला.
1: जी साहेब.
0: हा चला.
1: वैजी साहेब चला चला
2: चला चला साहेब.
1: अरे गणपिया, अरे ये ना तू. अरे लेका पुढे पळत जाऊन सांगा साहेब लोक येऊ लागलेत म्हणून. चला चला चला
2: जातो जातो.

0: निर्मला अग पुरी रडू नकस. हे निर्मला अग आवर स्वतःला. हे बघ हे बघ, साहेब लोक आलेत भेटायला. बघ अग बोल की त्यांच्याशी, बोल काहीतरी.
1: असू द्या असू द्या बाई, जरा तुम्ही शांत व्हा भाई, जरा धीरानं घ्या तुम्ही. जे झालं ते वाईटच झालंय. अहो दोन लहान मुलं आहेत तुमच्या पदरी, तुम्हीच धीर सोडला तर त्यांचं कसं काय होईल. शांत व्हा
2: साहेब. दिष्ट लागल असा संसार होता दगडूचा.
3: चांगलं 6 एकराचं रान होत साहेब. वरच्या अंगाला तलाव झाला, तशी जमीन सुधारली, पाणी वाढलं, शेतात ऊस कापूस फुलू लागला. 4 पैसे गाठीला लावून घर बांधायला काढलं दगडून. तर हे असं अक्रीत
1: घडलं का बाई? तुम्ही जरा शांत व्हा, धीरा ना घ्या. खापडे साहेब, निघायचं आपण आता.
2: हो निघूया की. बरं का निर्मला बाई, स्वतःला सावरा. तुम्ही काही चिंता करू नका. एकदा सगळा तपास संपला की आमच्या वन खात्यातर्फे चांगली नुकसान भरपाई मिळेल तुम्हाला.
4: कसली भरपाई देणार तुम्ही साहेब? माझं धनी गेलं, माझ्या पोऱ्याच्या डोक्यावरलं छत गेलं. अहो त्याची भरपाई कशानं होणार आहे? मला नगद तुमची नुकसान भरपाई.
2: नाही म्हणजे श्वापदानं माणूस मारला तर 40,000 रुपये नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबाला द्यावी असं आमच्या नियमातच
4: आहे. माझ्या मेलीचं कोणी बी ऐकत नाही. समजेनी दोष लावलंय, बिबट्यानं मारलं, बिबट्यानं मारलं. नाही ओ साहेब, बिबट्यानं नाही मारलं ओ साहेब.
2: सावरा स्वतःला, निर्मला बाई सावरा स्वतःला. शांत व्हा, शांत व्हा.

0: डीआयजी साहेब, येऊ का?
1: हा या या या या शिंदे या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हे वनसंरक्षक साहेबही आलेले आहेत.
0: नमस्कार सर.
1: या या साळवी साहेब या.
0: नमस्ते सर. नमस्ते.
2: काय म्हणताय शिंदे साहेब? परवा आपल्या टाकळी गावाच्या व्हिजिटमध्ये घटनास्थळाची फारच कसून तपासणी केली तुम्ही दोघांनी.
3: हो,
2: अगदी पोलिसांच्याही वर्ताण.
3: तुम्हाला माहिती आहे ना की जंगली शॉप होता नेहमी जगा आणि जगू द्या या नीतीनं वागत असतात. कारणाशिवाय कुणावरही उगीचा हल्ला करत नाहीत ती.
1: बर, मग त्या दगडू सांगळेवरच्या हल्ल्याबाबत काय मत आहे तुमचं? काय साळवी,
0: पोलिसांनी त्या प्रकरणाचा नीट तपास केलेला नाही असं आमचं मत आहे साहेब.
1: हा, आम्ही नीट तपास केला नाही? वा, कसा करायचा तो मग?
0: नाही, तुम्ही रागवू नका कोकाटे साहेब.
1: मग
0: पण वन्यजीव अभ्यासकांनी अनेक वर्ष अभ्यास करून बिबट्या वाघाच्या वर्तणुकीचा जो अभ्यास केलेला आहे आणि जी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तिचा पुरेपूर वापर या प्रकरणाच्या तपासात करायला हवा होता.
3: उदाहरणार्थ हे बघा कोकाडे साहेब, तुमच्या दप्तरी या बिबट्या वाघाच्या हल्ल्याची वेळ कोणती नोंदवली गेली
1: आहे? एक मिनिट. हां, पोस्टमार्टम मधील रिपोर्ट अनुसार मयताचा मृत्यू रविवारी दुपारी 2 ते 3 दरम्यान झालाय. तीच वेळ बिबट्याच्या हल्ल्याची असणार.
2: म्हणजे दुपारी 2:30 नाही का?
1: हा,
3: बिबट्या असो वा पट्टेदार वाघ असो, हे मारदार जातीचे प्राणी रात्रभक्षी असतात. ते रात्री संचार करतात, रात्रीच आपली शिकार शोधतात. असं जर आहे तर मग हा एक बिबट्या स्वतःच जंगल सोडून भर दुपारी गावच्या शिवारात का येईल, हल्ला का करेल?
2: अहो, पण बिबट्याच्या पावलांचे ठसे आहेत ना घटनास्थळी.
3: प्रत्यक्ष मृतदेह जिथे पडलेला होता तिथे ठसे नाहीत. तिथे जे 2 खड्डे दिसतात ते बैलाचे किंवा माणसाचे पाय चिखलात रुतल्याने झाले असतील.
1: अच्छा.
3: कोकाटे साहेब
1: बोलो,
3: मृतदेहाचे आणि घटनास्थळाचे फोटो असतील ना काढलेले?
1: हो, हे काय माझ्या ड्रॉवर मध्येच आहेत ते. पोलीस ठाण्यातून सकाळीच मी मागवून घेतलेत ते. या केसचा तपास आमचे PSI कुलकर्णी करत आहेत. त्यांनाही इथे बोलवलंय मी, येतीलच इतक्यात.
2: पण शिंदे साहेब, बिबट्या घटनास्थळी आलाच नाही असं तुमचं म्हणणं असेल तर मग मयताच्या गळ्यावरच्या जखमांचं काय?
3: या फोटोंमध्ये गळ्यावरच्या जखमांचाही फोटो असेल ना?
1: हो, असणारच त्यात.
4: गुड मॉर्निंग सर.
1: ओके. हा, हे PSI कुलकर्णी.
0: नमस्कार.
4: हॅलो.
1: या केसचा तपास तेच करतायत. कुलकर्णी, यात मयताच्या गळ्यावरच्या जखमांचे फोटो आहेत ना?
4: हो साहेब. एक मिनिट, ते फोटो देताल का? हा बघा साहेब, गळ्याच्या डाव्या बाजूला 2 खोल जखमा आहेत बिबट्याच्या दातांच्या.
3: कुलकर्णी.
4: यस.
3: या 2 जखमांमध्ये अंतर किती असेल?
4: टेप लावून मोजलं होतं साहेब आम्ही ते. 1 इंच अंतर होतं 2 जखमांमध्ये.
3: अच्छा, आणि बिबट्याच्या जबड्यात असल्या सुळ्यांमध्ये किती अंतर असतं?
4: बिबट्याच्या जबड्यात म्हणजे नाही, काही कल्पना नाही साहेब.
1: कल्पना नाही?
4: येस सर.
1: डॅम इट कुलकर्णी.
4: नो सर.
1: तुम्ही तपासणी अधिकारी आहात.
4: येस सर.
1: जेवढं अंतर बिबट्याच्या 2 सुळ्यांमध्ये असेल तेवढंच अंतर या 2 जखमांमध्ये असायला हवं, हे कळत नाही तुम्हाला?
3: आणि पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याच्या जबड्यात 2 सुळ्यांमधलं अंतर 2.5 इंच असतं, 1 इंच नव्हे.
4: 2.5 इंच? पण जखमांमधलं अंतर 1 इंच होतं साहेब.
1: 1 इंच?
4: येस सर.
1: म्हणजे हा गडी काय साधं मांजर चावून मेला की काय?
4: सर म्हणजे
0: आणखीन एक गोष्ट आहे कोकाटे साहेब.
1: बोला.
0: बिबट्याला वरच्या जबड्यात 2 आणि खालच्या जबड्यात 2 असे 4 सुळे असतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे त्यानं चावा घेतला तर वरून आणि खालून अशा दोन्ही बाजूंनी जखमा व्हायला हव्यात. मयताच्या गळ्यावर तशा जखमा होत्या का?
4: तशा जखमा नाही साहेब. गळ्यावर फक्त एकाच, म्हणजे डाव्या बाजूला जखमा होत्या साहेब.
3: कुलकर्णी, त्या 2 जखमा एखाद्या टोकदार शस्त्रानं केल्या जाणं हे शक्यतेतलं वाटतं का तुम्हाला?
4: ओ पण साहेब, पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ही बिबट्याच्या दातांच्या जखमा असंच नमूद आहे.
3: जखमांमध्ये बिबट्याचे केस किंवा तोंडातली लाळ याचे काही अंश सापडले?
4: नाही साहेब. म्हणजे तसं काही नाही सापडलेलं आम्हाला.
3: मग त्या जखमा बिबट्याच्या दातांनी झाल्यात हे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरनं कशाच्या आधारावर ठरवलंय?
4: कशाच्या म्हणजे नाही म्हणजे बिबट्यानंच हल्ला केला असं सगळेच सांगत होते ना.
1: कुलकर्णी,
4: येस सर.
1: सगळे काहीही सांगतील,
4: येस सर,
1: पण आपल्याला ते सिद्ध करता आलं पाहिजे ना की नाही?
4: होय साहेब, होय. नाही पण सर, इतर परिस्थितीजन्य पुरावाही तसंच सांगा.
3: बिबट्यानं हल्ला करून शिकार केली की तो ती शिकार दूर उडत नेतो. बरोबर आहे मुकुंद?
0: बरोबर. आणि मग तो बिबट्या शिकारीचा मांसल भाग आधी खातो आणि बाकीची शिकार लपवून ठेवतो नंतर येऊन खाण्यासाठी. साहेब, असं काही केल्याचा पुरावा आढळलाय का घटनास्थळी?
4: नाही साहेब, नाही. म्हणजे अशा कोणत्याही खुणा नव्हत्या तिथे.
0: हा, म्हणजे एकूण चित्र कसं उभं राहत आहे ते बघा हा साहेब. दगडू सांगळे नावाचा इसम शेतात बसून गवत कापतोय. तिथं भर दुपारी 2:30 एक बिबट्या येतो.
1: अच्छा.
0: आजूबाजूच्या ओल्या जमिनीत पावलांचा एकही ठसा न उमटवता दगडूवर तो हल्ला करतो. दोन्ही जबड्यांनी दगडूला चावा घेऊनही त्याच्या गळ्याच्या एकाच बाजूला 1 इंच अंतराने 2 जखमा करतो.
1: अच्छा.
0: आणि मग ही शिकार तो बिबट्या न फरफटता किंवा न खाता अधांतरीच पळूनही जातो. तो इतका अवचित येतो की 30 फुटावर बांधलेला बैलही अजिबात न घाबरता किंवा हिसका हिसकी न करता हे सगळं बघत शांतपणे उभा असतो.
1: काय ऐसी
0: आहे की नाही सुरस आणि चमत्कारिक?
4: नाही असं काही ऐकलं की चमत्कारिक वाटत साहेब, पण त्या दिवशी गावातले लोक आणि वन खात्याची माणसं सुद्धा म्हणू लागली की बिबट्यानं हल्ला केला, त्यामुळे आम्हीही तेच गृहित धरलं ना.
1: ठीक आहे मिस्टर प्रल्हाद शिंदे, आय एम कन्व्हिन्स्ड. कुलकर्णी,
4: येस सर,
1: या प्रकरणाची फाईल बंद करू नका. काय?
4: येस सर.
1: हा,
4: पुन्हा कसून

0: पास करतो सर.
1: ओके
2: पण कोकाडे साहेब
1: बोला.
2: आमच्या वनमंत्री साहेबांनी तर नुकसान भरपाईचा चेक ताबडतोब काढायला सांगितलेला आहे. त्यांच्या मतदारसंघात घडली ना ही घटना,
1: मग
2: म्हणून समारंभ करून चेक मयताच्या पत्नीला द्यावा अशी त्यांची इच्छा आहे.
1: नो नो नो खापर्डे साहेब नो. लेट जस्टिस टेक इट्स ओन कोर्स. मी सेक्रेटरी साहेबांशी बोलतो फार्थ, पण हा तपास नव्यानं झालाच पाहिजे.
3: पण कोकाडे साहेब
1: बोला,
3: एवढं सगळं होऊनही एक प्रश्न शिल्लक राहतोय अजून.
1: कोणचा?
3: त्या दगडू सांगळीला जर बिबट्यानं मारलं नाही तर मग त्याचा खरा मारेकरी कोण? कोण आहे? एक मिनिट. कोण?
4: मी आहे तुकाराम, टाकळी गावचा जी. ओळखलं का?
3: हा हा तुकाराम, ये ये ये आते.
4: निर्मला वहिनी बी आहेत संग, दगडू सांगळीची घरवाली.
3: हो का? या दोघही या. बसा बसा बसा. अरे अरे अरे अरे खाली नाही, खुर्चीत बसा.
4: बस
3: बसा बसा. हा काय म्हणतोय तुकाराम?
4: तुम्हासनी एक गोष्ट सांगायची होती साहेब.
3: कोणती गोष्ट?
4: ह्यो हादसा झाला त्याच्या दोन हप्ता पहिलं दगडूची आणि श्रीपतीची लई आनबन झाली होती.
3: हा श्रीपती कोण?
5: धन्याच्या मोठ्या मायचा लिओ, त्यांचा सावत्र भाऊ.
4: त्या श्रीपतीनं दगडूच्या हिरीवरची मोटर चोरली होती साहेब.
3: बर,
4: लई बिलंदर माणूस आहे त्यो. काम धंदा काय नाही, उगस टगीगिरी करीत फिरणार, चोऱ्या माऱ्या करणार, बया बापड्यांवर वाकडी नजर ठेवणार. लई बेकार माणूस.
3: बर, त्यानं मोटर चोरली तेव्हा पोलिसात फिर्याद दिली होती तुम्ही?
5: नाही, समजा घरचाच मामला.
3: बर,
5: फिर्याद तरी कशी करणार?
4: शिरपतीला चोरी करताना म्या पाहिलं साहेब. म्या पाहिलं होत. म्या त्या दगडूला सांगितलं, मग दगडून त्याला चांगलं झोडपून काढलं साहेब, मोटर बी परत मिळविली.
3: म्हणजे तुमचा संशय श्रीपतीवर आहे? तर
4: संशय नाही, संशय नाही साहेब, आमची खात्री आहे.
3: बर,
4: त्या आयतवारी सांच्या पारी शिरपती एकलाच दगडूच्या वावराकडनं येत होता. म्या पाहिलं साहेब. म्या
3: किती वाजता?
4: 5 वाजेल होते साहेब. आणि साहेब अण्णांनी बोलिवलं तेव्हा आम्ही वावरात शोधायला गेलो ना त्या राती, तेव्हा हा शिरपती सांच्या पारीच तालुक्याला निघून गेला होता
5: साहेब. पंढरी सुतारानं त्याला बघितलं तालुक्याच्या एस टी स्टँडवर. शिरपती रातच्याच गाडीनं मुंबईला गेला म्हण.
3: मुंबईला निघून गेला? खरं सांगताय तुम्ही सारा?
5: वय साहेब.
4: तुम्ही पंढरी सुताराला विचारा साहेब, तेव्हापासून शिरपती जसा गायब झाला तसा अजून फिरकलाच नाही गावाकडं.
3: तुक्या, अरे तुम्ही दोघांनी हे सगळं पोलिसांना सांगायला पाहिजे ताबडतोब.
4: साहेब दगडू माझा जीवाभावाचा दोस्त होता, त्याला असली खराब मौत आली, म्या समद सांगन साहेब पोलीस आणला समद.
3: पण निर्मलाबाई, हा श्रीपती जर खरंच मारेकरी असेल दगडूचा तर तुम्हाला वन खात्याकडून काहीही मावेजा मिळणार नाही
5: साहेब. मला पहिले धरणच वाटत होत की धन्यावरचा हल्ला काय बिबट्याने केलेला नाही, पण माझं कुणीच ऐकून घेईना समने म्हणू लागले. तू गप्पस, तू गप्परा, तुला काय कळत नाही. म्हणे रणकी तर झालीच आहेस, आता सुखे मिळणारा मावेज बी घालून बसशील. अण्णाला म्हणलं तर ते बी तसंच बोलू लागले, म्हणले जावई जाणार ते गेलं, आता रक्कम खाऊन सोडायची, रुपये 40,000. नाही साहेब, मला नको मावेजा, मला न्याय पाहिजे. माझ्या धन्याला मारून त्या बिबट्यावर आळ घातला, त्या मारेकऱ्याला पकडा साहेब. तोच न्याय असत माझ्या धन्यासाठी आणि त्या बिबट्यासाठी बी, तोच न्याय असल साहेब, तोच न्याय असल.

आत्ताच आपण विजय दिवाण लिखित हल्ला हे नवनाट्य ऐकलं. यातील सहभागी झालेले कलावंत मोहन फुले, सुधीर सेवेकर, जगदीश माहूरकर, पद्मनाभ पाठक, श्रीकांत कोल्हटकर, बाबासाहेब गाडे, माणिक गहुगे, अविनाश मेहेंदरगी, शेषराव पठाडे आणि माधुरी दातार. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. नवनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हिंदी कार्यक्रम विविधा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 4:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया सुदेश भोसले आणि वर्षा उसगावकर यांच्या स्वरातील गीत. गीत आहे मका दिदी या चित्रपटातील. संगीत दिलं आहे श्रीरंग गायकवाड यांनी. ऐकूया सुदेश भोसले आणि वर्षा उसगावकर यांच्या स्वरातील ही गीतरचना.

0: मनातलं खोलू आणि तालामध्ये ठेवलू अगं चाल पोर चाल अगं छबीदार छबी नको रूपा बहा जाऊ तुझं गाव रान मेवा नको लपवून ठेव
1: अरे अरे पोरा नको नको करू भाई पुत्ता वेळेपणाला मी भुलणार नाही खेड्याची मी येडी मला नको शहाणपणा माझ्यासाठी नको पोरा होच दिवाणा
0: नको मला सांगू तुझी खेड्याची ही चाल पाण्या वाचून जळून जाईल तिथं सारा माल
1: पाटलाची पोर हाय एकुलती मी एक शिलवाना खऱ्यानाचं कापू कसं नाक
2: सांग मला सांग तुला पाहिजे कसं वर अग पॅन्ट सोडून तुझ्यासाठी घालेल धोतर
1: घालू नको धोतर नको पॅन्ट तुझी सोडू सोड माझं गाव नको नाव माझं काढू मवाली तू मुंबईला नाही तुला धाक

आवे तुझी भारी पडल खेडे गाव रंग बघत तुझा जसा काळा डांबर तोंड बघ तुझा जसा वडा सांबार गेंडा वाणी चाल तुझी वागण बेताल तुझे राहायचे बी हाल आणि खायचे बी हाल अरे अरे पोरा उगा डाव नको तोरा हिरीत नाही बरी अरे चल चल चल समजू नको हिरो कार खातो लई भाव पोट भरे गाडी वरचा खाऊन वडा पाव पोकळ बाताला तुझ्या फसणार नाही मुंबईच्या गाडीत कधी बसणार नाही हा पडत तू

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
1: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते हो. या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुदेश भोसले, ज्योती हर्डीकर आणि प्रज्ञा यांच्या स्वरातील लपवा छपी या चित्रपटातील गीत. गीतरचना कवी प्रवीण दवणे यांची. ऐकूया सुदेश भोसले, ज्योती हर्डीकर आणि प्रज्ञा यांच्या स्वरातील हे गीत.

हरिओम विठ्ठला या चित्रपटातील गीतत्वच आपण ऐकलंच सुदेश भोसले यांच्या स्वरात. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया धडाकेबाज या चित्रपटातील गीत विनय मांडके, सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतरचना प्रवीण दवणे यांची आणि संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर।
1: दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय।

0: याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत आणि आदिवासी लोक.

0: पोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया या मालिकेचा भाग दुसरा, पेरण, ढोलनाच आणि खटखुबा. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
1: दिनेश, या आदिवासी लोकांचं जीवन आणि त्यांची कला एकमेकात कशी मिसळून गेलेली आहेत तर दूध साखरेसारखी.
0: खरंय, आणि हेच त्यांच्या संस्कृतीतल्या नितळ पारदर्शितेचं कारण आहे. त्यामध्ये बघ, कुठेही अभिनिवेश नाही, कसलाय कृत्रिमपणा नाही, सगळं कसं अगदी सहज सरळ आणि सुंदर आहे.
1: म्हणूनच ना त्यांच्या जगण्यातली जी त्यांची उत्कटता आहे, जो जिवंतपणा आहे, रसरशीतपणा, आपल्याला तो विलक्षण भावतो. म्हणजे जर त्यांच्याकडे पाहिलं तर ती शरीरयष्टी किती बारीक आहेत पण किती काटक आहेत, है ना. तर त्यांच्यातली ही जी शक्ती आहे, हा जो जीवन रस आहे सळसळणारा, तो आपल्याला विलक्षण भावतो.
0: आणि विशेषतः सण उत्सव हे लोक अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. सणाच्या प्रसंगी आदिवासी लोक ढोल वाजवतात आणि त्या तालावर बेधुंदपणे नाचतात.
1: हो, पण दिनेश, आदिवासी लोकांचा सगळ्यात मोठा महत्वाचा सण जर कोणता असेल तर होळी. आणि या होळीनंतरचा जो दुसरा दिवस धुळवड, त्या दिवसानंतरचे 7 ते 8 दिवस हे लोक उत्सव करतात. हे बघ ना, हे लोक कसे गोल धरून, म्हणजे फेर धरून नाचतायत आणि एकमेकांच्या अंगावर पडतायत. काहीतरी थट्टा मस्करी पण चालली आहे. अरे बापरे.
0: पण हे सगळं
1: त्यांनी खुशाल त्याचा धो तर धरला आणि तिला सोडून, आणि अरे बापरे, बघ बायका सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होत आहेत, पाणी टाकतायत अंगावर. आणि आपण त्यांच्याशी आता सगळं काही ऐकलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. हे मला वाटतं पेरण असावं.
0: हां, पेरण हा जो लोककला प्रकार आहे त्याच्याविषयी आपण यांच्याकडून जाणून घेऊया.
2: तुमचं नाव काय?
3: गोविंदरामा घोतरणे.
2: मला सांगा, हे पेरण नृत्य काय असतं, काय प्रकार आहे?
3: पेरण आपले ज्या होळीचा सण असतो त्याच्यात ते मोडा म्हणून आमच्याकडे राहतात. तर धुळवाडा, धुळवाड्यापासून पुढं आमचं काहीतरी 7 दिवस आमचा खेळ राहतो हा पेरणाचा. तर तो आम्ही असे गावोगाव फिरत असतो, कोणी पैसा देतात, कोणी चावल देतात, आणि ते चावल आणून आणि 7 दिवसांनी ते जमा केले का, त्याचं काही जेवण बनवत असतो आणि सर्व पोरे एक ठिकाणी जेवत असतो आणि त्याचा.
1: पण याला पेरण का म्हणायचं?
3: पेरण आता ते आमच्याकडे ते आहेच, ते
2: परंपरेपासून आहे. ते हे पेरण माझं ना परंपरा आहे.
4: शिवग्याच्या टायमात आम्ही 2-7 दिवसात आम्ही कुठं पण बाहेर फिरतो, कुठं जर मुकाम उला तिथं मुकाम करून घ्यायचा.
1: पण हे एवढाच नाच?
4: पण
1: हा एवढा नाच किती वेळ एक माणूस बघत बसतो?
4: दिवसभर आम्ही नाचतो. आमचे जे लोक
2: गावात, त्या गावात
4: चालीवर जायचा नाच.
5: 15 मिनिटं
4: ते गाव
5: खोबरं दांडेला बांधायचं, मग त्या बाया माणसा राहत्यात ना, ते मग ते खोबरं हिसकायला येत्यात.
6: हे माझा धोतर पाहायला सोडला आहे.
5: आम्हाला सांगा
6: किती बाया धावल्या, तुम्ही धावायला मला सांगाय ना
5: तुम्ही ना.
6: अरे मला पडलं किती हा झादरा उठवला.
5: आम्हाला सांगाय पाहिजे धोतर सोडला माझा.
6: एकटाच पडला तस ना.
5: मी एकटा पडलो पण तुम्ही मागून धावायचा ना.
6: ओरडायलं मग आम्ही
5: अर्धा
6: ना
5: अर्धा पटक.

0: भाऊ मला सांगा, हे तुमच्या हातामध्ये तुम्ही काय नाचवताय?
1: ये काय चुंबळी बनवायच्या? टिटवी राहते.
2: काय राहते?
1: टिटवी. मग ती अशी दोरी केली ना का, मग एक अशी जाते अशी जाते अशी ते असे.
2: अच्छा, ते टिटव्या ज्या आपले पक्षी आहेत तसं सारखं लाकडाच्या
3: घरी बनवायचे त्या टिटव्या अशी फिरते अशी अशी अशी.
2: कोण फिरव, कोण बनवत?
3: आम्ही स्वतः बनवतो.
2: तुम्हाला
3: येतं येतं ते आम्हाला?
2: कोणत्या लाकडाची टिटवी?
3: घरी लाकूड नाही का, सागाचं बांबू नाही तर मग त्याचे सागाने बनवायचं थोडस तेखन असं लहान बनवायचं. मग इकडे एक जोडायची, इकडे जोडायची असं. मग त्याला दोरी बांधायची. मग असं ते बरोबर असं असं असं असं
1: असं बरोबर जमून जात ते असं.
2: म्हणजे दिनेश, आपल्याकडे जे कठपुतळ्या नाचवण्यासारखं असतं ना तसं ह्या ते दोन टिटव्या नाचवतात.
0: पण मग हे नाच करता करता तुम्ही करता का?
3: हो नाच करता करता ते नाचाय आता तसं नाच असं हो हो हो हो
1: दांडीला बांधायचे.
4: हा कार्यक्रमच असा आहे का, होळीचा सण राहतो ना तेव्हा धुलीवंदन वगैरे. मग आमच्या इकडे काय करतात म्हणजे असे जे पेरणावाले आहेत ते येतात आणि घरासमोर म्हणजे नाचकाम करायचं. मग घरातल्या बाया किंवा शेजारच्या काही राख पण त्यांच्यावर टाकतील किंवा पाणी टाकतील. असं म्हणजे मनोरंजनही लोकांचं होतं आणि त्यांना मग धान्य म्हणा काही म्हणजे घरातून घरातून देतात.
2: त्यांच्या अंगावर राख टाकली पाणी टाकली त्यांना चालतं आवडतं?
4: आवडतं सगळं, चेष्टाच
3: आहे. आम्हाला पाणी
4: क्षणच आहे आमचा.
3: त्यात काही टाकलं ना
2: चिखूल
3: चिखोल
1: पाणी होते येडा सण. मग कोणी कोणाला काही बोलायचं
3: भांडण बिंडण काहीच नाही, भांडण करतच नाही.
4: चिखोल टाका, कोणी काही टाकला चिखोल टाकला,
1: चिखोल टाका पाणी टाका काही टाका तरी आम्हाला
4: पेरणे राहतात ना. ते पेरणे असे कोणाच्या घरात घुसून कोणाच्या भाकरी पण घेऊन पळायच्या आणि खायच्या, जे आलं ते
3: घेऊन पळायची. कोणाला लहान लेकर उचलून असे टाकून द्यायची तर काही नको सांगत.
0: म्हणजे त्यांना पण राग येत नाही तुम्ही काही केलं तरी?
3: नाही नाही.
0: म्हणजे
5: आनंदच लुटायचा राहतो तो 7 दिवस, आनंदच लुटायचा. कोणी कोणावर रागावायचा नाही, कोणाशी तक्रारीची यायचा नाही, कोणाचा काही तक्रार जरी झाली तरी काय त्याला कोणी मान्यता करत नाही.
0: मला असं वाटतं शिमगा जो साजरा केला जो आपण ज्याला शिमगा म्हणतो तोच हा प्रकार आहे.
2: आपल्याकडे देशावर शिमगा साजरा करतात त्यावेळेला उलट्या हातावर बोंब मारतात है ना, तसं तुमच्याकडे बोंब मारायचं काही नसतं?
3: बोंब नाही मारत आमच्याकडे, बोंब मारतच नाही. नाही नाही नाही.
2: किंवा शिवीगाळ करतात कोणाच्या नावानी? आमकं
3: शिवी पण आमच्याकडे देत नाही.
2: फक्त ही सगळी निखळ गंमत करायची
4: आणि लोकांचं मनोरंजन करायचं. मग जे पाहणारे आता घरासमोर समजा माझ्या घरासमोर आले तर मग ते तिथं काही अडपण करतील, टोप घेतील जवळचा ते नाचवतील, राख टाकून एकमेकांवर राख टाकतील.
5: नवरा बायकोचा जरी घरात जरी थोडस भांडण होईल असेल ती बाई रागावेल असेल नवऱ्यावर, ह्या पेरण त्यांच्या दारात गेला तर ते हसल्याशिवाय तिचा मनोरंजन झाल्याशिवाय ती कितीही राग हवा तरी हसल्याशिवाय राहणारच नाही. आवडी नाटक आहे ती.
2: बरोबर. एवढ्या सगळ्या नाटकांसाठी तुम्ही सगळी साहित्य सामग्री सोबत असते किंवा त्या त्या घरामध्ये तर खूप काही असतं. जेव्हा खायचा पदार्थ असतो, राख असते, पाणी असतं, चिखल असतं, राडा असतं, सगळं असतं. आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्ही त्याचं पेरण खेळून दाखवायला आम्हाला एकदाच दाखवा, एकच एक

0: हा तुमचं नाव काय बाबा?
1: काळू रामजी भोसे.
0: काय हे पेरण जे आता यांनी आम्हाला सांगितलं की हा एक वेडेपणाचा प्रकार आहे शिमग्याच्या निमित्ताने सादर होणारा आणि याच्यात कोणालाही राग वगैरे येत नाही, तर काय प्रकार आहे?
1: आमच्या आदिवासी भागामध्ये परंपरा चालत आलेली रूढीप्रमाणे हा खेळ आहे.
0: बर,
1: आपल्या शिमग्याच्या टायमात एक मोडा राहतो 7 दिवसाचा. 7 दिवस हे पोरं काहीतरी गंमत

0: येऊन ह्या गावाचं त्या गावाला फिरतात. आणि घरातून एखाद्या माणसाचं भांडण जरी असलं तरी ते अगदी समयगमय होऊन जातात.
1: म्हणजे भांडणं मिटवण्यासाठी सुद्धा?
0: नाही नाही नाही, भांडणं मिटवण आनंद म्हणून आपल्या दारात आले तर मग नवरा बायको गोडीत त्यांच्याशी बोलती.
2: म्हणजे रुसलेली बायको असेल तर ती
0: अगदी मस्त पैकी बोलतील. आणि मग बोलले का मग ती बाई सांगते घरवाल्याला घरात काय पैसे असतील 10-20 रुपये किंवा आपसभर धान्य द्या त्यांना जाऊ द्या. मग ते चाललेच पुढं.
2: जाऊ द्या, आनंद करू द्या.
0: आनंद करू द्या,
2: आनंद करू द्या. तुमचं हे पेरंट जे आहे ते आम्हाला फार आवडलं आणि यामध्ये खेळायला कुणालाही आवडेल आणि या प्रकारच्या खेळामध्ये भाग घेऊन खरंच भाग घेणाऱ्याला खूप आनंद होईल. पण मला असं सांगा की प्रत्येक गावातच असं पेरंट खेळणारे लोक असतील ना?
3: हो, प्रत्येक गावात राहतात हे खेळणारे. आमचे गावात राहतात हे. कोणते गाव सांगा?
2: मग त्यांच्यामध्ये ते पेरंट खेळणारे खेळणाऱ्यांच्या स्पर्धा होते का?
4: नाही नाही, माग अशा बऱ्याच पोरी राहतात. कोणी माती टाकायचं असतं, कोणी
5: तरुण तरुण पोरी ना आमच्यावर मग उडून पडल्या ना, मग आम्ही धावायचा त्यांना धरायचा. मग तेवढ्या आता ते तेवढ्या बाया आहेत ना तेवढ्या माझ्यावर उडून पडतील.
6: मग लोळवायच्या,
5: मग आम्हाला आहे ना उचलून
4: ढिगावर लोळवायच्या,
5: त्याच्यावर लोळवायचा, पाणी ओतायचा, पूर्ण आपण वल्ल होऊन जातो.
2: आपणही बोलवायचं आणि त्या नाही
5: लोळवायचं.
2: फक्त मला एवढाच प्रश्न होता की असे पैरण खेळणारे दोन चार गट जर एका ठिकाणी गावात आले तर त्यांच्या आपसात स्पर्धा होते का?
3: नाही, त्यांना असं करतो ते ना ते बाजूला जातात, आम्ही बाजूला ते बाजूला जातात, जसे गावचं ना ते बाजूला जातात निघून जातात, आम्ही बाजूला निघून
4: जातो. आमचे खबरीच्या वाट्या नाही करा राहतात तर त्या मग वर घेऊन अशा नाचायच्या. मग त्या हिसकाय येण्यासाठी प्रयत्न करतात. मग ते नेमकी एक जणा करायला का उडून पडतात. मग ते एक माणसाला हिसकून तसे खाली पाडतात. नंतर मग आम्ही कंपनी आखी गेलो का मग तिलाही पण खाली लोळवाय.
2: पण त्या निमित्ताने काहीतरी वेडेवाकडे प्रकार
4: नाही? काही नाही,
2: कधीच नाही,
4: कधीच
2: नाही. नशा पाणी असं काहीतरी आधीच जोर यायला पाहिजे.
5: नाही नाही, तो आनंदच लुटायचा फक्त. आपण
7: दारू बेरू काय
5: कार्यक्रम राहतो 7 दिवस आमचा कार्यक्रम राहतो.
2: म्हणजे एका दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीचं हुरूप जास्त?
5: हा जास्त. मग ते 7 दिवस आम्ही काम काहीच करायचं नाही, धंदा काहीच करायचा
6: नाही.
5: मग 7 दिवस आम्ही असं बाहेरच फिरायचं.
1: मला एक सांगा की 7 दिवस तुम्ही करता तर पहिल्या दिवशी जोर असेल, नंतर दुसऱ्या दिवशी थोडा कमी होतो, 7व्या दिवशी एकदम तुम्ही
5: उलट जास्त वाढत जात जोर. कमी होणारच नाही.
6: जशी मजा चालली ना ते प्रमाणे चालत.
2: चला, ही मजा जेवढी घ्यावी आणि लुटावी तेवढी कमी आहे.
6: सांडे लागूलाल कोणी, सांडे लागूलाल कोणी, सांडे लागूलाल, सांडे लागूलाल कोणी, सांडे लागूलाल कोणी.

0: काय हे पेरण जे आता यांनी आम्हाला सांगितलं,
1: या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय आहे कांचन? म्हणजे कदाचित या मंडळींना सांगता येणार नाही, आपल्यालाही ती ठाऊक नाहीये, पण मला असं वाटतं आनंदाची पेरण असं आपण म्हणू शकतो ना?
2: नक्की, खरोखरच ही अद्भुत अशी आनंदाची पेरण आपण अनुभवली आहे आजच्या ह्या भागामध्ये. आणि आता तू मगाशी म्हणालास ना की हे लोक आनंद व्यक्त करताना किंवा आनंद साजरा करायचा आहे तर त्यासाठी ढोल वाजवतात आणि त्याच्या तालावर नाचतात. तर हे ढोल नाच हा सुद्धा प्रकार हा त्यांच्या सणावाराचा आणि एरवीच्या इतर दिवशींच्या सुद्धा करमणुकीचा हा असू शकतो. आता त्याच्याविषयी आपण सगळं काही ऐकूया, त्यांच्याशी बोलूया.

0: निरेश, हा ढोल नाच आपण मला असं वाटतं बघण्यापेक्षा सुद्धा हा जो काही अनुभव आहे ना, हाच मोठा विलक्षण आहे असं हे रौद्र रूप. आणि
1: मला असं वाटायला लागलं की आपण पण त्यांच्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करावा.
0: जमेल तुला?
1: अजिबात नाही, म्हणूनच मी डेअरिंग केलं नाही. आणि म्हणून त्या कलाकारांशी आपण बोलूया की हे सगळं कसं त्यांना जमतं.
0: पण आधी ह्या नाचाविषयी जे आपण पाहिलं ते आपल्या शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करूया की हे आदिवासी लोक ज्या वेळेला आपलं सगळं दिवसभराचं काम होऊन जातं आणि संध्याकाळी रिकाम पण मिळतं त्यावेळेला हे नृत्य करतात
1: असं मनोरंजनासाठी.
0: हा, मनोरंजनासाठी. पण मला एक प्रश्न पडतो की दिवसभराचा एवढा मोठा थकवा येतो त्यांना आणि त्या थकव्यानंतर हे आता केवढा थकवा आहे, केवढ्या जोर जोरात नाचायचंय आणि त्याच्यामध्ये किती विलक्षण ताकद लागणार आहे.
1: तो जोश आणल्याशिवाय ते नृत्य
0: होणारच नाही.

0: आणि आणखीन एक गमत बघितलीस का, की एक ओळ ते म्हणत आहेत, जी ओळ ते गात आहेत ती त्यांच्या रोजच्या घडामोडीमधलं काहीतरी आहे.
1: बरोबर,
0: की माय लेकी गेले धुणं धुवायला, बस
1: साधं वाक्य आहे,
0: एवढीच एक ओळ आहे. पण ती दोनदा तीनदा घोळून म्हटल्यानंतर जेव्हा त्या ढोलक्याच्या समोर येऊन ते नाचतायत, अरे बापरे.
1: आणि ज्या त्रिशाने ते नाचतात त्या ढोल वाजवण्याशी
0: स्पर्धा करत आणि म्हणजे सगळा जणू काही राग त्याच्यावर काढायचा आहे, म्हणजे तू वाजवतोस का, तुझ्यापेक्षा आम्ही आणखीन सरस नाचतो. आणि त्या ढोल वाजवणाऱ्याला सुद्धा असा काही जोश येतो की तुम्ही काय नाचता हो, मी बघा कसा वाजवतो.
1: आणि मी आणखी एक बघितलं की या ढोलवाल्या बरोबर आणखी एक व्यक्ती बसलेली आहे, त्यांनी हातामध्ये त्या ढोल वाजवण्याच्या काठ्या आहेत त्यांच्या, त्या काठ्यांनी सुद्धा तो ढोल वाजवला जातो आणि हाताने सुद्धा वाजवला जातो,
0: म्हणजे दोघ जण एकच ढोल वाजवत आहेत असं नेहमीच होतं का, जरा विचारते ना.
1: तुमचं नाव काय?
2: जयराम.
1: जयराम, हे नेहमीच अशाच पद्धतीने तुम्ही ढोल वाजवता? बरं, हे ढोल नृत्य जे आहे याचं हे काय आहे नेमकं, आम्हाला सांगा जरा कसं आहे.
2: आता आम्ही हे जंगल झाडीत डोंगर झाडीत राहतो, मग आम्ही शेतमजुरीला जातो, मग संध्याकाळच्या टायमाला जेवणा खावणा झाली का आम्हाला दुसरा काही त्याच्यात करमणूक येत नाही, त्याच्यासाठी मजेसाठी मग आम्हाला हे वडिलापूर्वी जे परंपरा पाळत आले, मग जे ते धंदा करायचा रानात शेत मजुरी करायचं, संध्याकाळच्या टायमाला आलं का मग ते काहीतरी करमणूक आपलं बाबा पाहज.
1: बरं, पण मग रात्री
2: काव डोळ्याला झोप लागत 12-1 वाजेपर्यंत तर आमचा हा नाच चालत होई.
1: हा, पण मग आता ह्याच्यामुळे झोप उडत नाही का लोकांची, तुमचा हा ढोल ऐकल्यानंतर?
2: जागत आहेत काही, आम्हाला काही बोलत आहेत, पण
1: बर
2: जेला काही असा आडवा पदर येत असेल बाबा, हे आम्हाला काही दर रात्रीला काही झोपून देत नाही, काही नाही थकून येवा, आणि हे लोक असं काय आवडीचे बाबा आहेत हे दर दिवशी नाचतात.
1: बरं, मला एक सांगा, हा ढोल जो आहे तुमचा हा खास या नृत्यासाठी बनवलेला आहे का?
2: हो,
1: कारण नेहमी जो ढोल असतो त्याला अशा कड्या वगैरे दिसत नाही आपल्या, ह्याला तुम्ही लोखंडी कड्या लावलेल्या आहेत आणि त्याला अशा जाड जाड दोऱ्यांनी त्या ओढलेल्या आहेत. तर काय, कसा बनवला तुम्ही हा ढोल? हे मध्ये जे वापरलंय तुम्ही, लाकूड कसलं आहे?
2: हे सागाचं लाकूड.
1: सागाचं लाकूड हे तुम्ही स्वतः तयार केलं?
2: हो.
1: कसं तयार केलं?
2: आता ते काही वाक्षे किकऱ्यांनी काहीतरी झाडून फोडून ते गाबडा तिचा काढून काही पातळ अशी खपटी करून ती नळी काढेल आहे.
1: एकाच लाकडातून बनवलेलं?
2: हो,
1: अखंड आहे. पण मग कसं काय ते कोरलत तुम्ही?
2: करून मागेल आहे कारागीर,
1: पोकळ करून घेतला
2: फाळाने.
1: तुमचं नाव काय?
3: गोविंद रामागोत्रणे.
1: हा गोविंद, कसं हे तयार केलं असेल ढोल सांगा?
3: आपले नांगर राहतो, नांगराला मोठा असा फार राहतो, त्याला असे थोडेसे कोण पाडावं लागतात.
1: बर,
3: म्हणजे ते कोरतानी
4: ठेवायचा, मग उभ्यानं ते कोरता कोरता मग खाली त्याला हे पाडायचं,
3: पातळ करायचं काहीतरी 2-2.5 इंचचा हा आहे.
1: आणि हे कातड म्हणजे आता इतक्या जोरात तुम्ही वाजवता तरी पण त्याला कुठेही काही तडा जात नाही किंवा तुटत नाही तो? आणि हे कातड कसलं आहे?
3: ते फुटल बकऱ्याचं आहे.
1: बकऱ्याचं आहे. मग ते कसं तुम्ही कमावता?
4: ते खुरपून टाकायचं असं फाळानी, तेवढं राख सोडायची, तसे ते बोकड्या मटण खातात बनवून, मग ते कातड वाळत घाल तू. वाळत घाल्यावर ते सुकलं ना का मग तेव्हा राख सोडायची, फळांनी खुरपून काढायची.

0: मुसळावर ठेवायचं.
1: हां,
0: तशी खैराचं,
1: खैराचं मुसळ. आणि साधारण किती दिवस लागतात हे बनवायला?
0: बनवायला एक दिवशी बनवून टाकतो,
1: एका दिवसात. तुमचं नाव काय भाऊ?
2: नामदेव गोतरणे.
1: नामदेव गोतरणे, तुम्ही तर खूप छान नाचत होतात एकदम.
2: हे ना साहेब, असं आहे हे, आम्ही हे ना हे सांगितलं की एक दिवस आम्ही खुरपून ते मोकळं करतो. 12 वाजेपर्यंत नाचायचं असलं तर नाचून घेते त्याच्यावर लगेच खुरपून नाचायचं लगेच
1: लगेच. का बरं असं का?
2: म्हणजे काही आवड असली आवड आज आपल्याला नाचायचंच, तर मग ते नाचायचं पाहिजे. मग ते रात्रीचे 12 वाजता पण ते खुरपायचं नाचायचंच.
1: म्हणजे एवढी तुम्हाला त्याची घाई असते नाचायची. आणि मला एक सांगा, तुम्ही यांच्यासमोर नाचत होतात तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही असे रागाने बघत होतात जसं काय आता तुम्ही यांच्याशी मारामारी सुरू करणार आहे असं मला वाटलं.
2: मला सर असं येते त्याच्यावर डोळे मी असं केले त्याच्यावर तो जास्त वाजत मला पाहून.
1: का भाऊ हे म्हणतात ते खरं आहे का?
0: हो खरं आहे ना. काय ते माझ्यावर रग करून नाचत मग मला सुद्धा रग करून वाजवायला लागत. माझा वाजा ढिला पडला नाही पाहिजे ना, तेवढा तेवढा त्याच्यात ते हुरुक येतो त्याला नाचायला ताकद वाढते.
1: पण मला एक सांगा, हे सगळे नाचणारे जवळजवळ 10 जण आहेत आणि तुम्ही एकटे, या सगळ्यांविरुद्ध तुम्ही सगळ्यांना पुरून कसं होता?
0: माझा काय
1: त्याचं कारण तुमच्या साथीला हा ढोल आहे नाही का?
0: तो ढोल काय करेल, हात काय करतील, ह्या फक्त ते आपले धील माहित राहते. आणि हे दोन काळी हा ढोल दोन्ही हाताने जर वाजवतो याचे नाद घुंगत चालतो, जास्त निघत चालत आहे.
3: एका बाजूचा आवाज वेगळा असतो, एका बाजूचा आवाज वेगळा असतो. आणि हे वाजत जे आहे ते आमचे दैवतासाठी पण वाजवले जातं.
4: दोन्हीकडचे आवाज वेगळे वेगळे, ते कसे ते दाखवा बरं. आणि आता दोन्ही ऐकवा.
1: हा नाच वर्षभर चालतो?
0: वर्षभर.
1: केव्हाही वर्षात? पावसाळ्यामध्ये वगैरे? पण
5: पावसाळ्यात.
1: पण जास्त मजा केव्हा येते?
0: पाऊसकाळी.
1: पावसाळ्यानंतर
0: मजा. गारवेच्या टायमात जास्त दम लागत नाही. तरी पण ते तुडवून टाकायचे. पडत आहेत पण काही नाही.
4: या सगळ्या सणामध्ये त्यांचा एक महत्वाचा, एक मला असं वेगळे पण त्या सणामध्ये वाटलं की कवळीचा सण.
1: कवळीचा सण.
4: या बायका सांगत होत्या की पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जंगलामध्ये कवळीची भाजी उगवते. खर तर ही भाजी अगदी कडू चवीची असते, पण आदिवासी बायका जंगलामधून ही भाजी गोळा करून आणतात, तिची पूजा करतात. आणि हे सुद्धा केव्हा जायचं असतं करायला?
1: केव्हा?
4: पहिला पाऊस पडून गेल्यानंतरच्या मंगळवारी.
1: बरं.
4: जंगलात जाऊन ही भाजी आणायची कवळीची, घराच्या दरवाजाला ही पानं लावायची आणि तसंच ही भाजी शिजवून मग ते लोक खातातही.
1: म्हणजे मला असं वाटतं कवळी ही त्यांच्या एका देवतेचं प्रतीक असावं, त्यामुळे मंगळवारचा आणि या कवळीचा संबंध आहे.
4: बरोबर आहे.
1: आणि तू म्हणालीस की ही कडू भाजी ते शिजवून खातात सुद्धा.
4: हो.
1: म्हणजे जसं शहरातले लोक दसऱ्याला कडुनिंबाची पानं खातात तसंच हे आहे नाही का?
4: ओके. आणि याशिवाय सफेद मुसळी, कुंभा, आंकरे, वास्ती, ढीधवळी, कडूकंद, कुरडू, आंबाडी यासारख्या जंगली भाज्या हे लोक खातात.
1: हो, आंबाडीमध्ये पण मला वाटतं दोन प्रकार आहेत नाही का?
4: हो हो, सफेद आणि लाल आंबाडी. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये वनौषधी असण्याचंच महत्व जास्ती असावं. ह्या ज्या वेगवेगळ्या तुरट आंबट चवीच्या भाज्या यांच्यासाठी औषधाचं काम करतात आणि त्यामुळे त्यांना आजार पण येत नाही.
1: आणि आणखी एक वनस्पती तू विसरलीस, वाभ्रट. बरं का? या वनस्पतीचं नाव आहे वाभ्रट. म्हणजे बांबू मेल्यावर विशिष्ट प्रकारची वनस्पती उगवते तिला म्हणतात वाभ्रट.
4: दिनेश, तू बांबूचा उल्लेख केलास. वाचण्यामध्ये असं आलंय की बांबूचं आयुष्य 60 वर्षांपर्यंतचं असतं आणि त्याच्या सबंध आयुष्यभरामध्ये त्याला कधीही फुलोरा येत नाही. पण ज्या वेळेला फुलोरा येतो त्यावेळेला त्यानंतर तो बांबू मरतो.
1: अच्छा.
4: तर अशा ठिकाणी जी वनस्पती उगवते ती वाभ्रट.
1: वाभ्रट. आणि ही वाभ्रट वनस्पती जी आहे ती सुद्धा हे आदिवासी लोक अगदी आवडीने खातात. याचं कारण या वनस्पतीची चव आहे ना थोडीशी सामिष पदार्थासारखी त्यांना लागते आणि म्हणून त्यांना ते जास्त आवडत असेल किंवा वेगळं वाटत असेल काहीतरी.
4: चल आता आपण यांच्याकडून ढोल नाचाविषयीची आणखीन काही माहिती घेऊया.
1: आणखी एक जण आपल्याकडे आहेत, तुमचं नाव काय?
6: लक्ष्मण कृष्ण राऊत.
1: लक्ष्मण, काय वाटतं तुम्हाला हे नाचताना कसा त्वेष येतो आपोआप अंगामध्ये, कसं काही संचारत?
6: आम्ही याच्यावर नाचतो ना, तर मग ते ढोलेच्या याच्यावरच नाचतो ना, जो वाजवतो त्याच्यावरच. मग आमच्या इथं काय करत आहेत, आम्हाला हुरूप भरतो, मग जोरात नाचायचा, ढोल्यावर डोळे वासायचे आणि तशी तो पण तसा वाजवतो, मग तस तसा आम्ही नाचतो.
1: आणि नाचताना तू बघितलंस का कांचन की त्यांना कशाचंही भान नाहीये, म्हणजे जमिनीवरचे ते असे अणखुशीदार दगड आहेत ते पायाला त्यांच्या बोचत असतात,
4: बोचत असतील असं आपल्याला वाटतं. त्यासाठी त्यांचे पाय, आणि बघ ना पायतळणं घालण्याची फारशी पद्धत आहे असं काही दिसत नाहीये, कारण ते पायच त्याचीच कातडी इतकी भक्कम आणि मजबूत झालेली आहे की असले काटे कुटे दगड कुटे हे ते जाणवतात असं दिसत नाही.
1: शिवाय हा लाल मातीचा धुरळा केवढा उडतोय बघ, म्हणजे नाकातोंडात ही माती जातीये हे त्यांच्या गावीच नाहीये काही.
4: आणि त्यांना त्यासाठी फक्त फक्त आणि फक्त एकच ठाऊक असतं असं मला वाटतं की बेभान होऊन ढोल वाजवायचा आणि बेधुंद होऊन नाचायचा. तुम्ही नाचत नाहीये, तुम्ही कुठल्या तरी कामात आहे आणि तिकडे ढोल वाजायला लागला तर तुम्ही जागच्याजागी काम असताना पण नाचायला लागाल का?
7: नाही, कोणत्या पण पाड्यावर जर ढोलेने वाजला का मग आम्ही तिथं जायचा.
0: मी आता एक गाणं म्हणू का हे
1: म्हणा.
0: वनमाळी वनमाळी रे नाच्या वनमाळी रे, वनमाळी वनमाळी रे नाच्या वनमाळी रे, रस्ता काढू रस्ता काढू रे नाच्या रस्ता काढू रे.
4: आणि आता श्रोते हो, आजच्या ह्या भागामध्ये पेरण आणि ढोल नाच याविषयी बोलल्यानंतर ऐकल्यानंतर आज आपण दिनेश शेवटी सांगूया खटखुबा.
1: खटखुबा ही काय खुबी आहे?
4: मगाशी मी पाहिलं त्यांच्या हातात ते खेळण्यासारखं काहीतरी होतं आणि त्यांनी ते असं वर असं उचलून फेकलं असं खाली तर ते खटकन तिथे
1: पुन्हा उभं राहिलं.
4: उभं राहिलं म्हणजे ते असं डोललं नाही किंवा काही नाही तर ते खटकन उभं राहतं, म्हणून कदाचित त्याला खटखुबा म्हणत असते.
1: म्हणजे आपल्याकडे अशी ती बाहुली असते बघ विशिष्ट प्रकारची, त्याच्यासारखंच हे काहीतरी खटखुबा वगैरे दिसते.
4: आपण याविषयी ऐकूयात.
8: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
9: देवजी लक्ष्मी भोये.
8: खटखुबा म्हणजे काय नेमकं हे सांगा बरं आम्हाला.
9: खटखुबा म्हणजे एक झाडाचा कोशेरा राहतो लहान छोटासा, तो कापले जातो, कापून त्याला छोटासा एक पैसा चिटकले जातो आणि मधमाशीचं मेन त्याला खाली वर मोर पीस. अजून होळीचा टाईम येतो तो हा खटखुबा घेऊन आम्ही मागणी मागायला जातो.
8: खटखुबा हा कोण आहे?
9: नारायण देवाचा मुलगा.

तर्फको बोहाडा आणि आदिवासी लोककला याचा भाग दुसरा आपण ऐकलात. लेखक लक्ष्मण भांगरे आणि सादरकर्ते कांचन प्रकाश संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक 4:58 मिनिटांपासून अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीच्या या प्रसारण सभेस आता प्रारंभ होत आहे। श्रोते हो, आमचे कार्यक्रम ए आर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील।

0: संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. सीबीएसईच्या 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियेतल्या तांत्रिक चुकीमुळे वाढीव शुल्क आकारलं गेलं असेल त्यांना परतावा मिळेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम आकारली गेली असेल त्यांना योग्य शुल्क भरण्याबाबत माहिती दिली जाईल असंही मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले तसंच काही भागात गाराही पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कर्नाटकी संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत. कलाकार आहेत उषा विजयकुमार यांचं चित्रविणा वादन आपण ऐकू शकाल. आपण ऐकू शकाल राग हंसध्वनी, धन्यासी आणि पंतुअराली. ताल आदिताल आणि रूपक तालात निबद्ध आहे. व्हायोलिनवर त्यांना साथ दिली आहे श्री TS बापू आणि मृदंगमवर साथ आहे कुमार नल्लूर आणि V राजामणी यांची. घटमवर साथ आहे श्री N विश्वनाथन यांची. ऐकूया उषा विजयकुमार यांचं चित्रविणा वादन राग हंसध्वनी, धन्यासी आणि पंतुअराली.

0: उषा विजय कुमार यांचं चित्रविणा वादन आता आपण कर्नाटक संगीत कार्यक्रमाच्या अंतर्गत ऐकलं. आपण ऐकलं राग हंसध्वनी आणि धन्यासिंह आणि पंतूर आली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या, ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर 1st क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो.
1: अरे वा.
2: मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
2: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंगसाठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का? बरं.
2: तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
2: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं, कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: महाराष्ट्रात म्हणजे राज्य स्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
2: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं 1-2-3 वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय, आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली. तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
2: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
2: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
2: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम, गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
3: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है. भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं. हम जैसे युवा यही देश का भविष्य है. यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहेब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो. बाबा साहेब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है. उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं. आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को NCERT की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है. अंत में मैं इतना ही कहना चाहूंगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वाटतं.

0: वापरलंस तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
1: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता. कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती.
0: नक्कीच.
1: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते.
0: बरोबर.
1: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता. त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे. पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही. तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
1: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून. संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता. पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो. आई गाते, बाबा तबला वाजवतात, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता. पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत. तबल्याची आवड होतीच लहानपणापासून.
0: तबलाही तू शिकलेला आहेस?
1: हो, तबला बाबांकडे त्या आवडच आहे तबल्याची. आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं. त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले.
0: अरे वा.
1: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं. मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली.
0: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे. अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
1: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे. पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
0: रिअलाइज
1: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय. तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते. हे आत्ताची ही सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनीही तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
1: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे. आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये, पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंगमध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंगमध्ये पण शिक्षण सुरू आहे.
0: अरे वा.
1: त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
0: करायला
1: नक्की आवडेल.
0: खूप छान. श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली. तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्यप्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तालमेला जवळपास

0: असायचो. त्याच वेळेला खलव्यान संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं. तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरी येथील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे. तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे.
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग? की नाटकात तर आई होती, आईबरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे. कारण मी नंतर 2023-24 कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेनं नाटक करायचं ठरवलंय. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं.
1: अरे वा.
0: आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली ती परत दिसणार नाहीये. चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा. त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची, त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्याच शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडस रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळशी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?
0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्या संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास, तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ

0: नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर तो रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला. हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशनतर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं. आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेंनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली. हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली
1: हो,
0: आहे.
1: हो.
0: अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे. याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या ह्याने एक एक एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत, आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत. याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया, आणि जाता जाता आम्हाला नक्की, आपण इतक्या सगळ्या बडबड बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे. तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्यासमोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच आम्हाला ऐकायला.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध व्हायला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंगा, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी, याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते. संध्याकाळचे 6:10 आणि

47 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत पहिल्यांदी ऐकूया पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. गीतरचना पी सावळाराम यांची. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सत्तेसाठी काहीही या चित्रपटातील गीत, सुरेश वाडकर साधना सरगम यांच्या स्वरात. गीतरचना जयंत भिडे यांची, संगीत दिलं आहे राहुल घोरपडे यांनी.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे सुद्धा कार्यक्रम आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि 44 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तो कसे आहात? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असणार तुम्ही सगळेच जण, हो ना? पण त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सरबतं, ज्यूसेस, ताक नक्की घेत चला. भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे उन्हात खेळणं टाळा आणि संध्याकाळी भरपूर खेळा, खेळाचा आनंद पण घ्या. बालदोस्तांनो आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. आता ऐकूया श्रीकृष्ण शास्त्री या बालदोस्ताचं तबला वादन.
1: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे.

वा, काय मस्त झालं तबला वादन. बालदोस्त हो, आपण ऐकत होतो श्रीकृष्ण शास्त्री याचं तबला वादन. यानंतर ऐकूया रेयांश ठाकूर याचं संतूर वादन.

अरे वा, संतूर वादन ऐकत ऐकत आपण मंत्रमुग्धच होऊन गेलो. बालदोस्तांनो, याबरोबरच आजच्या गंमत जम्मतचा भाग इथे संपण्याची वेळ होत आली आहे. तेव्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. तर आता मी स्वप्नाताई गंमत जम्मत कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह तुमची रजा घेते. काळजी घ्या, स्वस्थ खा, मस्त रहा. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वप्नाताईचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. गम्मत जम्मत.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील। तत्पूर्वी काही संदेश।
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे।
3: बेटा,
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते?
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
2: RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
4: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला

0: मी पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: गेल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 86,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची समुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
3: फीचं टेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
4: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
5: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
6: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
4: आय नो ना.
6: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान

0: आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरी ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदर पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यापर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानाची ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहे तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतोय की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अतिखोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर ज्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
0: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे? या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल?
1: ब्ल्यू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील

0: संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो हवामान बदल प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला असं वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया तसंच ऊर्जेची सुरक्षा सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होतंय त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा स्वच्छ नौवहन सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होतंय. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यामधून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज

0: नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी हे म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल, ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेलमुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे, कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स, तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला जर आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील. आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती, असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पण आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:31 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 24 मे 2026. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीर्तन परोपकार या आख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकार्यांनी सादर केलेलं कीर्तन.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी

मंडळी, आज हा तुकाराम महाराजांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय. सत्याने वागा, सदाचारी बना आणि सद्विवेक सांभाळा, जेणेकरून परोपकार करता येईल असे वागा. भगवान गीतेमध्येही हेच सांगतात की परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो आणि म्हणून मनुष्याची धडपडही यासाठीच चाललेली असते, कारण पुण्य संचयाने मुक्ती मिळते अशी आपली एक समजूत आहे. दुसऱ्यावर परोपकार केल्याने पुण्य संचय भरपूर होतो ही शिकवण भोवताचा निसर्ग आपल्याला सतत देत असतो. सुभाषितकर त्या ठिकाणी असं म्हणतात, बघा,

0: कोणता या?
1: झाडे स्वतः सतत उन्हात उभी राहतात आणि दुसऱ्याला थंड अशी सावली देतात. फळं देतात, फुलं देतात, औषध देतात, वस्त्र देतात, इंधनं देतात, अनेक वस्तू आपल्याला असं देऊन परोपकार करतात. नद्या स्वतःचे जीवन दुसऱ्यांना समर्पण करून दुसऱ्यांचे जीवन फुलवतात, अन्नधान्य पिकवतात आणि तृष्णाही समवतात. गाय स्वतः कोरडे किंवा ओले कसेही मिळेल ते गवत खाते, पण दुसऱ्याला मात्र मधुर गोड असं दूध देते. त्याचप्रमाणे संत परोपकारासाठी आपलं सगळं आयुष्य त्या ठिकाणी वेचतात. आता हेच पहा ना, नाथाने महत्प्रयासाने काशीहून आणलेली पाण्याची कावड तळमळणाऱ्या आणि तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. ज्ञानेश्वरादी भावंडांची समाजाने उपेक्षा केली होती, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून समाजजागृतीचं काम करून त्यांनी परोपकारच केला. तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्ट, मंबाजी इत्यादी लोकांनी खूप त्रास दिला, नवे नवे अतिशय छळलं. परंतु पांडुरंगाने मात्र हे लोक अज्ञानी आहेत, तेव्हा त्यांना क्षमा कर अशी रदबदली करून त्यांच्यावर मोठा परोपकारच केला. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अस्पृश्य समाजाने आपली स्वतःची विहीर खाली करून महात्मा ज्योतिबा फुले

यांनी त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच नाही केला. स्त्रियाने शिक्षण घेऊन पुढे यावं यासाठी त्यांना शिक्षण देऊन हा शिक्षणाचा परोपकारच नाही का केला? दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांचं दुसऱ्याला जाणून, स्वतः कष्ट घेऊन जे परोपकारच करीत असतात म्हणून ते अमरही होतात. प्रभू रामचंद्र स्वतः अयोध्येचे राजे, परंतु मातेच्या वचनपूर्तीसाठी वनवासाला गेले आणि दुष्टांचा आणि दुर्जनांचा नाश करून सर्व लोकांना सुरक्षित जीवनाचं परोपकारच त्यांनी नाही का केला? आता आपल्या देशातही अशा कित्येक विभूती आहेत की ज्या समाजासाठी हितासाठी जगत असतात आणि परोपकार करीत असतात. आता हेच पाहना,

असं हे आधुनिक संत झाले. आणि शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या हातून परोपकार घडतोच. रस्त्यातून जाताना अंध लोकांना रस्ता पार करून देणं, वृद्ध माणसांना किंवा जखमी माणसांची सेवा करणं, गरीब विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल गणवेश पुस्तक वह्या यासारख्या गरजेच्या वस्तू देऊन परोपकार करणं अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र या सर्व करीत असताना आपण त्या निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीनेच केल्या तरच त्या परोपकाराला काही अर्थ राहील आणि तो परोपकार पुण्यसंचयाला कारणीभूत होईल. हाच असे मनात ठेवून पूर्वपद्यामध्ये महाराज सांगतात,

महाराष्ट्राप्रमाणे बंगाल प्रांतही संत भक्तांची तपोभूमी आहे. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम आदी संतांचं नाव घेताच महाराष्ट्राला स्वाभिमान वाटतो, तसंच बंगाल प्रांतालाही स्वाभिमान वाटावा अशा परोपकारी संतांचं चरित्र आज आपण ऐकणार आहोत. या वंग प्रांताला जगन्नाथपुरी असंही म्हणतात. केंद्र बिलू नावाचं एक खेडं होतं आणि त्या खेड्यात हे आमचे चरित्र नायक राहत होते. केंदू बिलवात त्यांचा एक आश्रम होता. राधारमणाची मूर्ती सिंहासनावर ठेवून ते अहोरात्र भक्ती करत कीर्तन, भजन, पुराण, प्रवचन काही ना काहीतरी कार्यक्रम त्या आश्रमात चालत असत आणि आजूबाजूच्या गावातूनही लोक मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने येत व सर्वजण श्रवणाचा लाभ घेत आणि शिवाय सर्वजण प्रसाद घेऊनच त्या ठिकाणून जात असत. एकदा

एकादशीला त्यांचं कीर्तन चालू असताना मोहन शेठ नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यांचं रसाळ कीर्तन ऐकून आमच्या गावी तुम्ही कीर्तनाला या असा त्यांनी त्यांच्याजवळ आग्रह धरला. जयदेवानी पण विचार केला की समाज प्रबोधनाचं कार्य होईल, मग काय हरकत आहे, जावं आपण. आणि असं म्हणून येतो साहित्यला आणि 8-10 दिवस त्यांच्याकडे कीर्तनाला गेले. 8-10 दिवस झाल्यानंतर शेवटी प्रसादाचं कीर्तन झालं आणि मोहन शेठने अपार द्रव्य त्यांना दिलं.

तर मोहन शेटनी त्यांना भरपूर द्रव्य, जरीची वस्त्र, हिरे माणकं वगैरे सगळं दिलं. परंतु विरक्त जयदेवानी सर्व संपत्ती तेथील गोर गरिबांना वाटून टाकली. मला हे काही नको, माझ्या आश्रमात त्याचा काय उपयोग. परंतु आपल्याकडे जयदेव आले आणि त्यांना काहीतरी मानधन द्यावं असं मात्र सारखं मोहन शेटला वाटत होतं. म्हणून त्याने काय केलं बघा, जयदेव निघाले

मोहन शेटने 500 मोहरांची थैली सारथ्याच्या जवळ दिली आणि त्याला सांगितलं की ती बैठकीखाली ठेव. ही गोष्ट मात्र जयदेवाला माहिती नव्हती, फक्त मोहन शेठ आणि सारथी एवढ्यानंच माहिती होती. रथ चालू झाला आणि हळूहळू काळोख पडला. काही अंतरावर 4 जडोळेखोर त्या ठिकाणी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, थांबा, रथ पुढे नेऊ नका, काय तुमच्याजवळ असेल ते खाली टाका पहिल्यांदा. आता जयदेवांना माहिती होतं की आपल्याजवळ काही नाहीच आहे, म्हणून जयदेव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, बाबानो, माझ्याजवळ काही नाही, मला जे काही मिळालेलं होतं ते मी सगळं वाटून टाकलं. मग ते म्हणाले, छे, हे असे कबूल व्हायचे नाही, ओढारे दोघांना खालती. म्हणून दोघांनी सारथ्याला पण खाली ओढलं आणि जयदेवांना खाली ओढलं. सारथ्याला खाली ओढल्याबरोबर मोहरांची थैरी खाली पडली आणि खळकण आवाज झाला आणि मग चोराने सारथ्याला तिथल्या तिथे ठार मारून टाकलं. आणि जयदेवांनी कोणाला सांगू नये म्हणून त्यांचे हातपाय तोडून त्यांना एका खड्ड्यात टाकलं. आता हातपाय तोडल्यामुळे ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर कणतच त्यांनी भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली.

नाथ नारायण वासुदेव। त्याचवेळी त्या जंगलातून क्रौंच नावाचा राजा शिकारीसाठी निघाला। त्याने यांचा आवाज ऐकला आणि घोड्यावरून खाली उतरून त्यांना बाहेर काढले। नेहमी शिकारीला जात असल्या कारणाने त्यांच्याजवळ औषधं होती, त्यामुळे मलमपट्टी करून त्यांना राजवाड्यामध्ये नेलं। त्याचे काही दिवसांनी त्यांना बरं वाटलं, परंतु हात नाहीत त्यामुळे काही करता येईना आणि पाय नाहीत त्यामुळे कुठे जाता येईना, त्यामुळे भारी त्यांचे पंचायती हरे। परंतु बरंचसा मुखोद्गत विद्या त्यांची असल्या कारणाने त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि त्यांचं ते रसाळ प्रवचन ऐकण्यासाठी लोक तर येतात, परंतु आजूबाजूची स्वतः राजासुद्धा त्या ठिकाणी बसत असे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी राजाने त्यांना भरपूर धन दिलं तेव्हा ते म्हणाले, राजा मला या धनाचा आत्ता काही उपयोग नाही, परंतु हे तुझ्याजवळ ठेव आणि पुण्यसंचय करण्यासाठी मात्र तू रोज दानधर्म करीत जा। म्हणून त्याने राजाला असं सांगितलं

तेव्हा जयदेवांच्या उपदेशाप्रमाणे राजा राजवाड्यात येणारा गोसावी बैरागी सर्वांची संभावना करू लागला। ही बातमी त्या चोरांना समजली आणि त्या चोराने साधूचे वेष घेतले आणि राजवाड्यात त्या ठिकाणी आले। त्यांना काही कल्पना नव्हती की आपण हात तोडलेले जयदेव या ठिकाणी असतील, परंतु त्याने आत प्रवेश करतात राजाच्या आसनाशेजारी हे जयदेव हातपाय तोडलेले त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळे ते मनोमन सगळे घाबरले आणि परत जाण्याच्या बेतात होते। परंतु जयदेवांनी राजाला सांगितलं की ह्यांना राजा भरपूर धन दे, त्या दिवशी मी तुला सांगितलं ना, मला आत्ता नकोय, आत्ता हे धन ह्या सगळ्यांना दे। एवढंच नाही तर राजा यांचं धन कोणी लुटू नये, कोणी मारेकरांनी ह्यांचे माझ्यासारखे ह्यांचे हातपाय तोडू नये, म्हणून यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर राजदूत दे। असं ऐकल्यावर चोरांचा जीव जरा भांड्यात पडला, पण चोराच्या मनात ताण देणं त्याप्रमाणे या चोराने असा विचार केला की एखाद्याला आपला ठाव ठिकाणा कळावा म्हणून नसतील ना राजदूत पाठवीत, तेव्हा त्या राजदूताचा काटाच काढून टाकायला पाहिजे असा विचार करून बाहेर पडल्यावर राजदूताने चौकशी केली, काय हो जयदेवांनी तुम्हाला भरपूर धन दिलं ते काही तुमच्या ओळखीचे होते का? तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसं त्यांनी त्यांच्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली। आणि मग जयदेवाने असा विचार केला, आपल्याला हातपाय तोडलेले असले तरी आपल्यावर असा प्रसंग आला तरी त्यांच्यावर असा प्रसंग होणे, ते जर धनिक असते तर त्यांनी असं अधम कृत्य केलंच नसतं, त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी असा प्रकार केला ना, जाऊन दे आपण त्यांच्यावर परोपकार करावा, आणि म्हणून त्यांनी त्यांना भरपूर धन दिलं आणि वाटेल लावलं। सावकाराच्या घराला आग लागलेली असताना सुद्धा एका आतमध्ये शिरून 6 महिन्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं। अशा तऱ्हेने त्यांनी अनेक ठिकाणी परोपकार करून आपले जीवन यथार्थ केले। गजानन महाराज आपल्या पोथीमध्ये सुद्धा असंच म्हणतात की सुखे करावा संसार आणि करावा साधेल तितका परोपकार। याप्रमाणे आपणही परोपकारी व्हावं आणि पुण्यसंचय करावा हाच असे मनात धरून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात बघा।

0: যায়, গুরুদেব দত্ত।
1: শ্রোতেহত্তাচা পণ परोपकार या ख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकारींनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं।

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आत्ता आपण ऐकली. श्रोते हो, श्रोते हो, उद्याच्या माझं आवार आणि माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. आपण ऐकू शकाल गाई म्हशींमधील आम्ल विचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती. तेव्हा आशोते हो, आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे आपण कार्यक्रम ऐकत आहात.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात

घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात नेहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 1-57 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली.

0: सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आता आपण ऐकू शकाल क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात, रचना आहे राम उगावकर यांची. आणि त्यानंतर ऐकू शकाल देव ज्योतिबा आला गीतरचना छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक गीत. सुरुवातीला क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्यावरील पोवाडा, शाहीर विठ्ठल उमाप यांच्या स्वरात.

छळण्याचे काम करीत होता, कारण आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजाचे गुलाम होतो. मात्र स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांना हा अन्याय

छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीत.

राजूल मेहता यांच्या स्वरातील गीतानंतर ऐकूया फाल्गुनी शेट यांच्या स्वरातील गुजराती सुगम संगीत. गीतरचना आहे नंदकुमार पाठक यांची.

असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना आता आपण ऐकली. गीतरचना होती बरकत वीर आणि बेफाम यांची. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. याअंतर्गत पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सत्तारवादन आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आता सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्गनगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे टेक 11:11:15 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे 35 सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा इथे 29 आणि सांताक्रूज इथे 30 सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 80% तर सांताक्रूज इथे 74% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशतः ढगाळ असेल. पावसाच्या हलक्या सरींचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 35 सेल्सिअस तर किमान तापमान 28 सेल्सिअसच्या आसपास असण्याचीही शक्यता वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:12:30 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आशा भोसले यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार होते श्रीधर फडके. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं, संगीतकार होते अरुण पौडवाल. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मीनल माटेगावकर यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग हेमंत. मध्यलयबंदी श्रुपक तालातनीबद्दल सुन बोल आहेत. मन भावना आयो सखिरे. द्रुतबंदीश एकतालातनीबद्दल सुन बोल आहेत. हेमंत ऋतू आयो. तबला साथ आहे भूषण पोरचुरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे अनंत जोशी यांनी. ऐकूया मीनल माटेगावकर यांचं गायन राग हेमंत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मीनल माटेगावकर यांचं गायन. आपण ऐकलात राग हेमंत. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:20 होत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग 37 आज आपण ऐकणार आहात.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार 27 ऑक्टोबर 1873 रोजी जन्मलेल्या भारत तांबे यांच्या गाण्यांची कवितांची गोडी आज 142 वर्षानंतर देखील अबाधित आहे. त्यांच्या कविता पुस्तक रूपामध्ये यायला मात्र 1920 साल उजाडावं लागलं आणि त्यांची गाणी तर त्यानंतर झाली. आज आपण भारत तांबे यांच्या काव्यांवर कवितांवर ज्याची गाणी झाली त्याच्यावर स्वतंत्र कार्यक्रम करून त्यांना एक सलाम करणार आहोत.
2: तर त्याचं कारण असं आहे की 7 डिसेंबर 1941
1: म्हणजे त्याचं एक औचित्य आजच्या कार्यक्रमाला नक्कीच आहे
2: आणि आज आपण 6 डिसेंबरला हा कार्यक्रम करतोय त्यानिमित्ताने खास करून आज आपण भारत तांबेंची गाणी निवडलेली आहे. 1891 सालामध्ये डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका ही रचना भारत तांबे यांनी केली आणि त्याचं गाणं झालं ते 1932 साली जी एन जोशींनी ही रचना गायलेली होती.
1: तेही आपण ऐकलं होतं,
2: ते सुरुवातीलाच आपण ऐकलं
1: होतं.
2: आणि आज जे आपण निवडलेलं आहे आशा भोसले यांच्या आवाजातलं आहे आणि ही रचना 1960 दरम्यान झालेली आहे. तर त्यामुळं या गाण्याची खास करून आपण निवड केलेली आहे आणि आज त्यांना जाऊन बरेच वर्ष लोटलेले असली, जवळजवळ 74 वर्ष झालेले असली,
1: 74 वर्ष
2: तरी सुद्धा ही गाणी जी ध्वनीमुद्रिकांच्या रूपामध्ये आहेत ती आजही लोकांच्या श्रोत्यांच्या कानावर पडतात. आता अभ्यासक पुस्तकांचा अभ्यास करतील पण ज्या वेळेला ही गाणी झाली त्यावेळेला आम्हाला फार उशीर झालेला होता की त्या काळामध्ये आम्ही म्हणजे आपल्या शाळेमध्ये ह्या कविता होत्या भारत तांब्यांच्या दरवर्षी 5वी 6वी 7वी 8वी 10वी 11वीपर्यंत एखादी तरी कविता
1: असायचीच.
2: तर ते भारत तांब्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांची अनेक गाणी झालेली आहेत. त्यापैकी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण 12 गाणी निवडलेली आहेत. तर सुरुवात जी आपण करणार आहोत ती आशा भोसले यांनी गायलेल्या डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका ह्या रचनेनं.

0: इसवी सन 1937 मध्ये भारत तांबे हे ग्वाल्हेरचे राजकवी झाले. त्याची सगळीच कारकीर्द तसं पाहिलं तर त्यांची नोकरी आणि काव्यलेखन हे सगळंच प्रामुख्याने ग्वाल्हेरलाच झालेलं आहे. ग्वाल्हेरच्याच कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता लिहिल्या ज्याची गाणी झाली हे नंतरच्या काळामध्ये अर्थातच. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याच्यामध्ये नववधू हा विषय त्यांनी घेतलेला आहे. आणखी नववधूच्या वावरण्यामध्ये असलेल्या अनेक छोट्या मोठ्या ज्या छटा असतात त्या सगळ्या या गाण्यामध्ये अतिशय प्रसन्नपणे व्यक्त होतात. माहेराहून निघताना आपल्या जोडीदाराला नववधू म्हणते की कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी, तुझं वाचूने संसार फुका जरी, मन जवळ यावया गांगरते. आता या
1: नववधू आहे ती.
0: आता गांगरते या गाण्यामध्ये या शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक छटा आहेत. त्या शब्दातून व्यक्त होणं खरं तर अवघड असलं तरी गांगरणे या कल्पनेनेच ती स्वतः गांगरते. एका ठिकाणी समीक्षकांनी असं लिहिलेलं आहे की त्या गांगरते या शब्दामुळेच ती गांगरलेली आहे. आणखी तो या घटनेवर रागावेल की काय म्हणून ती पुन्हा कळवळते. आणखी शेवटी त्याला असं म्हणते की कळ पळभर मात्र खरे घरते. आणि नववधू प्रिया मी
1: या कवितेचं नाव आहे नववधूच आहे.
0: कवितेचं नाव आहे नववधूच आहे.
1: आणि 1956 सालामध्ये वसंत प्रभू यांनी ही भावकविता स्वरबद्ध केलेली आहे. 1920 सालामध्ये ही भारत आंब्यांनी रचना केलेली होती आणि 56 सालामध्ये वसंत प्रभूंनी आणलं. आणि लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ही रचना आपण ऐकणार आहोत. आणि ही कविता म्हणजे सर्वकालिक आहे. नववधूची अवस्था आजही तशीच आहे.
0: तशीच आहे
1: हे आपल्याला लग्न समारंभात न पाठवणीच्या वेळेला एक म्हणजे पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला ती नव्या घरामध्ये जाते त्यावेळेला तिची जी अवस्था असते
0: आवरलेली जी अवस्था असते
1: तर त्याचंच वर्णन भारत आंब्यांनी केलेलं आहे. म्हणजे ते कालातीतच आहे.

0: श्रोते हो, डोळे हे जुलमीकडे रोखून माझं पाहू नका ही कविता त्यांनी 1891 मध्ये लिहिली. मगाशी आपण ते गाणं अशा भोसलेंच्या आवाजात ऐकलं देखील. भारत आंबेंच्या एकंदरीतच काव्य प्रतिभेचा जर विचार केला तर दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतात, आणखी त्या आपल्याला लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते म्हणजे पाश्चात्य आणखी पौर्वात्य अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याचे ते एक मोठे अभ्यासक होते. शिवाय ते संत साहित्याचे देखील
1: संत साहित्य होतं, संस्कृतचा अभ्यास होता,
0: संस्कृतचाही अभ्यास होता. आणि म्हणूनच त्यांच्या काव्याला जसं दैनंदिनीचा आभास निर्माण होतो तशी एक चिंतनगर्भ अशी देखील अवस्था त्यांच्या कवितेला होते. वर्ड्सवर्थ, कीट्स, बायरन, टेनिसन, ब्राउनिंग या सगळ्यांचं साहित्य त्यांनी अतिशय बारकाईने वाचलं होतं. आणि शेक्सपियरच्या सॉनेट्स या काव्य प्रकाराचा तर त्यांनी
1: मराठीमध्ये
0: अभ्यासच केलेला होता. आणखी
1: मराठीमध्ये
0: आणलं देखील होतं. म्हणूनच तांब्यांची कविता भावपूर्ण झाली. आणखी त्याच वेळी ती आपल्याला दैनंदिन घटनांनी देखील भरलेली आहे. घरातली वाटते. म्हणजे यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याच्याकडे मी निर्देश करतोय की ते देखील अशाच प्रकारचं एक गाणं आहे. तुझ्या गळा माझ्या गळा
1: ते बहीण भावाचं गाणं,
0: बहीण भावांचं गाणं.
1: म्हणूनच मी म्हणलं की घरातलंच वाटतं,
0: घरातलं वाटतं.
1: तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ही सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये वसंत प्रभूंनी संगीत रचना केलेली आहे. आणि भारत आंब्यांची रचना हे द्वंद्वगीत म्हणा किंवा युगलगीत म्हणा ह्या स्वरूपामध्ये आहे. आणि मराठीमध्ये युगलगीतं फार कमी प्रमाणामध्ये, त्यापैकी हे सुरुवातीच्या काळामध्ये आपण जी एक दोन तीन ऐकली त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे द्वंद्वगीत आलेलं आहे. तर हे बहीण भावाचं गाणं ऐकूया, तुझ्या गळा माझ्या गळा.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे युगलगीत हा एक अतिशय आगळाच प्रकार होता. आता सोनी म्हणलं त्याप्रमाणे खरोखर हे आपल्या घरातलं गाणं वाटावं इतकं ते सहज आहे. आणखी त्याचवेळी त्यांच्यातला जो खेळकरपणा आहे त्याचं एक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभारतं. यानंतर श्रोते हो आपण जे गाणं ऐकणार आहोत ते मात्र एक दशरथ पुजारींचं गाणं आहे. मला आश्चर्य वाटतं सोनी की दशरथ पुजारींच्या हाती तांब्यांचं गाणं कसं काय लागलं असेल.
1: त्यांनी दोन गाणी सोबत
0: दोन गाणी केलेली
1: आहे. काय जो हाडाचा संगीतकार असतो त्याला कुठल्याही प्रकारची गाणी करायला आवडतं.
0: हो
1: त्याच्यापैकी दशरथ पुजारी तसेच संगीतकार होते की ज्यांनी केवळ भावगीतावरतीच भर दिलेला होता त्यामुळे त्यांनी दोन गाणी कंपोज केलेली आहेत. आणि आपण ज्या वेळेला भारत आंब्यांची गाणी निवडा लागलो त्यावेळेला आपल्याला 16-17 गाणी आढळून आली आणि यानंतरही काही आपल्याला लक्षात येतील पण त्यापैकीच काही गाणी आपण निवडलेली आहेत. आणि दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली माणिक वर्मा यांच्या आवाजातली एक रचना आपण खास करून निवडलेली आहे. भाग्य उजळले तुझे चरण पाहिले ही रचना आपण खास करून निवडलेली आहे. आणि एकाने असंही म्हणलेलं होतं की संत कवींच्या विराण्यांची आधुनिक आवृत्ती म्हणजे हे गाणं आहे असं एका समीक्षकाने म्हणलेलं होतं. तर ही रचना ऐकूया भाग्य उजळले.

0: मराठी साहित्याच्या रसिकांना भारत आंबे हे नाव नवं नसलं तरी त्यांच्या समग्र काव्यांचा इतिहास हा मात्र वेगळा प्रकार आहे. अभ्यास हा मात्र थोडासा वेगळा प्रकार आहे. तांब्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मधुघट रसदर्शन असा एक ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला होता. त्यात तांब्यांच्या 28 कविता आणि त्यावेळेस 28 साहित्यलेख निरनिराळ्या समीक्षकांनी लिहिलेले होते आणि वारा ढवळे यांनी मला वाटतं त्याचं संपादन केलेलं होतं. हा एक उत्तम दस्तऐवज तांब्यांच्या कवितेच्या बाबतीत तयार झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण कविता दिलेली आहे.
1: त्यामुळे सरकारी प्रकाशनं फार चांगली
0: येतात.
1: त्याच्यात आपल्यापर्यंत पोहोचत नाही हे दुर्दैव आहे.
0: ते अर्थातच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण तो हा उत्तम दस्तऐवज आहे. आणखी अर्थातच त्याच पुस्तकात माझ्या संदर्भात असं लक्षात आलं, एक संदर्भ लागला की मायदेवांपासून अनेक लोकांनी तांब्यांच्या कवितेवर लिहिलेले
1: आहे. अभ्यासच आहे, त्यांची अनेक पुस्तकं आहेत आणि पहिलं जे पुस्तक त्यांचं निघालं त्याच्यामध्ये 225 कवितांचा समावेश होता.
0: आज आपण तांब्यांशी परिचित आहोत ते मात्र त्यांच्या गाण्यांच्या संदर्भामध्ये. आपणासारखे जे रसिक जे साहित्याचे अभ्यासक नसतील त्यांना मात्र तांब्यांची सगळी गाणी निर्विवादपणे माहिती आहेत. यानंतर आपण जे गाणं ऐकणार
1: आहोत, आपण गाणी ऐकणार आहोत,
0: गाणी
1: आपल्याला ही गाणी माहिती आहेत
0: निजाली आता आणि
1: ही गाणी आहेत, ह्या कविता होत्या हे आता आपल्याला अलीकडे पुस्तकं वगैरे वाचल्यानंतर लक्षात आलेलं आहे. तर आता जी रचना आपण निवडलेली आहे ती निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टीसारखी धरी ही वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली अतिशय वात्सल्यपूर्ण अशी ही रचना आहे. तरीही आपण ऐकूया निजल्या तान्ह्यावरी.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे. विजया राजाध्यक्ष यांनी मगाशी मी उल्लेख केला त्या पुस्तकामध्ये असं म्हणलेलं आहे, तांब्यांची कविता मूर्त आणखी अमूर्त अशा दोन्हीही गोष्टींना सामावून घेते. दोन्ही दृश्यांना आणखी भावनांना तांबे प्रत्यक्षात देतात ते फक्त शब्दरूप असतं. आणखी इथे तांबे प्रतिभा अनेक प्रश्न निर्माण करते. पुढे जाऊन विजया राजाध्यक्ष जे म्हणतात ते मला खूप महत्वाचं वाटतं सोनी, की त्यांची या प्रश्नांची, तांब्याने निर्माण केलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं सापडत नाहीत किंवा उत्तरे शोधण्याच्या पाठीमागं हे सगळे प्रश्नच निर्माण तर होत नाहीत ना असं एक आपल्याला वाटून जातं. आणखी उत्तरे शोधण्यासाठीचे हे प्रश्न तसेच राहतात आणि तांब्यांची कविता आपल्या मनाला भिडून जाते.
1: नाही, आणि असंही म्हणलेलं आहे किंवा ही कविता गूढच नव्हे तर गूढ गुंजनात्मक आहे. भारत तांबे यांच्या ज्या कवितांची गाणी झाली ते दोन ओळीचे ध्रुपद संगीतकाराला आकृष्ट करीत असावं असं मला वाटतं.
0: नाही, उत्तरे शोधण्यासाठीचे हे प्रश्नच नाहीत ही जी संकल्पना आहे विजया राजाध्यक्षांची ही मला खूप महत्वाची वाटली.
1: नाही, ते तर आहेत, पण संगीतकारांना सुद्धा हे आकृष्ट करणारे हा
0: फार मोठं
1: ध्रुपद जे असतं
0: फार मोठं श्रेय आहे.
1: कारण आजही म्हणजे कवितेच्या रूपाने त्यांची पुस्तकामध्ये आहेतच, पण गाण्याच्या स्वरूपामध्ये जी आली ती सर्व गाणी गाजलेली आहेत, म्हणजे सर्व कविता त्यांच्या गाजलेल्या आहेत. आणि आता आपण जी रचना निवडलेली आहे ती, ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे, ही वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली तांब्यांची कविता लता मंगेशकरांनी गायलेली आहे.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

श्रोते आपण ऐकत होतात कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:33 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात टिंग्या या चित्रपटातील गीत.

एवढंसं आभाळ या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार राकेश जाधव, संगीतकार अमर्त्य राऊत. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अंगार या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार आहेत दीपक पाटेकर.

उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अंगारी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. प्रवीण दवणे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं दीपक पाटेकर यांनी.

0: perdida por todos.
1: निखारे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. महेंद्र कापूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फमू शिंदे यांचं हे गीत. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोतो आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

उत्तराखेड कर आणि शैलेश राजे यांनी गायलेलं जीवापाड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. परशुराम बागडे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लहू धवळे यांनी. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:01 होत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन. ऐकूया राग दरबारी कानडा. विलंबित गत 3 तालात आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे फजल कुरेशी यांची. ऐकूया उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन राग दरबारी कानडा.

0: श्रोत्या नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन. आपण ऐकलात राग दरबारी कानडा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष बोहाडा आणि आदिवासी लोककला या कार्यक्रम मालिकेचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहात.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत बोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग तिसरा भादोळ. संशोधन आणि लेखन लक्ष्मण ढांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
2: श्रोते हो नमस्कार आणि दिनेश तुलाही नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. कांचन नमस्कार.
2: बघ दिनेश, आपण आता ज्या भागात उभे आहोत एकीकडे ते काहीतरी काठी आहे आणि त्याला घुंगरही आहेत आणि अशी ही घुंगरवाली काठी एका हातात घेऊन एक हात कमरेवर ठेवून तो माणूस नाचतोय. पाय पुढे घेऊन डावीकडे उजवीकडे पायाची हालचाल करत त्या ठेक्यावर. चल आपण जरा जवळ जाऊन पाहूया.
1: म्हणजे तो जागच्या जागी असं लंगडी घातल्यासारखा नाचतोय शांतपणे. काहीतरी हा मुक्त नाट्याचा प्रकार दिसतोय मला.
2: होय, आणि आपण त्यांच्याशी बोलूया सुद्धा.
1: नक्कीच.
3: डोळ म्हणायचं केलं
4: भवाने सगळं

0: तुमचं काय नाव?
1: राजाराम तुळशीराम वाटास वाटास बोंडार मा.
2: कुठे राहता?
1: बोंडार मा.
2: आता तुम्ही जे हे सादर केलं जो कार्यक्रम, त्याला काय म्हणतात?
1: माधुळ.
2: काय असतं हे माधुळ, म्हणजे काय नेमकं का सांगा बरं.
1: म्हणजे हे माझ्या आडावलापासून हा कार्यक्रम, ही भवानी आहे ना, ही भवानी म्हणजे आमच्या वडिलांनी असा शिक्षण दिलं पहिल्यापासून का, ही 70 सिंगची, अंबागडची, गंभीरगडची, दर्यादीपची, माऊरगडची, तिरबागडची, उत्तरदीपची, शेंगळदीपची, कोल्हापूरची, मरीमाथा, असा आमचा हा खेळ तमाशा
2: आहे. देवीचं रूप आहे
1: देवीचा,
2: माधुळ जो आहे
1: हा देवी आहे,
2: देवी आहे.
1: तिला 12 भवानीचा थापण आहे त्याच्यावर.
2: 12 भवानीची
1: पुंजा आमचं वडील करत होत.
2: बरं.
1: हा तेच मग आमचे दिन, ते मग त्यांचं ऐकून आम्हाला नाद लागला, बघून आम्ही हा कार्यक्रम करू शकतो.
3: त्यांच्या बोहाडा आणि आदिवासी लोककलांचं निरीक्षण करण्यासाठी आपण या भागामध्ये जिथे आलेलो आहोत आत्ता, हा सगळा प्रदेश हा नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याचा एक भाग आहे.
4: बरोबर. 100% आदिवासी लोकवस्ती असलेली ही जवळपास 58 खेडी ह्या भागामध्ये आहेत. हा त्या खेड्यांची नावं मी ह्यांना विचारली, लक्ष्मण भांगरे यांना, त्यांनी मला सांगितलं खर्शे, तुंगारपाडा, पांगुळघर, सापतपाली, सादडपाडा, सावरपाडा, मुरुमाटी, बेहडपाडा, ठाणापाडा, कळपाने, ओझरखेड, नंतर खैराईपाली, जांभूळपाडा, कसुली, वाळीपाडा, हर्सूल, देवडोंगरी, काथवटपाडा, बोरीपाडा, चिंचोहोळ, रायता, गारमाळ, देवडोंगरा आणि अशी कितीतरी ही गावं, ही नावं सुद्धा खूप आकर्षक वाटतात बरं का आपण दिनेश मला.
3: आणि त्यातल्या त्यात मला वाटतं हर्सूल हे गाव आपल्या लक्षात राहण्यासारखं आहे, कारण हे या भागातलं मुख्य केंद्र असं मानलं जातं.
4: बरोबर. तर या गावांमधून हे आदिवासी लोक येत आहेत.
3: या भागातले आदिवासी लोक जे आहेत ना, हे पावसाळी शेती करणारे आहेत आणि या भागामध्ये जी पिकं होतात त्याच्यामध्ये नागली आहे, भात, वरई, उडीद, भुईमुग, कुरासणी अशा प्रकारची मुख्य पिकं हे लोक घेत असतात. आणि आणखी एक कांचन या भागामध्ये, म्हणजे मला असं कळलं या लोकांशी बोलताना की उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या लोकांना जाणवते, त्यामुळे अगदी दूर दूर पर्यंत पायपीट करून त्यांना हे पिण्याचं पाणी मिळवावं लागतं.
4: पण एक विशेष म्हणजे ह्या सगळ्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा हे लोक पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून आपला जीव रमवत असतात, आनंदी राहत असतात, आनंद देत असतात, घेत असतात आणि आपणही

0: माना ए ले ले ले ले ए
1: आगे पण ही गणगोत बसलेला आहे
2: त्यांच्या. आता बघ विशेष करून म्हणजे सणावाराच्या प्रसंगी त्यांच्या या लोककलांना अगदी अक्षरशः उधाण येतं.
3: आणि अरे त्यातून होळीचा सण असेल ना तर मग त्याची धमाल काही विचारूच नका. होळी पौर्णिमेच्या त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने मग हे असे महादोळ रंगतात.

0: येणार पण आहे मी
1: काय बोला बोला काय झालं तुम्हाला पण इकडे तर मला तर सांगू शकत नाही रडतोस का हसतोस
2: माझ्यात ना पाणी शिजलं आहे का तुझं
1: अरे पाटील
0: इकडे येत पण इकडे
1: सांगू तर दासून आपण काय आहे ते तर सांगशील का नाही
0: माणसाचा काळीजी राहत कुठं काय
1: काळीजी नाही तसं काळीजी कोण राहत माणसाला ते का पाठी मागून राहत
2: त्याचा फुका शेणा
1: शेणा नाही
0: अरे हो पण असा झालाय ते त्याला शोध भावालेस माझे
1: तुमची भांडगड कहावरून झाले
0: मी चुकलो
1: आता ना माझी डोशी कपड्यात आपण बसेल मग
2: झाला काय पण असा तर कोणा तर तुम्हाला वाटून दिला झाला काय तुम्हाला
1: तू गव्हाचा पाटील
2: मग पाटील मग तर
1: भगवान माझ्या पुढे असला
2: अरे साप नाही तो
3: कांचंदू भक्ती काय या दोघा भावांमध्ये भांडणं चालू आहेत म्हणजे वाटणी चालू आहे वस्तूंची वाटणी चालू आहे केरसुणीची वाटणी त्यांनी केली त्यानंतर चमच्याची वाटणी केली आणि आता तो थोरल्याच्या बायकोमध्ये सुद्धा वाटणी मागतोय सगळा गमतीशीर प्रकार आहे आणि हातातल्या फटक्याने तो त्याला फटके पण मारतोय बघ
2: नाही ना
3: कंचन आपण हे महादोळ आदिवासींचं बघतो आहोत तर महादोळ हा शब्दच मुळात किती वेगळा आहे
4: ना महादोळ महादोळ म्हणजे काय महादेवाचं काही आहे का तर तसं नाही आपण सुरुवातीलाच ऐकलं त्यांच्याकडे 12 भवानी आणि त्यांना ते अवतरण करतात तर ह्या महादोळ मध्ये आदिवासींच्या दैनंदिन ज्या छोट्या छोट्या घटना प्रसंग असतात म्हणजे त्यांच्या आयुष्यामधले त्यांना आवडणारे जे काही गमतीशीर प्रसंग असतील
3: किंवा नाट्यपूर्ण घटना
4: हा तर त्यालाच अधिक नाट्य त्यातलं गडद करत करत हे प्रसंग ते सादर करतात आणि आपण आता पाहिलं साधू न बंधू आम्ही दोघ भावरे साधू न बंधू आम्ही दोघ भावरे
3: त्या दोन भावांमधली ती भांडण त्या भांडणांमधून होणाऱ्या गमती जमती हे सगळं या महादोळच्या माध्यमातून बघताना म्हणजे ते कलाकार पण आनंद घेतात आणि बघणारे आदिवासी तर अक्षरशः हसून हसून त्यांच्या मुरकुंड्या वळत आहेत
4: हा कारण ते गमतीशीरच आहे म्हणजे ते नाटक जे आहे ते अतिशयोक्ती आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा त्याच्यामधलं रहस्य नाहीस होऊन गंमत सरळ सरळ जेव्हा दिसते तेव्हा तो आनंद निखळ आणि साधा सुद्धा पण मनमुराद मिळवता येण्यासारखा
3: नक्कीच आणि जरी हा नाट्य प्रसंग जरी असला तरी कुठेतरी याचं मूळ त्यांच्या घरामध्ये घडणाऱ्या त्याच्यामध्ये असतं त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याच घरातलं काहीतरी आहे
4: त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया ना आपण
5: तुमचं नाव काय आधी सांगा मंगळू गंगाराम वाता
3: कुठे राहणार
5: बोंडारमाळ
3: तुम्ही जे नाटक सादर केलं मगाशी माधुळ मध्ये काय होतं ते नाटक
5: ते गारुडी होता म्हणजे ते चोर असं हे चोरी कराय जाताना त्याला भाग हो तर मग जाजू आलं देव कुणीकडे पळवायचं मग भगत आणायचं भगत आणून धरून तो देव गमसल्याशिवाय मागास हरायचा ना तशी आमची प्रथा आहे
3: आणखीन कुठली होती गोष्ट त्याच्यामध्ये
5: त्याची म्हणजे ते भक्तच आणायचा ना आपण बा देव हो शिक्षा येणी लावली हो सांपडत नाही मग तो भगत चांगला कोणीतरी आणायचा जाजू आला त्यापासून ठाका ठोका धरून तो देव काढून घ्यायचा
3: बर तुमचं नाव काय
6: रामदास गंगारो आतास
3: कुठे राहता
6: भंडारमाळ
3: तुम्ही हे नाटक चालू असताना जे मध्ये बोलता ना हे काय कसं आधी ठरवता का एकदम तुम्हाला सुचत ते बोलता
6: भवानीचं भपे ही भवानी आहे ना तिचा खेळवाला आम्ही
3: बर
6: मग ते खेळ करतानी ते पठ असं करावा लागत हो
3: अच्छा
6: हा असा मग ते मग घेतलं ना

0: ते सॉन्ग म्हणजे डाकाचा, त्याचे डांकतना थापणी करायची, डांक वाजवायची, त्याला हवा आणायची, हवा आणताना मग तो घुमायचा,
1: म्हणजे ते आपोआप सगळं सुचतं तुम्हाला,
0: सुचतं तुम्हाला. हा म्हणजे आई वडिलापासून तो एक आम्हाला ते शिक्षण असते. वडील गेलं हरून तरी आमचा चालूच आहे हे परंपरा, आम्ही हरल्यावर पोरा तरी आमची परंपरा.
2: तुम्ही नाटकासारखी जे प्रसंग रंगवता, तर ते दरवेळेला तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन भर घालता.
0: हा त्याचं गाणं हे बाठ सांगलं ना पुढल्या वेळेला ही बाकीची, बाकीची अजून नवीन कला करतो, आयतीच नाही तीच नाही, एक दोन नवून बाकीची जुनी असा, म्हणजे अठबात तीच केली, दुसऱ्या जागा तीच केली, मग लोकांना काय सांगते ते दे हीच पाहिली,
1: मजा येत नाही,
0: मजा येत नाही, त्याच्यानी एक दोन पण बदलूनच घ्यावा लागत.
3: मुळात महादोळ हा जो कला प्रकार आहे त्याचं मूळ महादोळ या वाद्यामध्ये आहे हे आपण जाणून घेतलं.
4: आणि हे एक चर्मवाद्य आहे, हे वाद्य वाजवत वाजवत ही मंडळी नृत्य नाट्य महादोळ हे जे आहे रंगवत असतात.
3: त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया ना आपण, की हे वाजवताना म्हणजे हे गळ्यात अडकवलेलं नाहीये, तू बघ त्याला त्यांनी पोटाला बांधलंय,
4: विशिष्ट प्रकाराने बांधलेलं आहे,
3: आणि ते
4: आणि मध्येच तो वाजवताना गिरक्या घेतोय, मध्येच गमती जमती करतोय,
3: कसा पांढरा पूर्ण झगास त्यांनी असा घातलाय, आणि ही टोपी त्याच्यावर त्या कवड्या आणि त्या सगळ्याचं फार सुंदर दृश्य आहे. ते वाद्य सुद्धा त्यांनी खूप छान सजवलंय, आणि किती उंच माणूस आहे हा पहा.
4: आणि बघ ही मंडळी आधी सुरुवातीला त्या वाद्याची पण पूजा करतात, त्या वाजवणाऱ्याची सुद्धा ते पूजा करतात, त्याला नमस्कार वगैरे करतात, आणि मग हा महादोळ सुरू होतो.
3: आणि मगाशी मी बोलले तसं की घुंगूर बांधलेली जी काठी आहे ती आपटत आपटत आणि एका पायावर नाचत नाचत मजा आहे, मजा आहे.
1: बरं मला एक सांगा की महादोळ ही नेमकं काय आहे? महादोळ म्हणजे
5: नारायण देवाचं वाजे, ह्या देवाच्या लग्नात ते नेल्यावर परुणपर्या सुखदेव मादळे रंभापात्रा, मग ते परुणपर्या मग हे पडत गेले, मग ते देवाने जसे केला करताव तसा मग तो आपल्यावर झोपला.
1: हा वाजवणारा जो आहे हा देवीचा सेवेकरी आहे का?
5: हा.
1: मग त्याची पूजा वगैरे सुरुवातीला तुम्ही केली ती कशासाठी?
5: देवीसाठी. हा त्याचा महत्व.
1: मग नेहमी याची सुरुवातीला पूजा केली जाते?
5: हा केली जाते.
1: आणि मग हा वाजवायला सुरुवात?
5: मग वाजवायला सुरुवात.
1: तुम्ही त्याच्या भोवती नाचायला सुरुवात?
5: नाचायला सुरुवात.
2: पण दिनेश प्रत्यक्षामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की हे वाद्य, या वाद्याचं नावच मादोळ आहे, आणि हे ढोलकी सारखं नाही आहे, ढोलकीहून अधिक लहान आहे, त्याचे जे दोन्ही जे बाजू आहेत समान आहे.
1: समान आहे.
2: ढोलकीकडे कसं असतं की एका बाजूला लहान असते झालेली, एका बाजूला त्याचं तोंड मोठं असतं.
5: त्याला कडी पण राहते, याला कडी नाही, नुसता गजरा गुपून.
2: नुसताच गजरा आहे. पण मग हे वाद्य पण चढवता येतं का?
5: हा चढवता येतं.
2: कसं चढवता?
6: पाण्याने शिपले, थोडं असं ठोकले, खेचून घेतले, काथे बरोबर चढत आणि त्याला दोरी जे आहे ना ते आपले काथ्या म्हणत आहेत नाही का, तो काथ्या नाही ते काय आंबाडी, आंबाडी म्हणजे ते
2: आंबाडीची जी भाजी आपण खातो त्याची दोरी आहे, आणि त्याने त्या वाद्या सगळ्या खेचून घेतलेल्या आहेत, आणि पाणी लावल्यानंतर हे चढतं. मी जरा वाजवून बघू का? तुम्ही कसं वाजवता? वाजवा.

0: बर मला एक तू बघितलंस का की हे जे मादळ वाजवणारे आहेत ते अतिशय वयोवृद्ध असे गृहस्थ आहेत, पण जेव्हा ते वाजवायला लागतात त्यावेळेस काहीतरी ते नाचतात, काहीतरी त्यांच्या अंगामध्ये संचारल्यासारखं वाटतं. तर त्यांच्याशी आपण बोलूया की तुम्ही किती वर्ष हे वाजवताय?
1: हे झालं साहेब मसेत नवचार होतो ते वेळेस पासून वाजवतो. हा,
0: आणि हे तुम्ही स्वतः तयार केले आहेत का वाद्य?
1: स्वतःच तयार केलं आहे.
0: कसं काय तयार केलं?
1: हा झाडाचं लाकूड करून घेतलं.
0: कुठल्या झाडाचं लाकूड आहे?
1: हे जंगलातलं
0: शिवण झाडाचं लाकूड आहे. शिवण, मग ते तुम्ही कोरलं?
1: कोरलं.
0: बर,
1: कोरून घेतलं, मग त्याच्यावर हे बकरीचं कातडं लावलं.
0: ते किती दिवस लागले हे सगळं करायला तुम्हाला?
1: आम्हाला लागलं 4-5 रोज झालं.
0: 4-5?
1: हो, 4-5 दिवस झाले.
0: 4-5 दिवस लागले सगळं करायला,
1: बनवायला.
0: हा, आणि मग समजा आता हे कातडे तुम्ही जे लावलेलं आहे ते समजा चुकून फाटलं गेलं किंवा जास्त ताणलं गेलं, तर मग तुम्ही ते बदलता का?
1: मग बदल केल्याशिवाय जमणार नाही.
0: मग ते कसं बदलता?
1: परत दुसरं हे काढून टाकायचं आणि दुसरं बसवायचं. तिथे
2: फाटलं ते
1: काढून टाकायचं आणि परत दुसरं बसवायचं.
0: आणि तुम्ही छान सजवलंय त्याला, हे कशासाठी सजवलंय?
1: हा, शोभायसाठी. ह्या असा कोणाच्या लग्नात कोणते ह्यात असं बोलवत आहेत, मग तसं आम्हाला जायचं लागत देवाची कारणात.

0: आणि तुम्ही हे डोक्याला जे बांधलेलं आहे, टोपीवरती एक तुम्ही असा रुमाल बांधलेला आहे, ते कशासाठी बांधलाय?
1: तेव्हा टोपी नको पडायला पाहिजे,
0: टोपी पडू नये म्हणून फक्त बांधलेलं आहे. पण तो छान दिसतोय की
1: टोपी नको पडावं, नाचा लागत फिरायला लागत.
0: तसा तुमच्या डोक्यावरती फेट्याचा तुरा असतो ना, तसा दिसतोय. तुमचं नाव काय?
2: मावजी गंगाराम वाता.
0: तुम्ही हे मादळ वाजवता आणि किती दोऱ्या आहेत त्याला लावलेल्या? वाद्या किती आहेत?
2: त्याला डबल दोरी येते अशी,
0: हा
2: 50-60 दोरी आहे.
0: बरं, आणि मग ते लावायला लागतं का तुम्हाला? म्हणजे
2: लावायला लागतं.
0: कसं लावता मग ते तुम्ही? जसं तबला आपण ते हातोडीने ठोकून लावतात, तसं तुम्ही कसं लावता? ओढता. बर बर. आणि मग ते कसं समजतं तुम्हाला की हे लागलंय बरोबर? ते
2: नाही, ते मग शिंपायच्या पाण्याने भिजवून घ्यायचा, मग तो ताट होतो, मग त्याचा सूर लावायचा असा.
0: आणि मला एक सांगा की तुम्ही हे वाजवता वाजवता नाचता कसं काय हो?
2: मग आता कलाच ती, हा, वाजवत जायचा नाचत जायचा.
3: किती तास असं नाचू शकता तुम्ही?
2: तास म्हणजे 4 तासही आपले रोखून शकतो. एखादा टाइम आला तर 10 तासही आपले अठ बांधून नाचायचे. ते अठ गळत घालायचं नाही राहत, ते अठच बांधायला लागत.
3: पोटाला बांधायचं, ते गळ्यात नाही घालायचं. पण मग आता तुम्ही जेव्हा खूप मोठे मोठे कार्यक्रम लग्नाचे करायला जाता, तर त्यावेळेला मग तुम्हाला खाणं पिणं काय, मग असंच तासन तास नाचत बसायचं?
2: नाही, खाणं पिणं हे तठन हे आजच खाणार नाही. आम्ही कोठे जेवण तर आम्हाला खाण्याशिवाय नाच.
3: तसं नाही, खाण्याशिवाय नाचावं लागतं.
4: म्हणजे बघितलंच कांचन यांचं आधी नाचणं आणि वाजवणं आणि नंतर जेवणं.
5: म्हणजे काय आहे दिनेश, बघ आपण जे म्हणतो परफॉर्मिंग आर्टिस्ट, जे कलाकार आहेत त्यांना आपली कला सादर करायची आहे, तर ते खाऊन पिऊन सुस्तपणा येतो, मग त्यानंतर ती कला त्या पद्धतीने जशी हवी तशी येणार नाही समोर.
4: खरंय, म्हणजे देहभान हरपून त्या कलेप्रतीचं समर्पण जे आहे ना, ते या कलाकारांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं.
5: बरोबर. आणि मग नंतर जेवण खाण सगळं काही येत तर येतच आहे ना.
4: कंचन बघितलंच का काय धमाल चालू इकडे नुसती.
5: अरे ते काय, ते देव खेळवतात म्हणे. आता बघ ते काहीतरी आंब्याचं की कसलं तरी पान, त्याच्या पानामध्ये सुपारी आहे आणि तिला कुंकू वगैरे व्हायल्यामुळे ती लाल झालीये आणि ती अशी चुरपुडी म्हणजे पुरचुंडी
4: बांधलेली,
5: हा अशी त्याची. आणि तो देव आहे. आता हा देव तो कुठेतरी वर टाकतोय आणि एकदम तो नाहीसा होतोय,
4: आणि तो कोणाच्या तरी खिशातून.
5: हो, पण ते कुणाच्या तरी खिशातून, म्हणजे तो जो टाकणार आहे तो सांगतो की ते बघा ती अमक्याच्या खिशात आहे. म्हणजे तो दुसऱ्या चौथ्या रांगेमध्ये बसलेला माणूस आहे आणि तिथे जाऊन ते शोधतात त्याचा खिसा, त्याच्या खिशात तो सापडतो.
4: आणि बघणाऱ्यांना कळत नाही की नेमका तो कोणाकडे, पण तो माणूस मात्र अचूकपणे सांगतोय.
5: चल चल आपण त्यांना विचारूया काय खेळ आहे हा.
0: बरं, मला सांगा की तो देव तुम्ही लपवलात,
6: हा,
0: आणि मग जे बघायला आलेले लोक होते त्यांच्या कोणाच्या तरी खिशातून काढलात,
6: हा,
0: हे कशी काय ही जादू केलीत तुम्ही?
6: ते जादू म्हणजे ते नेऊन द्यायचा.
0: ते कोणी नेऊन द्यायचं?
6: तो आम्हीच बनवायचा आणि आम्हीच ठेवायचा. म्हणजे असा पुत्र नाही ना.
0: पण यांच्याकडे आहे तुम्हाला कसं कळलं?
2: मग ते गंशात गंशात जायचा, म्हणजे तो भेद काढत जाय.
3: नाही नाही, ते काडी निवास घ्यायचा आणि ते सगळं नाटक आहे.
0: हे नाटक होतं. माणसाकडे हे आहे त्याच त्याच्याच खिशात, हे तुम्हाला कसं कळलं?
6: आम्हीच दिलं राहते.
7: आधीच आधीच द्यायचा ना, त्याच्या
0: आधीच तुम्ही देऊन ठेवता.
7: देऊन ठेवा.
3: पण आम्हाला कधीच कळलं नाही की तुम्ही आधीच दिलाय.
7: ते बरोबर आहे का नाही? इतर दुसरी माणसाला ते तसा शक्यते वाटते का नाही? पण त्या आम्ही जर आधीच ते माणसापर देऊन ठेवायचा, दुसऱ्या माणसाला सांग वाटत नाही कसं का वाटायचे. पण
0: आणि समजा त्या माणसाने दिलाच नाही तुम्हाला, तर
7: तो कसा नाही देणार? तो देणं भागच आहे.
0: म्हणजे दिला नाही तर मारायचं,
7: त्याला मारायचं, त्याला फार मार लावायचा. तो दिले घेतले शाही.

0: दिनेश हसल्याशिवाय हे म्हणजे दुसऱ्याला हसवल्याशिवाय
1: त्यांना चैनच पडत नाही. थोडक्यात सांगायचं तर तुमचं नाव काय भाऊ?
2: गंगाराम रावजी पेटार.
1: हा, मग अशी तुम्ही एक छान नाटक केलं, एक छोटं बाळ केलं होतं कापसाचं कपड्याचं आणि त्याच्यावरून एक नाटक केलं. काय होतं ते?
2: आमचे लोक तशा होता साहेब, ते बाळ घेईल पोराला ठेवायच्या आणि ते कामाला जायची.

0: बर
1: मग ते बाळाला भाकर चारायची द्यायची टाकून आपणच खायची आणि तो बाळ रडायचा अशी ती प्रथा करून राहिले ती पत
2: आजही म्हणजे हे फक्त आदिवासी समाजामध्ये होत आहे असं नाही आहे तर शहरामध्ये सुद्धा नोकरीला जाणारी जी स्त्री आहे ती आपलं बाळ घरामध्ये अशाच एखाद्या नोकराणीच्याकडे ठेवून जाते आणि ती नोकराणी मात्र त्या बाळाला नीटसं पाहत नाही त्याला ठेवलेलं दूध तीच पिऊन टाकते ही तक्रार आज शहरामधन सुद्धा आहेच ना
3: बरोबर त्याचाच एक वेगळा रूप
2: त्याचाच हा विनोदी प्रकार त्यांनी अतिशय सुंदरपणाने सादर केला बघ दिनेश आता त्यांनी नाकाला कोय लावून ते रंगवून काय सॉन्ग आणलं होतं त्याविषयी विचार
3: तुमचं काय नाव
4: पांडू एकनाथ पेटार
3: तुम्ही जे मगाशी सॉन्ग केलं
2: ते भूताळी होत
3: काय राक्षस
2: भूताळी ते बघून मला सुद्धा खूप धडकी भरली बघा
4: तर मग आता ते कोळीचं कापलं नाकाला टाकलं आणि तोंडाला मस्त लावलं
3: तर ही भूताळीची काय गोष्ट आहे
4: आता ती कलाच करायची असते
3: नाही तुम्ही या लोकांना घाबरवत होतात काय
4: आता आपण ते पोराला भिवायचं काय घाबरवायचं काय तरी असं करायचं
2: नकल करायची
4: हसवायचे
3: हसवण्याचं
2: कारण भय जे असतं ना ते भय आपल्याला वाटणार खोटं आहे असं ज्या वेळेला समजलेलं असतं त्यावेळेला खरं हसू येत
3: बरोबर
2: है ना मला काय वाटतं की प्राथमिक आविष्कार प्रत्येक माणसानी नकल करायला सुरुवात केली म्हणजे कावळा कसा ओरडतोय त्याची नकल मांजर कुत्रा चिमणी मोर अशा नकला माणूस करत गेला असेल जे निसर्गात दिसतंय ते करून पाहायचं जो ध्वनी मिळेला ऐकायला तो पुन्हा काढून पाहायचा आणि हळूहळू मग त्याला नाट्य कसं निर्माण होतं त्यातली गंमत कळाली आणि मग जसजसा माणूस विकसित होत गेला नागर संस्कृतीकडे तो जसजसा वळू लागला तसतशी ही जी रंगभूमी आहे ती सुद्धा विकसित होत गेली आणि आजची एक परिष्कृत अशी रंगभूमी आपल्या समोर आहे पण याची जी सुरुवात आहे याचं जे मूळ आहे ते ह्या आदिवासी नृत्य नाट्यामध्ये पुरेपूर बघायला मिळतं आणि त्याला आपण असं नाही म्हणू शकत की हे काही विशेष नाही आहे हे पण अत्यंत विशेष आहे असंच म्हणावं लागेल
5: पण मला एक सांग कांचन की याची अशी तयारी वगैरे ही मंडळी करत असतील का म्हणजे जसं नाटक बसवताना एक संहिता लागते किंवा त्या पात्रांची निवड आहे त्याची एक आखणी आपण करतो तर असं काही याच्यामध्ये आहे असं वाटतं का तुला
2: नाही वाटत कारण काय की ह्याचे लेखक असे कोणीही नाही आहेत कुणीही लिहिलेल्या संहिता पण नाही आहेत त्यामुळे त्या त्या प्रसंगी त्या त्या गावात त्या त्या ठिकाणी जे म्हणून काही समोर असेल त्याचा उल्लेख करून त्याची गुंफण करून त्या नावाची किंवा त्या प्रसंगाची ते हास्य निर्मिती करतात
5: म्हणजे उत्स्फूर्तता हा त्याचा
2: अगदी म्हणजे खळखळ वाहणारा झरा जसा असतो ना तसा त्याला कुठेही बांध नाहीये
5: आणि मला हे बघताना ना आपल्याकडचं पथनाट्य किंवा नुक्कड नाटकाची आठवण झाली
2: हा पण नुक्कड नाट्य किंवा पथनाट्य हे सुद्धा कुठेतरी त्याचं एक स्क्रिप्ट लिहिलेलं असतं आणि ते बसवलेलं असतं पण हे तशा अर्थाने बसवलेलं नाही आहे एक प्रसंग म्हणजे वन लाईन ज्याला आपण म्हणतो ती यांच्याकडे तयार आहे की दोन भाऊ त्यांच्यातली भांडणं आणि वाटणीवरनं होणारे झगडे बस मग तो रंगवायचा कसा प्रसंग हा त्या त्या कलाकारावर आणि त्याच्या त्याच्या त्या त्या वेळच्या आविष्कारावर तो अवलंबून राहतो
5: एकूण या प्रकारामध्ये जीवनातलं नाट्य
2: आणि जिवंतपणा
5: हा
2: हे दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात
6: हे नाटक गाणं बोलू नका

बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग तिसरा आता आपण ऐकलात. म्हादोळ. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार सदू गंगाराम पेटार आणि सहकारी. बाह्य ध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. बोहाडा आणि आदिवासी लोक.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम बोहाड आणि आदिवासी संगीत. मालिका विशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मुंबई DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 2 वाजत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.
1: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तो कसे आहात? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असणार तुम्ही सगळेच जण, हो ना? पण त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सरबतं, ज्युसेस, ताक नक्की घेत चला. भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे उन्हात खेळणं टाळा आणि संध्याकाळी भरपूर खेळा. खेळाचा आनंद पण घ्या. बालदोस्तांनो आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. आता ऐकूया श्रीकृष्ण शास्त्री या बालदोस्ताचं तबला वादन.
2: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे.

वा, काय मस्त झालं तबला वादन. बालदोस्त हो, आपण ऐकत होतो श्रीकृष्ण शास्त्री याचं तबला वादन. यानंतर ऐकूया रेयांश ठाकूर याचं संतूर वादन.

अरे वा, संतूर वादन ऐकत ऐकत आपण मंत्रमुग्धच होऊन गेलो. बालदोस्तांनो, याबरोबरच आजच्या गम्मत जम्मतचा भाग इथे संपण्याची वेळ होत आली आहे. तेव्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. तर आता मी स्वप्नाताई गम्मत जम्मत कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह तुमची रजा घेते. काळजी घ्या, स्वस्थ खा, मस्त रहा. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वप्नाताईचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

गमतजमत या कार्यक्रमात आपण ऐकत होतात तबलावादन आणि संतुरवादन. ऐकलं श्रीकृष्ण शास्त्री यांचं तबलावादन आणि रियांश ठाकूर यांचं संतुरवादन आपण ऐकलं. गमतजमत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचंही गीत. संगीतकार आनंद मोडक.

श्रोते आपण ऐकत होता जोगवा या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल आणि हरिहरन यांच्या स्वरात. संजय पाटील यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आता ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील गीत. नोबिनाय मिर्झनकर, जयश्री शिवराम आणि सहकार यांनी गायलेलं, अजय झणकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडके यांनी.

तू ते थमी या चित्रपटातील गीतं पण ऐकलं तर जयश्री शिवराम आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं, विजय कोळेकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: तुझ्या जाणार
1: नाही.
2: माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीतकार होते अरुण पौडवाल. याच चित्रपटातील अजून एक गीत आपण ऐकूया. माफ करा, माझं घर माझी माणसं या चित्रपटातील गीत ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात. गदी माणगोकर यांचं गीत, सुधीर फडके यांचं संगीत.

0: ओळखणार बरोबर
1: ओळखा हा
0: झाडावरती खडे लटकले झाडावरती खडे लटकले घड्यात होते पाणी त्या पाण्याच्या वड्या कापुली कुरकुर खातो कोण आता सांगा की रापत माझी सांगा की रापत
1: बरोबर आहे

कोकणात ला पिवळा बाळू फार लागला माजू, बाळू फार लागला माजू, पकडून आणा भट्टी वरती काळीत त्याचे भाजू।

चालित गोरी देवळा तुनी काग फिरती वेळू गावता पूरी देवळा तुनी काग फिरती वेळू गावता पूरी फिरती वेळू गावता पूरी फिरती वेळू गावता पूरी आता सांगा की रापण अरला अरे

सुरेल फडके यांनी गायलेल्या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आठवणींच्या गंधखोशी या कार्यक्रमात गायक नंदेश उमप यांची तृप्ती राणे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग 2.

नमस्कार श्रोते हो, आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात मी तृप्ती राणे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, त्या त्या प्रांतातील मातीचा दरवळ

0: महाबाचा खूपच मजा आला होता त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यात सांगता सांगता म्हणजे हे गाणं जे गंगूबाईचं होतं ते एका दिग्दर्शकाने ऐकलं आणि ती फिल्म होत होती नामा एमडी म्हणजे मुंबईचा डब्बेवाला भरत जाधवसाठी ते गाणं गायचं होतं. आणि त्या दिग्दर्शकाने माझा आवाज ऐकला होता की ह्या माणसाला आपण गायला घेऊया कोण आहे वगैरे. त्याने विचारलं तर अरे उमापनचा मुलगा आहे का, वा वा वा. मग त्याने ते लक्षात ठेवलं होतं 2 वर्षापूर्वी, मला वाटतं 2-3 वर्षांनी फिल्म आली. तोपर्यंत माझा आवाज त्यांच्या लक्षात होता की यांना आपण गायला घेऊया.
1: अरे वा.
0: आणि झालं असं की राम लक्ष्मणकडे मला मग त्यांचा फोन आला मला आणि म्हणे राम लक्ष्मण संगीत करतायत नंदेजी तुम्ही गाणार का? म्हटलं हो हो मी गाईन, नक्की गाईन. मग इकडे या, मग राम लक्ष्मणांकडे मी गेलो आणि मग राम लक्ष्मणांना भेटलो. ते म्हणाले अरे तुला माहिती आहे का बाबा माझ्याकडे गायले आहेत, घाबरायचं नाही या सिनेमासाठी. म्हटलं काका मला माहिती आहे तुमचे फोटोज आहेत माझ्याकडे. आणि मग त्या अनुषंगाने माझी तिथे एंट्री झाली, मला गाणं समजवण्यात आलं आणि 4-5 दिवसांनी आमचं रेकॉर्डिंग होतं. आणि मला इतका भाग्याचा दिवस होता तो की पहिला कमर्शियल चित्रपट ज्याच्यात भरत जाधव सारखा अभिनेता आहे आणि तिन्ही गाणी चित्रपटात मी म्हटली आहेत. आणि तेही माझं सौभाग्य असं की उषाबाईंबरोबर मी तिन्ही गाणी म्हटलेली. अरे काय आनंद.
1: तर तू चित्रपटांमधनं सुरुवात केलीस, राम लक्ष्मण यांच्याबरोबर तुझा पहिला चित्रपट सुरू झाला, तर ती जी गाणी आहेत ती तुझ्या निश्चितच जवळची असणार कारण तो तुझा पहिला चित्रपट होता.
0: अगदी अगदी.
1: तर ती आम्हाला थोडीशी आठवण सांग आणि त्या 2 ओळी आमच्यासाठी जरा.
0: हो, ते गोविंदाचं गाणं होतं, गोविंदाचं ठेका आपण धागते ताकते धागत असं ठेकाचं गाणं होतं. हो जिथं तिथं

0: क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि मग त्यांच्यासोबत तू आणखी सुद्धा चित्रपट केलीस.
1: एक्झॅक्टली मी मोहिनी केला, त्याच्यानंतर झग मारली बायको केली.
0: अच्छा.
1: आणि हे गाणं म्हटलं साधना सरगम ताई आणि मी आम्ही डुएट गायलो, आणि त्यालाही भरत जाधवच.
0: अच्छा.
1: बघ कसं साधर्म्य असतं, मला माहित नाही का, पण बऱ्याच फिल्म्सला भरत साठी मी आवाज दिलेला आहे.
0: अच्छा. आणि त्यासाठी काही पुरस्कार वगैरे सुद्धा गाण्यांसाठी मिळालेले.
1: नंतर जेव्हा लोकांना माहीत पडायला लागलं तेव्हा मी फकीरा नावाचा एक फिल्म केला होता, जे आनंद मोडकांचं संगीत होतं, आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे गायलं होतं मी.
0: बरं.
1: त्याच्यात मराठी चित्रपट मंडळाचं मला नॉमिनेशन होतं.
0: अच्छा.
1: त्या चित्रपटासाठी. आणि मग नंतर या चित्रपट मालिकांची सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. मग पहिला कमर्शियल हिट जर म्हणशील तर मी शिवाजीराजे भोसले, आणि खऱ्या अर्थानं त्या पोवाड्याने खूप लावलौकिक मिळून दिला. तो अफजल खानाचा वधाचा पोवाडा
0: तर तो व्हायलाच पाहिजे.
1: हे प्रतापगडच्या पायथ्या.

0: क्या बात है.
1: हा तुझा पोवाडा प्रत्येक कार्यक्रमामध्ये गाजतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला तुला जबरदस्त वन्स मोर असतो. म्हणजे अगदी लोक खूप प्रेम करतात.
2: मला माहित नाही कसं, पण आता आपण म्हणतो की कोंबडी पळाली किंवा बरीच चांगली चांगली गाणी आहेत की राधाई बावरी आहे, सगळ्याला वन्स मोर मिळतो. आणि मी जिथे इथे गायलोय आता मॅक्झिमम ठिकाणी मला एक दोन नाही तर क्राऊडचे क्राऊड ओरडतो आणि वन्स मोर म्हणतो. म्हटलं हे खरी ह्या संस्कृतीला दाद आहे आणि खरा वन्स मोर ह्या संस्कृती
1: पोहोचवणारा सुद्धा इतक्याच ताकदीचा कलाकार आहे.
2: मी तुला खरं सांगतो हे मला कसं जमलं काय मला खरंच माहित नव्हतं, पण मला एक डोक्यात होतं की आपण जर पोवाडा हा जर साभिनय केला तर काय होईल. शिवाजी महाराज असा जो काय कोथळा बाहेर काढतो अफजल खान
1: दाखवतोस तू,
2: तर लोकांना थोडस असं आहा मजा येईल,
1: सगळेजण मनोरंजन पाहिल्यावरती
2: प्रबोधन आणि मनोरंजन म्हटलं करता येईल का आपल्याला. त्याच्यामुळे कदाचित तो आहे 6-7 मिनिटाचा, पण तो 6-7 मिनिटाचा म्हणजे जवळजवळ आग लावून जातो तो स्टेजवर पोवाडा, म्हणजे त्याच्यानंतर इतका दमलेलो असतो मी आणि असं क्राऊड उसळतं. तुला सांगू,

0: ही मराठी या कार्यक्रमात गेली 8 वर्ष मी सतत गातोय. त्याच्याही पूर्वी गायचो, नंतर मग हा चित्रपटात आला. तेव्हाही तो लोकांना आवडायचा आणि चित्रपटानंतर जास्त आवडायला लागला.
1: बरोबर.
0: तर हे श्रेय आपल्या संस्कृतीचं आहे, हे माझं एकट्याचं नाही, हे श्रेय सगळ्या शाहिरांचं आहे, सगळ्या लोककलाकारांचं आहे ज्यांनी ही देण आपल्याला देऊन गेलेत ते.
1: बरोबर. आणि महाराजांनी सुद्धा लोककलाकारांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेम दिले,
0: पद्धतीने त्यांनी. हो ना, आगीनदास असतील तेव्हाचे, मला वाटतं तेव्हा ज्याने तो अफजल खानाचा वधाचा पोवाडा महाराजांसमोर ऐकवला, तोच पोवाडा मी आज ऐकवतोय इतक्या वर्षानंतर. खूप मोठं काम आहे, 40-45 वर्षानंतर चित्रपटात तो केव्हा आला असेल त्याच्यानंतर हा चित्रपटात आला आणि मग पोवाड्यांची मालिका सुरू झाली.
1: बरोबर.
0: बऱ्याच मी चित्रपटांना पोवाडे गायलो, बऱ्याच अल्बमसाठी पोवाडे गायलो, बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पोवाडे वेगळे वेगळे कोणा माणसांवर पोवाडे रचून घेतले गेले, नेत्यांवर पोवाडे रचले गेले, इलेक्शनचे पोवाडे आम्ही गायलो. मी असं पोवाड्यांची मालिकाच निघाली.
1: आता तू काही आठवण सांगतच आहेस आम्हाला, तर अशातली काही गंमत तुझ्यापाशी नक्कीच असेल की कोणावरती रचावं लागतं आणि कधी कधी ती व्यक्ती खरोखर तेवढी असते असं नाही, पण इतर कोणी तुला अशी गंमत काही जाणवली?
0: हो ग, असे कधी कधी पोवाडे येतात आणि त्यांना माहीत पण नसतं आणि त्याच्यासाठी आम्हाला कधी कधी गावं लागतं. पण आता होतं असं की संगीत दिग्दर्शकाने आम्हाला बोलवलेलं असतं आणि त्यासाठी त्या मंडळींचा अट्टहास असतो की नंदेश तुम्ही आमच्यासाठी गा. आता कुणाचा हट्ट कसा मोडणार? आता आपण गायक माणसं, आपण कलाकार माणसं, सगळ्यांसाठी आपल्याला गावंच लागतं, काय करणार आपण? तर अशी कधी कधी वेळ येते की कधी कधी मग शूरवीरांचे किंवा मोठ्या मोठ्या पोढाऱ्यांचे पोवाडे असतात, कुठेतरी असं कोणाला वाटतं आमच्यावर पण पोवाडा व्हावा, कोणाला वाटतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझा पोवाडा व्हावा, तोही आमच्याकडे रेकॉर्ड करून घेतात आणि फार गंमत होते. पण ते एक प्रेम असतं लोकांचं की तुमच्याकडनं तुमच्या आवाजात आमची स्तुती तुम्ही सांगा, असंही कधी कधी असतं. तर ते फार आनंद देऊन जातं. ठीक आहे, त्यांना आनंद वाटतं.
1: पोवाड्यांचा आपण विषय बोलतो आहोत, तर इतर जे पोवाडे तुला भावलेले आहेत असा एखादा पोवाडा?
0: मी पोवाडा एक रचला होता आणि मला खूप भावला, कमलेश भडकमकर त्याचं संगीत करत होता आणि ते होतं शतजन्म शोधिताना सावरकरांचं. आणि सावरकरांच्या जीवनावर तो कार्यक्रम होता, नाटक नव्हतं. पण त्याच्यामध्ये एक पोवाडा होता, कोणाला गायचं कोणाला घ्यायचं म्हणून मग माझं नाव पुढे आलं. तुला खरं सांगतो, 2 दिवसापूर्वी मला सांगितलं गेलं तुम्हाला असं असं पोवाडा म्हणायचंय, रंगशारदेला कार्यक्रम आहे. मी गेलो रिहर्सलला आणि मला पोवाडा हातात दिला. एकच दिवस माझ्या हातात होतं. कमलेश भडकमकरने मला सांगितलं, नंदेश मला काय याचं बसवता येत नाही, तू बसव. म्हटलं, अरे संगीत दिग्दर्शक तू आहेस, मला काहीतरी दे ना, काहीतरी हिंट दे. नाही म्हणे, तूच बसवायचं. आणि त्याची सुरुवात कशी होती माहितीये का? जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशो. मी म्हटलं, अरे कसं करणार, याला कसं पोवाड्यात बसवणार, हे अशक्य गोष्ट आहे. आणि नंतर खरा तानाजीचा पोवाडा होता, तो नंतर सुरू होतो जो सावरकरांनी लिहिलेला.
1: बरं.
0: अरे बापरे, म्हटलं काय करूया, मग मी तो असा बसवला. जय ओस्तू

अन आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडा आजी. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, अन जय भवानी की जय बोला. हे तुम्ही मावळे बोला, हर हर महा.

0: क्या बात
1: है. अरे हा पोवाडा मी गायलो आणि टाळ्या आणि म्हटलं अरे मी बघून गाणार कारण मला हा पोवाडा पाठ नाही आणि रंगशारदेला मी लिटरली फेटा बेटा घालून मी बघून गायलो. मी म्हटलं मला माहित नाही कारण तो एकतर इतके त्याचे जड शब्द आणि ते पोवाड्यात बसवायचे अशक्य होतं. पण त्यानंतर मी पाठांतर केलं दुसऱ्या तिसऱ्या प्रयोगाला आणि मी ते साभिनय सादर करायला लागलो. मी तानाजी त्याच्याकडे त्याच्या मुलाचं लग्न असतं आणि महाराजाचा सांगावा येतो की तुम्हाला निघायचं आहे आणि मग तो स्वतःचं मुलाचं लग्न टाकून पण काही संस्कृत भाषा पण याच्यात वापरली गेली आहे. काही शब्द आलेले आहेत सावरकरांनी वापरले आणि त्यांच्या पद्धतीनं हा पोवाडा आलेला आहे. तर काही ठिकाणी यमक थोडं झुळत नव्हतं आणि काही नव्हतं पण ते मी कसं बसवलं माझं मलाच माहीत नाही.

0: तर त्यालाही फार मोठ्या स्वरूपात वन्स मोर मिळतातच, अजूनही मिळतात त्या प्रयोगाला. त्याची एक गंमत सांगतो, सोलापूरच्या ठिकाणी आमचा प्रयोग होणार होता आणि काही अंशी कलाकार मंडळी अवेलेबल नव्हते. मला सांगण्यात आलं की नंदेश काय करायचं, म्हटलं पोवाडा तर लाईव्हच झाला पाहिजे, असं तर होणार नाही, मग काय करता येईल, म्हटलं मला माहीत नाही. मग म्हटलं एक गोष्ट आहे ट्रॅकचं, नाही हा ट्रॅक ट्रॅक असं झालं, मला अगदी त्याने धरूनच ठेवलं. मग म्हटलं मला माहीत नाही हो पण ट्रॅकवर होईल की नाही, नाही होईल ना, तुम्ही काय करा तुमचे शब्द आम्ही ते बाजूला करतो, मायनसवर तुम्ही गा. म्हटलं हो मला कठीण आहे हो, पोवाडा कधीच ट्रॅकवर होत नाही आणि ते डायलॉग्स आहे, डायलॉग संपल्यानंतर लगेच ताल पकडायचा आहे, ते शक्य नाही हो, एखादं भावगीत असतं सहज चालेल ते नाही शक्य. नाही नाही तुम्ही प्रयत्न करा. आणि तुला खरं सांगतो, सोलापूरला आमचे लागोपाठ दोन प्रयोग होते त्या सोलापूरच्या थिएटरमध्ये, त्या दोन्ही शोला मला वन्समोर मिळाला.
1: क्या बात आहे,
0: कडकडून टाळ्या त्या ट्रॅकवर मिळाल्या आणि तो ट्रॅक थोडासा पहिला हल्ला म्हणजे थोडासा पकडापकडी माझी झाली, होणारच होती, लगेच पकडलं स्वतःला सावरलं मी, पण दुसऱ्या वेळेस अगदी छान झाला आणि दोन्ही वेळेस मला वन्समोर मिळाला, तेव्हा मी समजलो की अरे ट्रॅक पण होऊ शकतो. मग या ट्रॅकचा मी वापर माझ्या अमेरिकेच्या टूरवर मी केला, तिथे शिवाजीराजे भोसलेमधला पोवाडा मी ट्रॅकवर छान बनवून घेतला, कोरस गाऊन घेतला आणि तो ट्रॅकवर सादर केला. कारण प्रत्येक ठिकाणी कलाकार अवेलेबल असतात असं नाही, परदेशात तुम्हाला सगळे कलाकार घेऊन जाता येतच असंही नाही, त्याच्यावर मग काय कराल, मग लोकांना तिकडे ऐकायचं आहे, तिकडे वाजवणारे नसतात, काय करणार. तर असंही आम्ही त्याचा एक मार्ग आम्ही शोधून काढलेला,
1: नव्या जुन्याचा संगम करत नवीन तंत्रज्ञानाला अनुसरून आपल्याला वागावंच लागतं आणि जो ते धरतो तो टिकून राहतो. मग
0: बिलकुल,
1: आपलं संगीतही आपल्याला रुजवायचं आहे आणि ते पोहोचवायचं आहे, थोडं माध्यम आपण बदललं तर हरकत नाही.
0: बिलकुल,
1: पण ती थोडीशी तारांबळ वगैरे,
0: तारांबळ उडते की खूप प्रॅक्टिस करायला लागतं, खूप सांभाळावं लागतं, तालाकडे लक्ष द्यावं.
1: तुझा तो मी पोवाडा ऐकलाय ट्रॅकवरचा सुद्धा आणि तो सुद्धा तितक्याच सुंदर झालेला,
0: खूप सुंदर पोवाडा झालाय सावरकरांचा.
1: आणि हे करत असताना मला वाटतं तू आता जे म्हटलास की सावरकरांवरचा जो पोवाडा हे संगीत तुला द्यावं लागलं, तर तिथून मला वाटतं संगीतकाराचा सुद्धा एक जन्म झाला.
0: नाही, संगीतकाराचा जन्म फार अगोदरपासून होता, किंबहुना बाबाच्या गझला लिहित होते, उमाळा नावाचा त्यांचा गझल संग्रह होता. तर तेव्हा मी काय करायचो की मी हार्मोनियम घेऊन यायचो बाहेरच्या घरातनं आणि आतमध्ये गपचूप असा हळू आवाजात असे एक एक एक एक मला चाल बांधणं, मला माहित नाही का, पण म्हटलं चाल आपण लावली तर या गझलाला, आणि मी चाल लावत बसायचो. तर तशा माझ्या 5-6 गझल्स चाली लावून झाल्या होत्या 12-13 वर्षापूर्वी, बरं का. आणि काही 1-2 गझल असतील त्या नंतरच्या काळात झाल्या. मला वाटतं बाबांचा 77 वाढदिवस होता तेव्हाच्या दरम्यान काही झाल्या, तर त्या चाली तेव्हापासून मी लावत होतो. पण ह्या चाली तर मी लावत होतो, पण शिवाजीराजे भोसले मधली गंमत तुला सांगतो, तो पोवाडा जो प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं ही पारंपरिक चाल आहे आणि ही पिराजीरावांना तेव्हा बसवलेली आणि त्यांचे शब्द, पण आधीचे 2 जी पानं आहेत महाराजांची, महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम, तर ही जी सुरुवात आहे. माझं गाणं झालं प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, हे मी गायलो आणि आलो. मला अजित परब बाहेर आला आणि अजित म्हणाला अरे हे 2 पानं आहेत. मी म्हटलं अरे कसली 2 पानं आहेत, म्हटलं अरे ही गुरु ठाकूरने लिहिली आहेत आणि ही 2 पानं या गाण्याच्या सुरुवातीला ऍडलिप टाईप येणार आहेत, म्हणजे तो तिथनं येतोय त्याचा प्रवास दाखवलाय, अफजल खान कसा कसा आलाय, मग जिजाऊ काय म्हणतायत, मग शिवराय काय म्हणतायत आणि मग त्यांच्या मावळ्यांमध्ये काय हलचल आहे, ही सगळी त्याच्यात लिहिलेली आहे. तर हे तू म्हणायचंस, म्हटलं ठीक आहे, म्हटलं सांग मला चाल. नाही मला माहित नाही, तू बघ तू कर. अरे म्हटलं असं कसं, तुम्हाला सांग ना, म्हटलं मला त्याने पेचत टाकलं. अरे बरोबर मी काय करू, नाही नाही तू हे बघ कसं वाटतंय तुला आणि सुरुवात कर म्हणायला. मी म्हटलं अरे मी प्रयत्न करतो. मी गेलो स्टुडिओ रूममध्ये, माईक समोर उभा राहिलो, मी वाचले ते शब्द, वाचल्यानंतर एक अंतरा वाचला, मी म्हटलं अजित हे बघ आपण एक काम करूया, मी रिहर्सल करतो आणि एक टेक घेऊया. तुला खरं सांगतो तृप्ती, मी एक रिहर्सल केली आणि टेक करायचो, एक अंतरा रिहर्सल करायचो आणि टेक करायचो, असं 15 दोन्ही पानं आमची झाली होती. तिथे जेव्हा ऐकायला गेलो तेव्हा मी काय गायलो होतो माझा मलाच विश्वास बसेना, कारण ते शब्द महाराजांची, महाराजांची कीर्ती बेफाम, आता हे कीर्ती बेफाम असंच आलं पाहिजे हे मी काय तिथे ठरवलं नव्हतं, पण त्या शब्दानुरूप ते वाक्य आणि ती चाल आणि ते आविर्भाव ते सिनेमामध्ये आले.
1: मला वाटतं इमॅजिनेशन मध्ये ते येत गेलं की ते काय झालं असेल
0: हे सांगतो, कारण ही बैठक होती पूर्वीची जी बाबांसोबत मी बसायचो किंवा इतर शायरांसोबत बसायचो किंवा इतर कलाकारांचं मी पाहिलं होतं, ते कसे बसवतात, ते कसे प्रॅक्टिस करतात, ते कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये असावं, पण ते शब्द तिथे वेगळे होते, चाल वेगळी होती, त्याप्रमाणे तुम्हाला जायचंय, मध्येच शब्द, मध्येच डायलॉग, मध्येच गाणं, मध्येच ताल थांबतो, मध्येच ऍक्टिंग, मध्येच त्या अफजल खानाचा आवाज बदलून तुम्हाला म्हणायचंय, म्हणजे दोन तीन कॅरेक्टर याच्यामध्ये तुम्हाला उभ्या करायचे, तर ते जिक्रीचं काम होतं आणि ते गाणं हिट झालं.
1: बरोबर आहे नंदेश. खरं तर तुझ्यासोबतच्या या गप्पा अशाच सुरू राहाव्या असं आम्हाला वाटतंय, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तेव्हा आजच्या पुरता आठवणींचा हा सुगंधी चाफा आपण तसाच भरत ठेवत पुन्हा भेटूया आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
2: महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला,
3: हम लाएंगे शिवाजी को.
2: आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू संहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या दुर्मीत.

0: ಬಕ್ಕೆ ಅಂಗಿತ ಹತ್ತಿದ್ರ ಪೊಳ ಪಹನಾರ ಕಾಫಿ ಚಳು ಚಳು फेदेल त्याला चिरडी फेरतीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला
1: Did you see the size of Afzal Khan's army?
2: Yeah, sad. But the lion of the mountains is dead.
0: Raja ji sena muth bhar, khana la kasa thopnar, kay ladvava hunnar, chintet pant sardar.
3: Maharaj apla jeev molach hai, khanacha sainya aphat hai, tyacha somor apla tikav lagna avghad hai. Kahi divsansathi apan kuthetari ajnyat sthali nigun jao.
4: Kay manalat rayba?

0: मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे.
1: रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
2: अशा वागिनीचा त्याग छावा.
3: बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत.
2: अशा वागिनीचा त्याग छावा, गनी मालक साठेचावा, तो क्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरला.

0: राज जीवा महाल आल
1: राजीवा काय म्हणतोय खान
2: महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात
1: छान आम्हाला हेच हवं होतं
2: महाराज आजच्या भेटीचं काय करायचं
1: पंतांकडून निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय
3: खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता

0: राजाला पाहून खान म्हणतो कसा?
1: आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ।

खानाचा वार फुका गेला, खान यडबडला, इतकात महाराजान पोटामंदी बिचवाठे केलाला, पोटामंदी बिचवाठे केलाला, वाघनखाचा महाराज केला, वाघनखाचा महाराज केला।

वनिता मंडळ, या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आठवणींच्या गंधकोशी या मालेत नंदेश उमप यांची तृप्ती राणे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन मोबाईल या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सादर करत आहोत मिश्र संगीत.

अशोक भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. आता ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं हे गीत. गीतकार सौमित्र, संगीतकार मिलिंद इंगळे.

आदर्श शिंदे, कीर्ती केलेदार, आनंदी जोशी आणि यांनी गायलेलं दुनियादारी या चित्रपटातील गीत मनोहर, माफ करा मंदार चोळकर यांचं हे गीत आहे, संगीत आहे अमित राजे यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया धनंजय हेगडे यांचं गायन. ऐकूया राग अहिर भैरव. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत रसिया म्हारा. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी. हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूया धनंजय हेगडे यांचं गायन राग अहिर भैरव.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता धनंजय हेगडे यांचं गायन. आपण ऐकलात राग अहिर भैरव. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR DTH मराठी उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहेत. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन. ऐकूया राग परमेश्वरी. मध्यलयगत अधा तीन तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. ऐकूया मनीष पिंगळे यांचं गिटार वादन राग परमेश्वरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होता तो मनीष पिंगळे यांचं गिटार वादन. आपण ऐकलात राग परमेश्वरी. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत कार्यक्रम, चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार.

अमोल भोपाळ या चित्रपटातील हे भोपाळ आपण ऐकलीत. लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकारी यांनी गायलेलं होनाजी बाळा यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत देसाई. आता ऐकूया सुन माझी सावित्री या चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

थोरली जाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. संगीतकार होते सुधीर फडके. माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार अरुण पौडवाल.

आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांनी गायलेलं दैवत या चित्रपटातील गीत. मादा देवकाते यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:30 होत आहेत. सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात ऐकूया समर्थ रामदास स्वामींची रचना, स्वर आणि संगीत श्रीधर फडके यांचं.